सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. FM 101 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात पुणे विविध भारती, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 8 आषाढ 1948, 29 जून 2026, पहाटेचे 5:55 आणि 55 सेकंद झाले आहेत. सर्वांचं आमच्या या प्रारंभिक सभेमध्ये स्वागत. आजच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या प्रातःकालीन सभेत मी विद्यागौरी आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. सुरुवात करूया सनईच्या मंगलसुरांनी.

अनंतलाल आणि सहकाऱ्यांच्या सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली ही होती मंगलधून. आता यानंतर ठीक 6 वाजता हिंदीमधून बातम्या आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
8: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
9: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
10: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
11: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया। हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत। अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे। श्वेतश्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे। दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये। कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल 11 ते 12 या दरम्यान। कार्यक्रमाचं प्रसारण होईल 12 ते 1 दरम्यान। दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706। संवादक असतील कैलास शिंदे। हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नरगिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, पीडा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर,

आणि नंदा किंवा आशा पारेख, हेमा मालिनी, तसंच सुश्री देवी, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 च्या दरम्यान कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: श्रोत्या आपण ऐकत होतात रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. आता ऐकूया कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
6: जितेंद्र घोडके सराफ.
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
6: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 30वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा तिसावा श्लोक। या श्लोकाचा अर्थ याप्रमाणे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृढ चित्तवृत्ती ठेवून माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी कर्तृत्वासह सर्व कर्म समर्पण कर आणि विषयाविषयीची असलेली ममता अहंकार सोडून विषय सुखाची वासना निशेष सोडून शोक न करता युद्ध कर। इथे भगवंत सर्व अज्ञानी पण जिज्ञासू साधकांना उपदेश करतात, कोणीही कर्माचा त्याग करू नये, कर्मात टाळाटाळ निष्काळजीपणा करू नये। कर्म जरी संसार चक्रात बद्ध करत असलं, राग द्वेष सुखदुःख यांना कारणीभूत होत असेल, तरी त्याचा त्याग करू नये, तू निमित्त मात्र हो असं अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेलं आहेच। लेकी बोले सुने लागे या न्यायानी

अर्जुनाला उपदेश करताना भगवंत साऱ्या अज्ञानी जीवांना, साधकांना उपदेश देतात की प्रत्येकाने आपल्या अधिकाराप्रमाणे आपलं कर्तव्य कर्म करत राहावं, कर्मत्याग करू नये, उलट श्रद्धायुक्त अंतःकरणाने प्रामाणिकपणे आणि मनापासून हे कर्म करण्याचा प्रयत्न करावा, हीच साधना होय. माऊली ज्ञानेश्वरही हाच उपदेश या ओव्यांमधून व्यक्त करतात. ते म्हणतात, तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज आरपावी परी चित्तवृत्ती विन्यसावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमान झणे चित्ता रिघो देसी आता पार्था निशंक होई या संग्रामा चित्त देई एथ हे वाचूनी काही बोलो नये. जी कोणती कर्म करशील ती मला निष्ठेनी कर आणि ती मला अर्पण कर. बाकी कोणताही विचार तू करू नकोस. निष्कामता आणि निरहंकारता हेच कर्म रहस्य आहे हे ध्यानात ठेव. या श्लोकात भगवंत निष्काम कर्मयोगाची लक्षणं सांगतात. इथे अध्यात्म चेताहा म्हणजे आत्म्यावर लक्ष देणारा, आत्म्याचं चिंतन करणारा, आत्म्याच्या कल्याणाचा विचार करणारा. मयी सर्वाणी कर्माणि संन्यस्य म्हणजे सर्व कर्म ईश्वरार्पण करणं. निराशी म्हणजे उदासीन असणं, अलिप्त होणं आणि निर्मम म्हणजे ममत्व न ठेवणं. विगत ज्वर म्हणजे भीती आणि संतापाचा त्याग. भगवंत या पाचही लक्षणांना अनुसरून वागलेले होते म्हणूनच बाहेर पडते. आणि आंबा घ्या, त्याची कोय कितीही पिळून घ्या तरी थोडा गर शिल्लक राहणारच. सामान्य मनुष्य आंब्यातल्या कोयीसारखा असतो आणि संत चिकूतल्या बी सारखे असतात, असं निर्मम होता आलं पाहिजे. माणसाला कर्म हे बंधनकारक आहे. प्रत्येक साधकांनी कर्म करताना याप्रमाणे दृष्टी ठेवावी किंवा असा संकल्प करावा, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्या ध्यात्म चेतसा. कर्म भगवंताला देण्यामागे श्रद्धा भक्ती जिव्हाळा प्रेम असेल तर ते प्रत्येक कर्म भगवंताला पोहोचत. काय देतो यापेक्षा कोणत्या भावनेनी देतो, किती श्रद्धेनी देतो हे महत्वाचं. भगवंतांनी सांगितलंच आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपरहृतम अश्नामी प्रयतात्मनः. म्हणून प्रत्येक कर्मात मी कर्म करतो असा भाव न ठेवता, माझ्या परमेश्वराची आज्ञा म्हणून मी त्याच्यासाठी कर्म करत आहे असा भाव ठेवावा. असं सेवाभावानी केलेलं कर्म परमेश्वराला अर्पण होतं. सर्व काही परमेश्वरच माझ्याकडून करून घेतो आहे असं त्याचं स्वरूप जेव्हा बुद्धीला पटतं तेव्हा अध्यात्म बुद्धीचा विवेकाचा उदय होतो आणि अहंकार रहित झालेल्या पुरुषाच्या मनात ईश्वर अर्पण बुद्धी निर्माण होते. तेव्हा माणूस निर्मम होतो. सात्विक भावानी कर्म करूनही कधी कधी मन शांत प्रसन्न होत नाही तेव्हा निराशी व्हावं असं भगवंत सांगतात. जे फळ मिळेल तो भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारावा. फलाची आशा न धरता चित्तशुद्धीसाठी कर्म करावं. सतत काय होईल आणि कसं होईल याचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमान काळात जे समोर आहे ते कर्म करावं. ते अघोर कर्म असलं तरी चित्तशुद्धीला ते कारण होतं. म्हणून चित्त परमात्म्यात गुंतलेलं ठेवून कर्म करावं, म्हणजे कर्मे इशू भजावा या भावनेत कर्म करावं. असं कर्म भगवंताला अर्पण करणं सोपं असतं. या कर्माच्या समर्पणाने आशा ममता संताप हे हद्दपार होतात. हे आणखीन थोडस समजून घ्यायचं तर परमात्मा कृपेनीच हा देह मिळालेला असतो. देहाकडून त्याच्या कृपेनीच कर्म होतं आणि ज्याच्यासाठी ते करतो तो पण ईश्वर रूप मानून ते कर्म करावं. जन्म अगोदर मी तुला विसरणार नाही असं म्हणणारा जीव नंतर मात्र त्या भगवंताला विसरतो आणि म्हणून आशा ममता या बंधनात अडकतो. यासाठी चित्त माझ्यापाशी स्थिर करून कर्म कर असा भगवंतांचा आग्रह आहे. अशा कर्मानी बुद्धी व्यापक आणि स्थिर होते. इंद्रिय संयम वाढतो. चित्त शुद्धी होऊन संकुचित मन विश्वमनाशी समरस होत. कर्मातली कुशलता वाढते, कार्यक्षमता वाढते. कर्तेपण भोक्तेपण या मर्यादा संपतात. अशा कर्मातून आनंद तर मिळतोच पण ईश्वराचं अस्तित्व पण जाणवतं. जगताचं कल्याण कर्मातून होतं आणि म्हणून कर्म करणं अपरिहार्य असतं. जेव्हा युद्धासारखं घोर कर्म शुद्ध समभावानी केलं जाऊ शकतं तर मग असं दुसरं कोणतं कर्म आहे जे समभावानी केलं जाऊ शकणार नाही. जेव्हा शरीर मी नाही, माझं नाही आणि माझ्यासाठी नाही असा भाव होतो तेव्हाच समभाव होतो. जेव्हा साधकाचा उद्देश संसाराविषयी न राहता केवळ परमात्म प्राप्तीचा होतो तेव्हाच कर्तव्य कर्माचं पालन होणं शक्य आहे.

आत्मप्राप्तीच्या उद्देशाने साधक जसजसा कर्तव्यपरायण होत जातो तसतसे त्याच्या ठिकाणी असलेली कामना, ममता, आसक्ती इत्यादी दोष आपोआप नाहीसे होत जातात आणि त्याला समतेत आपल्या स्वाभाविक स्थितीचा पूर्ण अनुभव झाल्यास कर्तेपणा संपूर्णपणे नष्ट होतो आणि उद्देशाशी एकता होते. आपल्यासाठी काहीही मिळवायची इच्छा न राहिल्याने अहम आपोआप नष्ट होतो. इथे अर्जुन युद्धरूपी कर्तव्य कर्माला टाळून कल्याणाची इच्छा करत होता आणि त्याविषयी त्यांनी भगवंताला विचारला असता युद्धरूपी कर्तव्य कर्म तू कर अशी भगवंत त्याला आज्ञा देतात. कारण भगवंत सांगतात कर्मयोगानी सुद्धा कल्याणाची प्राप्ती होते. माणसांनी परमेश्वराचं साधन होऊन काम केलं पाहिजे. भगवंतावर आपलं प्रेम नाही म्हणून आपण भगवंताला फळ अर्पण करत नाही. त्याच्याविषयी प्रेम वाटू लागलं की सर्व कर्म आणि त्याचं फळ देखील त्यालाच अर्पण करणं जमू लागेल. मनाची तशी तयारी होईल. म्हणूनच भगवंत सांगतात मयी सर्वाणी कर्मणी संन्यस्य. आपण जे काम करतो त्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक कष्ट सहन करतो. साधनं भगवंत देतो, चांगली बुद्धी देतो, काम करण्याची शक्ती देतो आणि कृतीही तोच करून घेतो. असं निष्काम कर्म फलार्पण अशा पायरी पायरीनी मनुष्य उन्नत होत जातो आणि शेवटी संकल्पापर्यंत पोहोचतो. मग तो संकल्प सुद्धा माझा न राहता भगवंताचा होतो. कर्मासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जेव्हा मी तुझ्या ठरवीन तेव्हा मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य ही स्थिती येते. भगवंत ही स्थिती आणायला सांगत आहेत. आजच्या संदर्भात हा श्लोक तणावमुक्त जगण्यासाठी पाच पायऱ्यांचं ऍक्शन मॉडेल सांगतो. अर्जुनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण संपूर्ण मानव जातीला पंचसूत्री सांगत आहेत. उद्या कसा असेल, लोक काय म्हणतील, माझी स्वप्न कधी पूर्ण होतील, असे अनेक प्रश्न मनात ठेवून आपण तणावात जगत असतो. भगवान म्हणतात सगळ्या तणावांचा भार उतरवून ठेवा, मी माझ या मोहातून बाहेर पडा. हातून घडणारं कार्य उदात्त असेल असाच प्रयत्न करा. निकालाची फळाची चिंता डोक्यातून काढून टाका आणि शांत चित्ताने समोर आलेल्या आव्हानाचा सामना करा. मन शांत ठेवून आणि चेहऱ्यावर हसू ठेवून जीवन जगत राहिलो तर तो परमानंद आपल्यापासून लांब नाही.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 30वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ.
3: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ.

0: प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून देखील ऐकता आहात.

0: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
1: ती वेळ आहे जीएस चहाची.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: आता सहक्षेपित करत आहोत कार्यक्रम भूले बिसरे गीत.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त. आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी केलं.
1: मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो. जो लोग गणेश जी की मूर्तियां बनाते हैं उनसे भी मेरा आग्रह कि वे मिट्टी की मूर्तियों को प्राथमिकता दें. जब हम स्थानीय कारीगरों से मूर्ति खरीदते हैं हम वोकल फॉर लोकल के संकल्प को मजबूत करते हैं. मुझे विश्वास है इस बार गणेश उत्सव में और ऐसे हर उत्सव में हम ऐसी सारी बातों पर जरूर गंभीरता से सोचेंगे और देश हित में कदम भी उठाएंगे.
0: आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जमणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं.
1: महाराष्ट्र के नांदेड में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है. यहाँ नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है. इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने. अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गाँव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
2: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1,200 वर हेल्मेट वाटप केले. आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि

0: त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे दोन थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव आणि परभणीचा दौरा केला. या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. दैनिक लोकमतचे हिरा सर्वदे सरचिटणीस तर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली. वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जमिनीत लपून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली. या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली. दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या. त्या गाठताना भारत केवळ 1 धावेनं मागे पडला. राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस, तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसाळा सुरू झाल्यापासून असा दमदार पाऊस झाला नव्हता. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1 लाख झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली, शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1100 महिलांना वडाचं रोप

0: राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त. आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आता ऐकूया भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

0: लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून देखील ऐकत आहात जगात सर्वत्र. 7:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू

0: मंडळी, हे गाणं ऐकलं की आपल्याला आठवते पांढरी साडी परिधान केलेली साधना आणि लता दिदींचा मनमोहक स्वर. 1964 मध्ये प्रदर्शित झालेला क्लासिक बॉलिवूड रहस्यपट म्हणजे वो कोण थी आणि त्याच चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं. गीतकार राजा मेहदी अली खान, संगीतकार मदन मोहन आणि गायिका लता मंगेशकर. मंडळी, या चित्रपटाची कथा विल्की कॉलिन्स यांच्या द वुमन इन व्हाईट या 5व्या कादंबरीवरून घेतलेली आहे. खरं तर गुरुदत्त यांची ही मूळ संकल्पना. द वुमन इन व्हाईट या कादंबरीपासून प्रेरणा घेऊन त्यांना हा चित्रपट त्यांना स्वतःला आणि वहिदा रहिमान यांना घेऊन बनवायचा होता. पण जेव्हा हा प्रकल्प सोडून दिला तेव्हा त्यांचे माजी सहाय्यक राज खोसला यांनी तो हाती घेतला. मग याच चित्रपटात साधना, मनोज कुमार आणि प्रेम चोप्रा यांना मुख्य भूमिकेमध्ये घेऊन हा चित्रपट सुरू झाला. चित्रपटाची कथा जरी ध्रुव चॅटर्जी यांनी लिहिली असली तरी नंतर काही भाग पुन्हा लिहिण्यात आला ज्यात मनोज कुमार यांचाही सहभाग होता. चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं राज खोसला यांनी आणि या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अभूतपूर्व यशानंतर राज खोसला यांनी साधना यांना घेऊन आणखीन 2 सस्पेन्स थ्रिलर दिग्दर्शित केले बरं का. 1966 मध्ये मेरा साया आणि 1967 मध्ये अनिता. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे गाणं आपण ऐकलं ना, नैना बरसे रिमझिम रिमझिम, त्याची पण एक गोष्ट आहे बरं का. हे गाणं मदन मोहन यांनी खरं तर 1952 मध्ये संगीतबद्ध केलेलं होतं आणि या गाण्याला कुठल्याही चित्रपट निर्मात्यांकडून संधी मिळाली नाही. 12 वर्षांनंतर जेव्हा हे गाणं राज खोसला यांनी ऐकलं तेव्हा त्यांना खात्री पटली की वो कोण थी या चित्रपटासाठी हे सर्वोत्तम गाणं राहणार आहे. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजून अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा

0: डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या वो कौन थी या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय. या चित्रपटात राज खोसला यांना एका अशा स्त्री पात्राची गरज होती की जिला बघून त्या प्रसंगातली अस्वस्थता खूप वाढेल. त्यावेळी अभिनेते मनोज कुमार यांनी ताजमहालच्या आसपास वारंवार भीक मागताना दिसणाऱ्या आणि त्यांना स्वतःला भीती वाटणाऱ्या एका स्त्रीचं नाव सुचवलं. दिग्दर्शक आणि निर्माते तिला भेटायला देखील गेले. आणि तुम्हाला माहितीये मंडळी, तिला खरंच चित्रपटात घेतलं सुद्धा. आणि अहो, तिच्या उपस्थितीने चित्रपटामध्ये खरी खुरी दहशत सुद्धा अनुभवायला मिळाली. काय गंमत आहे ना. याशिवाय अभिनेते मनोज कुमार यांनी सुद्धा काही भीतीदायक प्रसंग कसे डिझाईन करावे याबद्दल सूचना देखील दिल्या आणि चित्रपटाचं पोस्टर डिझाईन करण्यात सुद्धा मदत केली. बरं का, चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये अजून एक गोष्ट घडली. क्लायमॅक्स मध्ये जिथे साधना मृतावस्थेत दाखवली होती तिथे तिचे डोळे मिचकवतानाचे दृश्य तसेच राहिले. म्हणजे एडिटिंग करताना हा भाग काढायचाच राहून गेला. आणि शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच आणीबाणी जाहीर करण्यात आली. प्रोडक्शन असिस्टंटना बोलवून त्यांना घेऊन प्रिंट मधून हा भाग तात्काळ एडिट करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. आणि मग सर्व ठिकाणाहून जेव्हा हे रील्स एडिट करण्यात आले, पुन्हा जॉइनिंग करण्यात आलं, त्यानंतर तो चित्रपट रिलीज करण्यात आला. मंडळी, याच चित्रपटातलं अजून एक गाजलेलं गाणं जे आजही प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या ओठावर आपल्याला ऐकायला मिळतं ते म्हणजे लग जा गले की फिर ये हसी रात हो ना हो. पण तुम्हाला माहितीये मंडळी, दिग्दर्शक राज खोसला यांची या गाण्याला अजिबात पसंती नव्हती. त्यांनी ते गाणं नाकारलंच होतं. पण संगीतकार मदन मोहन यांनी सातत्याने समजवून सांगितल्यानंतर कसं बसं परवानगी देऊन ते गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. आणि आज बघा, तेच गाणं सगळ्यात सुपरहिट झालं. मग आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हेच गाणं. आणि चित्रपटांबद्दलच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। पुण्यातलं

0: पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून देखील सर्वदूर ऐकता आहात. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
3: मला सुद्धा, आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
4: मला रंग बघायचे, फुलं बघायची, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय.
2: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
3: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
4: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
5: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
6: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या बरोबर आहेत देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: आपण जेव्हा लहान मुलांच्या डोळ्यांबद्दल बोलत होतो तेव्हा तुम्ही अजून एक टर्म वापरली होती, आळशी डोळा, लेझी आय. म्हणजे नेमकं काय, हे फक्त एक लक्षण आहे का हा सुद्धा स्वतः एक आजार आहे, याबद्दल आज सांगा.
7: करेक्ट. तर अम्ब्लॉयपिया म्हणजे लेझी आय किंवा तो डोळा आळशी झालेला असतो. मग तो आळशी का होतो, कशामुळे होतो, तर त्याला एक खूप सारे वेगळे वेगळे रिझन्स असतात. आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये असे पेशंट्स बघतो की एक डोळा तिरळा होतोय म्हणून तो वयाच्या 15व्या 16व्या 17व्या वर्षी येतो आणि तो म्हणतो की एकच डोळा माझा थोडासा तिरळा होतोय, मला सगळं व्यवस्थित दिसतं. याला आमच्या भाषेमध्ये अनायसोमेट्रोपिया म्हणतो. म्हणजे काय, तर एका डोळ्याला खूप जास्त नंबर असतो आणि दुसरा डोळा परफेक्टली नॉर्मल असतो. तर तो माणूस एका डोळ्यानी सगळं लाईफ आपलं व्यवस्थित, शाळा, कॉलेज, ट्युशन्स, गाडी चालवणे, कुठलंही कुठेही अडत नाही, आणि अचानकपणे एक डोळा बंद केला जातो आणि तेव्हा सडनली लक्षात येतं की अरे आपल्या दुसऱ्या डोळ्याने तो काहीच दिसत नाही आणि कसं काय झालं. तर मी पण सगळ्या श्रोत्यांना सांगेल की युजली त्यांनी एक डोळा बंद करून बघायला हवं की आपल्याला दोन्ही डोळ्यांनी समांतर दिसतं ना, आणि नसेल दिसत तर एकदा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन आपण चेक करायला हवं. कारण की हा लेझी आहे ते खूप लोकांना जाणून येतं. तो खूप नंबर जास्त असल्यामुळे त्या डोळ्यांमधनं सिग्नल्स हे मेंदूकडे बिलकुल पोचत नाहीत.
6: ओके.
7: आणि ते पोचत नसल्यामुळे मेंदू म्हणतो की अरे बाबा तुला दिसत नाहीये का, तुला ह्याला दिसतं उजव्या डोळ्याला, तुला का नाही दिसत आहे, आणि मग तो म्हणतो की हा बिलकुल डोळा कामाचा नाही आणि तो ऑटोमॅटिकली आळशी होत जातो. म्हणून त्याला लेझी आय सिंड्रोम म्हणतात.
6: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर आनंद सर, मग या लेझी आय वरती ट्रीटमेंट उपलब्ध आहे का आणि हा सुद्धा नॉर्मल डोळा होऊ शकतो का?
7: येस, मग त्याला वेगळी वेगळी ट्रीटमेंट आहे आणि ती जर तुम्ही घेतली तर तो लेझी आय तुम्हाला ऍक्टिव्ह करता येतो. अम्ब्लॉयपिया हा सुद्धा करेक्टेबल डिसीज आहे. त्याला तुम्हाला पॅचिंग वगैरे प्रकार असतात. म्हणजे काय करतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर जो चांगला डोळा आहे त्याला आम्ही बंद करतो आणि मग जो लेझी आय त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी किंवा खेळायला जाताना एक डोळा बंद करून पाठवणे, ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण त्याला जर ऍक्टिव्ह करायचा प्रयत्न केला तर तो ऑटोमॅटिकली सिग्नल्स घ्यायला चालू करतो.
6: ओके.
7: आणि तो पूर्णतः ऍक्टिव्ह होतो.
6: बर, श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42 89 29 30 41 42 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम डाइट के हर दाना समान.
3: तो ऐसा बोलो ना,
2: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
4: क्यों छोटे साहब?
2: मम्मी मैं तो
4: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
5: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:45 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: एवल्या एवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
9: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
10: अगं मी तरुण भारत ची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
9: आता घराघरात सकाळच्या वेळी हात संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
10: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
5: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया कुंदा बोकील यांच्या स्वरातलं आशा गवाणकर यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोते, या गीताबरोबरच जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आता ऐकूया PNG हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यायला हवेत याची माहिती देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपल्या स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
3: मोडक साहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा त्याने कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात?
5: तर हिऱ्याचे दागिने खरेदी करताना हिऱ्याची किंमत ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे हिऱ्यातला सर्वोत्तम कलर हा डी, त्याच्यानंतर EFGH कलर, तर कलर कुठला आहे आपण जो हिरा खरेदी करतोय तो, कारण त्याच्यावर किंमत ठरणार आहे. दुसरं आहे ते क्लॅरिटी, म्हणजे त्याच्यामध्ये काही फ्लॉलेसनेस पाहिजे, त्याच्या आत काही इन्क्लुजन नकोत. हिरा जर आपण उजेडात धरला आणि बघितलं तर त्याच्या आत इन्क्लुजन नसली पाहिजे. कट्स काय आहेत, कारण की हिऱ्याची किंमतच मुळी कट अँड पॉलिशिंग वरती ठरत असते, त्याच्यातच खरी कला आहे. तर कट, क्लॅरिटी आणि कलर या तीन गोष्टी, आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याचं वजन जे कॅरेटमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. तर हिऱ्याची जी किंमत आहे ती या चार गोष्टींवर ठरते. त्यामुळे आपण जर हिरा खरेदी करत असलो तर त्यातले या चार गोष्टी काय आहेत, कट कुठला आहे, क्लॅरिटी आहे का, फ्लॉलेस आहे का, त्यानंतर कलर कुठला आहे आणि किती कॅरेटचा आहे, या चार गोष्टी माहिती झाल्या की आपण त्याची किंमत योग्य आहे का नाहीये याच्याबद्दल विचार करू शकतो. त्यामुळे या चार गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा आपण हिऱ्याचे दागिने खरेदी करतो किंवा हिरा खरेदी करतो. आता जेव्हा दागिने खरेदी करतो त्या दागिन्यामध्ये बसवलेले हिरे या कुठल्या प्रकारात आहेत हे आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे की बसवलेले सगळे हिरे आहेत ते कुठल्या रंगाचे आहेत, शक्यतो एका रंगाचे असतात, कट्स त्याचे फाईन कट आहेत का, त्याला स्पार्क निर्माण होणार आहे का, कारण त्यातून स्पार्क निर्माण व्हायला पाहिजे. जितके चांगले फाईन कट असतील, चांगला कलर असेल, क्लॅरिटी जेवढी चांगली असेल तेवढं त्याच्यातून फायर म्हणतात किंवा स्पार्क म्हणतात. तर त्याकरता या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे त्या चार गोष्टी माहिती करून घ्यायच्या, आणि तुम्ही गळ्यात घातलेला जो दागिना असतो स्त्रियांनी विशेषतः, त्या जेव्हा सोशल फंक्शनला जातात किंवा एकत्रित जातात तेव्हा तो चमकून उठणं गरजेचं आहे, आणि तो खरा हिऱ्यांचा असणं, नॅचरल हिऱ्यांचं असणं गरजेचं आहे.
3: मोडक साहेब, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून आपण कोणती माहिती घेणं आवश्यक असतं?
5: काय हिऱ्याचे दागिने खूप रिलेटिव्ह टर्म आहे.
3: बर.
5: की हा माझा डायमंड नेकलेस आहे, हे माझी डायमंडची अंगठी, हे माझं डायमंडचं पेंडंट आहे, ठीक आहे, पण त्यातले बसवलेले हिरे कुठल्या दर्जाचे आहेत त्यानुसार त्याची किंमत बदलत जाणार. त्यामुळे आपण जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा ते विक्रेत्याकडून एखादा दागिना जर आपण घेणार असलो तर त्यात किती टोटल डायमंड लागलेले आहेत, किती वजनाचं सोनं लागलेलं आहे, मजुरी किती आहे, त्यानंतर लागलेल्या डायमंडचे हे जे फोर्सी आपण मगाशी सांगितले ते कुठले आहेत, ते सर्टिफाईड आहेत का, सर्टिफाईड असलं तर कुठल्या लॅबचं सर्टिफिकेशन आहे, हे सगळं माहिती करून मग आपण बाजारात त्याचं कम्पॅरिझन करू शकतो. हिऱ्याचे सगळे डिटेल घ्यायचे आणि ते बाजारात जाऊन कम्पेअर करायचे, आणि सेम कम्पेरेबल याची दुसरे काय किंमत लावतायत हे बघून मग ठरवायचं की कुठून घ्यायचं, कारण आफ्टरऑल सगळं सर्टिफाईड असणार आहे आणि ज्याच्याकडून तुम्ही घेणार तो बाय बॅक आणि एक्सचेंजची गॅरंटी देणारच आहे.
3: खरंय. मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावेत याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे

0: असोबा मोत्यांचे दागिने, हिऱ्यांचे असोबा प्लॅटिनमचे दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला। पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात। नमस्कार। हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला। सूचना।
2: सूचना। ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड।
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात।

0: Stand Fee Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: खरं तर आपण सगळेच रोज सकाळी उठून पैशांसाठी पळतो, कष्ट करतो, पण आपण कधीच विचार करत नाही की आपला पैसा आपल्यासाठी कधी काम करणार, किंवा आता आपल्या खिशातल्या आणि बँकेतल्या आपल्या पैशाची ताकद आपण नेमकी कशी ओळखायची, म्हणजेच आर्थिक क्षमता अनलॉक कशी करायची, म्हणजे नेमकं काय, याबद्दल सांगा.
2: खूप छान प्रश्न विचारलात मॅडम. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जे पैसे कमवतो ते फक्त बँकेत ठेवून किंवा घरात कपाटात ठेवून वाढत नाहीत. महागाई ज्या वेगानं वाढते त्या तुलनेत आपला पैसा तिथेच थांबला तर त्याची किंमत कमी होते. आर्थिक क्षमता अनलॉक करणं म्हणजे नक्की काय, तर आपल्या पैशाला आपण अशा ठिकाणी कामाला लावणं जिथून तो महागाईला हरवून म्हणजे इन्फ्लेशनला बीट करून आपल्याला उत्तम रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जनरेट करू शकतो. आपला पैसा संपत्ती निर्माण करू लागतो तेव्हा खरी आर्थिक क्षमता ही अनलॉक होते.
1: अच्छा,
2: आता ही आर्थिक क्षमता अनलॉक करताना थेट शेअर बाजाराचा विचार करायचा आहे का, तर अगदीच नाही. कारण शेअर मार्केटमध्ये होणारे चढ उतार त्याला सामोरं जाणं किंवा त्या मानसिकतेला सामोरं जाणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण तिथं काय लागतं, एक तर प्रचंड अभ्यास लागतो आणि वेळ खूप द्यायला लागतो. म्हणूनच सर्वसामान्यांसाठी सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड्स. आणि जेव्हा आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून डिसिप्लिन वेने गुंतवणूक करणार आहोत तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपली आर्थिक क्षमता ही अनलॉक करणार आहोत. म्हणजे आपल्याला आपल्या खिशात किती पैसे आहेत किंवा आपलं रेग्युलर इन्कम किती आहे आणि त्या रेग्युलर इन्कम मधून, म्हणजे मॅडम तुम्हाला आठवत असेल आपण बऱ्याच एपिसोड मध्ये इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेंडिचर असा फॉर्म्युला सांगत असतो. म्हणजे आपण कमवलेले पैसे त्यातून मॅक्झिमम गुंतवणूक कशी होईल आणि राहिलेल्या पैशात आपण आपले मासिक खर्च किंवा आपल्या गरजा या कशा भागवू शकू याच्यावर अधोरेखित राहून, म्हणजे हे कायम डोक्यात ठेवून मात करणं, म्हणजेच तुम्ही तुम्हाला स्वतःला आणि स्वतःच्या पैशाला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत अनलॉक करणं असं मी म्हणेन.
1: वा क्या बात आहे. या गप्पांबरोबर आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: SIPC registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते हो, 8:20 झाले आहेत. जाणून घेऊ ठळक घडामोडी.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 1450 पोहोचली असल्याचं नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी सांगितलं. मोठ्या 2 भूकंपानंतर 430 सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के नोंदवले गेले. हजारो लोक रात्रंदिवस शोध आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. किनारी आणि डोंगराळ भागातील बाधित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकं अथक प्रयत्न करत असतानाच मदत कार्याचा समन्वय साधताना अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अमेरिका आणि इराण यांनी परस्परांवरील हल्ले थांबवणं आणि कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यावर सहमती दर्शवली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे आधीच नाजूक असलेली युद्धबंदी मोडकळीस येण्याचा धोका निर्माण झाला होता. हा वाद सोडवण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात 2026 दुसऱ्या संरक्षण सन्मान सोहळ्यात शौर्य पुरस्कार सायंकाळी 5 प्रदान करतील. सशस्त्र दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि इतर सुरक्षितता संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या असाधारण शौर्याची दखल घेऊन हे पुरस्कार दिले जातात. त्याचबरोबर विमानचालन, सागरी मोहिमा आणि मानवतावादी कार्यांमध्ये असाधारण साहसाचाही यात गौरव केला जातो. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत अमेरिकेतील लॉस एंजेलिस इथं कॅनडानं दक्षिण आफ्रिकेचा 1-0 असा पराभव करून बाद फेरीतील आपला पहिला विजय नोंदवला. गट फेरीनंतर उरलेल्या 32 संघांसह 2026 फिफा विश्वचषकाची बाद फेरी सुरू झाली. या टप्प्यापासून सिंगल एलिमिनेशन म्हणजे एका पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा नियम सुरू झाला असून 19 जुलैला विजेतेपदाचा सामना होईल. पुणे आणि परिसरात आज गडगडाटी पावसाची शक्यता आहे. कमाल 33 तर किमान 24 सेल्सिअस तापमान राहील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:03:20 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड डिझिलँड बिल्डिंग पुणे.
2: भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया गंगाधर महांबरे यांच्या गीताने. रामदास कामत यांच्या स्वरातलं हे गीत आहे. या गीताला संगीत आहे वीणा चिटको यांचं.

0: श्रोते हो, रामदास कामत यांच्या स्वरातलं हे होतं गंगाधर महांबरे यांचं गीत. संगीत होतं वीणा चिटको यांचं. यापुढची भक्तिगीतं थोड्याच वेळात.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
6: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात, अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94223111106.

0: मिळेगा।
1: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: महागाईचा वाढतोय गुंता,
3: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
2: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
2: एपिल्स,
3: नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स,
2: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स, होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स।
3: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत, स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड पुणे, आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल

0: दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: कार्यक्रमात आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत. भानुकांत लुकतुके यांच्या संगीतात स्वर आहे के जयस्वाल यांचा.

0: यानंतरची भक्तिगीतं थोड्याच वेळात.
1: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंतनाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
5: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
6: श्रोते हो नमस्कार. तुमच्या चेहऱ्यावरचा चष्मात जावा असं तुम्हाला वाटत असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर योगेश सौगुले हे आज आपल्याला कोणत्या पद्धतीने असे उपचार करता येतात त्याची माहिती देणार आहेत.
7: लॅसिक शस्त्रक्रियेने रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडून आणली आहे. या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये कॉर्न्याचा आकार बदलण्यासाठी प्रगत लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि अॅस्टिगमॅटिझम असे चष्म्याचे नंबर दूर करता येतात. चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी लेझरने दृष्टी सुधारणे हा चांगला पर्याय आहे. कॉन्टुरा व्हिजन लेसिकमध्ये कॉर्नियल वेवफ्रंट आणि कॉर्नियल टोपोग्राफीद्वारे कस्टमाइज लेसिक ट्रीटमेंट केली जाते. त्याच्यामुळे नाईट व्हिजन आणि कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी क्वालिटी ही स्टँडर्ड लॅसिक पेक्षा चांगली राहते.
6: श्रोते हो, आपल्यालाही आपला चष्मा लॅसिक सर्जरीद्वारे घालवायचा असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6000 या क्रमांकावर संपर्क करा.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत राणा पवार यांचं गीत. दशरथ पुजारी यांच्या संगीतात स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: तुम्ही ज्याची वाट पाहत होता तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, अॅम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी त्याची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
5: सौजन्य न्यू विमेन्स हॉस्पिटल, अपटे रोड, पुणे. संपर्क 8888-57-6666.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: कार्यक्रमात आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचं गीत. गोविंद पवळे यांच्या स्वरातलं या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं भक्तिगीत दत्तप्रसाद रानडे यांच्या स्वरात। सुशीला देशपांडे यांच्या या गीताला संगीत आहे दत्तप्रसाद रानडे, गुरुदत्त आणि ओंकार यांचं।

0: श्रोत्याहो, आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: सकाळचे 8:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921075775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: मी कताई चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: गदिमांजली कार्यक्रमाची सुरुवात करूया. वराडी वाजंत्री या चित्रपटातील आशा भोसले यांच्या गीतानं, आशा भोसले यांच्या स्वरातल्या गीतानं संगीत आहे राम कदम यांचं.

0: श्रोतेहो, वऱ्हाडी वाजंत्री या चित्रपटातलं हे गीत गदिमांचं गीत गायलं होतं आशा भोसले यांनी, संगीत होतं राम कदम यांचं.
1: श्रोतेहो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया. हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. श्वेतश्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान. कार्यक्रमाचं प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी, मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, हेमा मालिनी, तसंच श्रीदेवी, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
4: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह.

0: डिझाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: नीता अगं, ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
3: अलो मम्मा,
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
3: सांग मावशी।
1: अरे, चार चार आकडी आहे।
3: अगं तू सांग मावशी।
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
3: 13111।
1: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
2: मग
1: हे पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकस मुळे।
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 56 00 11।
5: श्रोते हो, नमस्कार। तुमच्या चेहऱ्यावरचा चष्मात जावा असं तुम्हाला वाटत असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले हे आज आपल्याला कोणत्या पद्धतीने असे उपचार करता येतात त्याची माहिती देणार आहेत।
6: लॅसिक शस्त्रक्रियेने रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडून आणली आहे। या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये कॉर्न्याचा आकार बदलण्यासाठी प्रगत लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यामुळे मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि अॅस्टिगमॅटिझम असे चष्म्याचे नंबर दूर करता येतात। चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी लेझरने दृष्टी सुधारणे हा चांगला पर्याय आहे। कॉन्टुरा व्हिजन लेसिकमध्ये कॉर्नेल वेवफ्रंट आणि कॉर्नेल टोपोग्राफीद्वारे कस्टमाइज लेसिक ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामुळे नाईट व्हिजन आणि कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी क्वालिटी ही स्टँडर्ड लॅसिक पेक्षा चांगली राहते।
5: श्रोते हो, आपल्यालाही आपला चष्मा लॅसिक सर्जरीद्वारे घालवायचा असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146000 या क्रमांकावर संपर्क करा।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: कार्यक्रमात यानंतर आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत या सुखांनो या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं गदिमांचं गीत। संगीत सुधीर फडके यांचं आहे।

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग। आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात। 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात। यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे। फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553705 आणि 2553706। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
1: कार्यक्रमात आता ऐकूया वरदक्षिणा या चित्रपटातला आशा भोसले यांच्या स्वरातलं गदिमांचं गीत। संगीत आहे सुधीर फडके यांचं।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

पुणेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, आणि आता कार्यक्रमात शेवटी प्रसारित करत आहोत आराम हराम आहे या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गदिमांचं गीत। संगीत आहे सुधीर फडके यांचं।

0: श्रोते हो, आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:58 झाली आहेत. जाणून घेऊ ठळक घडामोडी.

0: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. सिंगापूरमधील वर्कर्स पार्टीनं प्रीतम सिंग यांची पुन्हा एकदा सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड केली आहे. एका सहकारी खासदाराशी संबंधित विधानांबाबत संसदेत खोटं बोलण्याप्रकरणी दोषी ठरण्यासह विविध कायदेशीर आणि राजकीय आव्हानांचा सामना करत असूनही त्यांची ही निवड झाली आहे. 1965 मलेशियापासून वेगळं झाल्यापासून पीपल्स ऍक्शन पार्टीची सत्ता असलेल्या या द्वीपराष्ट्रात वर्कर्स पार्टी हा सर्वात लहान विरोधी पक्ष आहे. अरुणाचल प्रदेशातील डोंगराळ भागात गाई नदीच्या प्रवाहाच्या वरच्या टप्प्यावर तात्पुरता अडथळा निर्माण झाल्याच्या वृत्तामुळे आसामच्या धेमाजी जिल्ह्यात मोठ्या पुराचं संकट बळावलं आहे. या भागात सलग काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून हा अडथळा निर्माण झाल्याचा अंदाज आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे घरं आणि शेती पाण्याखाली गेली असून मालमत्ता आणि उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरला येणाऱ्या वारकरी भाविकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, तसंच या काळात स्वच्छतेला प्राधान्य द्यावं अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. गोरे यांनी काल वाखरी इथला पालखी तळ आणि परिसराची पाहणी केली. टीईटी प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीनही आरोपींना काल भिवंडी न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. धीरज सिंग, राजीव शाव आणि आकाश कुमार सरोज कुमार अशी या तिघांची नावं आहेत. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती

0: एसआयपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: क्रिसेंट म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोतेहो, 9:50 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोतेहो कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्यागौरीचा नमस्कार.

ही धून ऐकून खुश झालात ना? हीच हीच गंमत आहे या गीतांची. तुम्ही ओळखलं असेल, आज थोड्या मोठ्यांच्या प्रेमाने आपुलकीनी लहानांसाठी लिहिलेल्या लेखणीचा आठव आजच्या कार्यक्रमात मी करणार आहे. बालसाहित्य बालकवितांचं दालन फार दिमाखात मिरवतं. साने गुरुजींच्या शब्दात सांगायचं तर, करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे, हे अगदी खरं आहे. बालसाहित्यानं आपल्या साऱ्यांचं लहानपण स्पेशल बनवलं आणि त्यातील बालकवितांनी त्याला सुंदर ठेका दिला. आजची लेखणी बालकवितांवरती. बघा, पोचलात ना शाळेत, असंख्य कविता फेर धरू लागल्या असतील तुमच्या मनात. कुणाला तळ्या काठी गाती लाटा आठवलं असेल, कुणाला गाई पाण्यावर काय म्हणून आल्या हे आठवलं असेल, अगदी कावळा चिमणीची गोष्ट सुद्धा आठवली असेल. शिशु, बाल आणि कुमार या सर्वसाधारण गटात या कविता विभागल्या आहेत. अगदी अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं, रुपयाचा वाळा, तान्ह्या बाळा तीट घाला, हे बडबड गीत कानांना अजूनही तितकंच छान वाटतं आणि मी पप्पाचा ढापून फोन म्हणायला मजा येते. ज्ञानपीठकार कुसुमाग्रज, विंदा या थोरा मोठ्यांनी पण या बालकवितेचं विश्व समृद्ध केलं. मनोरंजन, ज्ञानविस्तार आणि आनंद निर्मिती हे प्रयोजन ठेवून या बालकविता जन्माला आल्या. सुरुवात करूया कुसुमाग्रजांच्या लहानांसाठी लिहिलेल्या या गीतानं.

0: श्रोतेहो कार्यक्रमात लगेचच परत येते आहे या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
3: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
5: अलो मम्मा,
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
3: अरे, 4-4 आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
3: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाइट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13111.
3: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
4: आहे.
3: पण कसं आलं तुला?
4: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
3: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकस च्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
2: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88-88-56-0011, 888-56-00-11.
6: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, अॅम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. पावणे 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी तिची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
7: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 888-57-66-66.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. तर अशा या बालगीतांचं विश्व ज्यांनी समृद्ध केलं त्यांच्या उल्लेखाशिवाय या कार्यक्रमात पुढे जाता येणार नाही. ताराबाई मोडक, संजीवनी मराठे, शांताबाई शेळके, लीलावती भागवत, सुमती पायगावकर, सरिता पदकी, विजया वाड, डॉक्टर वीम कुलकर्णी, गदी मा राजा मंगळवेडेकर, ग ह पाटील, न गो शुक्ल, शरद मुठे, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विंदा, खूप मोठी यादी आहे. श्रोते हो, अगदी प्राचीन संस्कृत काव्यात, रामायण महाभारतात, मध्ययुगीन वाङ्मयात बालकाव्याचे संदर्भ सापडतात. संत नामदेवांची एक गवळण आहे, बघा हा. त्या काळात फक्त कृष्णलीला, रामाचं लहानपण याच्याशी संबंधितच जास्त बालकाव्य आहेत. नामदेव म्हणतात, दोंदिल दोंदिल टमकतच आले, गोजी रिपाऊले घालोनिया.

पायी ऋण झुण ती वाळे, गोपी पाहता डोळे मन निवे। सावळे सगुण मन मोहन, सावळे सगुण मानस मोहन, गोपी मनरंजन म्हणे नामा, गोपी मनरंजन म्हणे नामा। पेंद्याच्या तोंडचं गीत आठवलं का? आजही प्रसिद्ध आहे की

बाई अजूनही हे गाणं तितकंच आवडतं. छोट्या मुलींच्या खेळातली गीतं, पिढ्यानपिढ्या चालत आलेली गुंडल्याची गाणी, तसंच यंत्रयुगासोबत बालकविताही त्याही अंगाने समृद्ध झाली. इंजिनदादापासून आता अगदी रॉकेट, चंद्रयान, कॉम्प्युटर, मोबाईल सगळे संदर्भ बालकवितेत येतात. पुढे मी बोलणार आहे, पण त्याआधी हे एक सुंदर गीत ऐकूया वैशाली जोशी यांच्या स्वरातलं.

श्रोते हो, या बालकवितेत विमानात बसून ही गेली चंद्रावर, पण आता कार्टून्सचा जमाना. तर या जमान्यातली जी पात्र आहेत ती सुद्धा आजकालच्या बालकवितांमध्ये असतात. कशी ती बघूया बालाजी इंगळे यांच्या डोरेमॉन आला या कवितेत. छोटा भीम भेटला क्रीज देखील आला, हाक दिल्ली सिंचॅनला डोरेमॉन आला. माझ्यासारखा नोबिता खेळामध्ये हरतो, अभ्यासात देखील मागे मागेच राहतो. संकटाला मात्र तो देतो जोरात टोला. छोटा भीम भेटला क्रीज देखील आला, हाक दिली सिंचॅनला डोरेमॉन आला. खोट्याला वाईटाला जमिनीत गाडू, मलाही आवडतात छोट्या भीमचे लाडू. खोटे बोलले की बसतो एक टोला, हाक दिली सिंचॅनला डोरेमॉन आला. निरागस सिंचॅन करामती करतो, नसले घरी कोणीतरी घर

0: करतो, चुरू चुरू बोलतो, पण आहे भला, हाक दिली सिंचानला डोरेमॉन आला. कनिष्कच्या कारवाया क्रिश मोडून काढतो, सगळे त्यांचे बेतो, हवे तुडवून देतो, सुरू होईल बघा मस्ती टाईम आला, हाक दिली सिंचानला डोरेमॉन आला. पुढे बोलूया या विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी आणि आपण बोलतो आहोत बालकवितांबद्दल. काही बालकविता मोठेपणातही तशाच वाटतात, तितकाच आनंद देतात. बघा हं, ही शाप कविता विंदांची. पर्या होतात शेवटी लठ्ठ, पर्या होतात शेवटी लठ्ठ, असे म्हणाला एक मठ्ठ. पर्यांनी दिला त्याला शाप, पर्यांनी दिला त्याला शाप, पुढच्या जन्मी झाला साप. पण ही पुढची कविता बघा. फुलवेडी. एक परी फुलवेडी फुलासारखी नेसते साडी, फुलांमधून येते जाते, फुलांसारखी छत्री घेते. बिचारीला नाही मूल, बिचारीला नाही मूल, पाळण्यामध्ये ठेवते फूल, पाळण्यामध्ये ठेवते फूल. मोठ्या वयात या कवितेला, कवितेतलं कारुण्य जीवाला चटका लावतं. बिचारी हा शब्द मन हेलावून टाकतो. बालकाव्याचं सामर्थ्य हेच आहे. आणि विंदांनी कुठलेही जड शब्द न वापरता त्यात भाव ओतला आहे. ही परी तुमच्याही डोळ्यापुढे बिचारीशी एखादी नक्की उभी राहिली असेल. बालकवितेच्या जगात फेरफटका मारू, पण त्याआधी हे असंच मोठेपणी ज्यातलं कारुण्य जाणवतं, प्रेरणा मिळते, ते गदिमांचं गीत नक्की ऐकूया.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, साधारण 7 ते 9 या वयोगटात मुलांसाठी बालकविता लिहिली जाते. हे सोपं अजिबातच नसतं. मुलांनी ती कविता जणू स्वतःच लिहिली आहे असं वाटायला लावणारी नादमय वास्तव आणि कल्पनेचा मिलाफ असलेली असावी लागते. तर मग ती बाळांना कशाला, मोठ्यांनाही आवडते. शाळापत्रक, आनंद, मुलांचं मासिक, कुमार, भारा भागवतांचं बालमित्र, शिरवाडकरांचं कुमार, अमरेंद्र गाडगिळांचं गोकुळ याचा उल्लेख हवाच. विश्वकवी रवींद्रनाथांनीही बालकाव्यातलं जग समृद्ध केलं. त्यांच्या एका कवितेचा पद्मिनी बिनिवाले यांनी केलेल्या अनुवादाचा काही भाग पाहू. बाळा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी करे आलं, बाळा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी करे आलं, कुणी तुला बोललं का, कुणी काही केलं. लिहिताना गालावर लागली का शाई, गचाळ गबाळ असं म्हणे कुणी काही. जाऊ दे रे, चंद्रावर नसतो तो का डाग, कशाला रे यावा मग त्याचा तुला राग. खेळताना का रे तुझा फाटला सदरा, म्हणून का रडत तू परत अशी घरा. नको ऐकू सरे जरी कोणी काही बोले, दाखवती दोष तुझे वेडी सरी मुले. लाडका आमूचा आम्हा आवड सिफार, मग सांग आम्हाला ती काय म्हणणार. फार सुंदर आणि वेगळा आशय देणारी ही कविता. बालकवींनी उत्तम कविता लिहिल्या. भारा तांब्यांनी मोजक्या पण सुंदर बालकविता लिहिल्या. पुंगीवाला आठवला, या बालांनो सारे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. सुंदर ताल, लय, गेय, उपदेश नसलेलं गीत. 1907 साली लिहिलेलं

श्रोते हो, बालकविता काळानुरूप बदलत गेली. 1990 नंतर बालकविता मुक्तछंदातही येऊ लागली. वैज्ञानिक जाणीव त्याच्यात दिसू लागली. अलीकडे विभक्त कुटुंब पद्धती आणि मुलांचं एकटेपण यावर संदीप खरेंच्या दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई, निज दाटली डोळ्यात परी घरी कुणी नाही या कवितेने साऱ्यांनाच अंतर्मुख केलं. तर त्यांच्या इवली इवली पाठ या कवितेत बदलत्या शिक्षण पद्धतीवर शांतपणे भाष्य केलं. असो, बालकवितांची दुनिया अनेक अज्ञात कवींनीही रंगीत केली आहे. कावळ्या चिमणीची गोष्ट, चांदोबा चांदोबा भागलास का, दहाबाई चिमण्या, इतकं सगळं काही. या छोट्या वेळात आपल्यापुढे किती आणि काय काय मांडणार, पण थोडाशा समुद्रातल्या चार थेंबांना स्पर्श केला याचा आनंद वाटतो. मुलांसारखं आनंदी उत्साही राहूया, निरागस्ता जपूया. तुम्ही या कविता आठवा, मी निरोप घेते आणि शेवटी ऐकूया या एका गाण्याची झलक.

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:30 आणि 25 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यपदांचा कार्यक्रम.
2: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: श्रोते हो, पाणीग्रहण या नाटकातलं बकुल पंडित यांच्या स्वरातलं हे गीत होतं प्रल्हाद केशव अत्रे यांचं, आणि संगीत होतं श्रीनिवास खडे यांचं.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
2: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: कमी लेजर एक्सपोजरनं फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: मी खरं एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
6: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
7: माझी हाईट 6 आहे, कमावली दंडकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
8: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
9: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

पुणे आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: संपर्क 73-502-77-77-9. पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात आता ऐकूया मीरा मधुरा या नाटकातलं रामदास कामत यांच्या स्वरातलं कुसुमाग्रजांचं गीत. संगीत आहे जितेंद्र पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे.

0: होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
3: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आणि आता कार्यक्रमात शेवटी प्रसारित करत आहोत संगीत संशय कल्लोळ या नाटकातलं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:58 आणि 10 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात संरक्षण सन्मान सोहळ्याअंतर्गत 2026 साठीचे दुसऱ्या टप्प्यातील शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. संरक्षण दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील आणि इतर सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या असाधारण शौर्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. देशातील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाच्या वडोदरा मुंबई विभागातील कामांची काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर इथं पाहणी केली. सुमारे 1,00,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा 1,400 किलोमीटर लांबीचा 8 पदरी ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल्ड द्रुतगती मार्ग हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 5 राज्यांना जोडणारा आहे. हा महामार्ग जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाशी थेट जोडला जाणार असल्यामुळे उत्तर भारतातून JNPA पर्यंत मालवाहतूक अधिक जलद, कार्यक्षम आणि कमी खर्चात होणार असून देशाच्या पुरवठा साखळीला मोठी बळकटी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. नसरापूर इथं बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज निकाल अपेक्षित आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश SR साळुंके यांनी भारतीय न्यायसंहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली या आधीच दोषी ठरवलं आहे. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शिवनी टोल नाक्याजवळ काल झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरकडून अकोल्याकडे जाणारं हे वाहन एका ट्रकच्या मागच्या बाजूला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला. तर पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील पाबे घाटात झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला. राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतल्या अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या गाडीच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही बस थेट खोल दरीत कोसळली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850 81 9041.

0: All investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: आता ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला विक्रम फिटनेस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोत्याहो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. नेहमीप्रमाणेच फिटनेस बद्दल बोलायला विक्रम मेहंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोत्याहो नमस्कार.
4: विक्रम, लहान वयातल्या काही केसेस आपण बघतोय. आजची जी केस आहे याचं वय आहे 26 वर्ष. नाव आहे अमोल. आता हा आयटी मध्ये जॉब करायचा, पण काही कारणांनी त्याला मेडिकल चेकअप करावं लागलं आणि त्यामध्ये त्याला कळलं की प्री डायबेटिकच्या मध्ये आहे रेंजमध्ये तो. 98 किलो त्याचं वजन आहे. सो डॉक्टरांनी त्याला वजनच आधी कमी करा हे सल्ला दिला होता.
5: येस, ऍक्च्युली अमोलची थोडी मजाच झाली. म्हणजे आजकाल हे भरपूर क्लायंट मध्ये बघायला मिळतं की वर्षानुवर्ष कुठलाही मेडिकल चेकअप करत नसतात आणि मग एकदम कधीतरी जेव्हा कंपनीच्या थ्रू किंवा काही प्रॉब्लेम आला तर जेव्हा मेडिकल चेकअप करायला जातात तेव्हा एकदम कळतं की आपलं वजनही एवढंच आहे, हे सगळे प्रॉब्लेम्स पण आहेत. असंच थोडं त्याच्या बाबतीत झालं. त्याची जी आत्ताची करंट कंपनी आहे त्यांच्या थ्रू त्याचा मेडिकल चेकअप झाला, त्यामुळे 5-6 वर्ष त्यांनी गेले मेडिकल चेकअप केलाच नव्हता आणि यावेळेस केलं तर तेव्हा त्याला एकदम वाईट सरप्राईज मिळालं की वजन आता 100 टेकायला आलंय. 98 किलो वजन झालेलं आहे. नंबर 2 म्हणजे प्री डायबेटिक, म्हणजे HbA1c 6.3 पर्यंत पोहोचलं होतं आणि हा Grade 1 फॅटी लिव्हर देखील त्याला होती. आणि हे सगळं डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तेच सांगितलं की भयंकर काही प्रॉब्लेम नाहीये, पण लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे, वजन कमी करायला पाहिजे, तरच डायबेटीस कंट्रोलमध्ये येईल आणि फॅटी लिव्हर तुझी ही परत कमी होईल किंवा निघून जाईल. आणि तो ट्रान्झिटमध्ये आपला रेडिओचा प्रोग्राम ऐकायचा आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला अप्रोच केलं. बेसिकली
4: तू काय काय सांगितलंस ते ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे, आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी संपर्क 9031135000, 9031135000, 90111. विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी अमोलची केस सांगतोय.
5: राईट. आता अमोलची जेव्हा करंट लाईफस्टाईल आणि केस हिस्ट्री डिस्कस करायला चालू केलं तेव्हा असं कळलं की त्याला घरातनं कंपनीला जायला 7 वाजता कुठल्याही परिस्थितीत निघावंच लागतं. तर त्यामुळे त्याची एक चांगली गोष्ट म्हणजे रात्री 10:30 तो झोपत होता आणि 6 वाजता सकाळी शार्प उठत होता. तो झोप या फ्रंटवरती त्याचा कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. एक्सरसाइज करायची तयारी होती त्यामुळे त्याचाही प्रश्न नव्हता. आता त्याचा मेन प्रश्न असा होता की उठल्यानंतर तो मेंटल स्ट्रेस सगळं उठून कंपनीला पोहोचून लॉग इन करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असल्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं की त्याला नाश्ता जास्त जात नाही, त्यानंतर दुपारचं जेवण खायचा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे 4:30 वाजता त्याचं ऑफिस सुटायचं. संध्याकाळी 4:30 ते रात्री 8:30 मध्ये त्याचं प्रचंड वेळवाकडं खाणं व्हायचं. हा त्याचा प्रॉब्लेम होत होता की रात्रीचं जेवण भरमसाठ होत होतं, दुपारचं जेवण कमी होत होतं, नाश्ता अगदीच कमी जात होता पोटामध्ये आणि संध्याकाळी काहीतरी खराबच, एस्पेशली स्ट्रीट फूड काहीतरी, म्हणजे भेळ, पाणीपुरी, चाट वगैरे खाल्लं जायचं रोजच्या व्यवहारात आणि हा सगळा त्यामध्ये प्रॉब्लेम त्याचा चालू होता. त्याला मी तेच सांगितलं एक्सरसाइज महत्व पटवलं. एक्सरसाइज त्याला म्हटलं सोपेच देणारे, सगळे घरच्या घरीच करायचे, जिमची गरज नाही, त्यामुळे ते त्याला रिलीविंग वाटलं की परत घरी आल्यानंतर कपडे बदलून जिमला जा वगैरे हे नाही. दुसरी गोष्ट, संध्याकाळी जे त्याचा जो प्रॉब्लेम होता 4:30 ते 7:30-8 मध्ये काहीतरी घाणेरड खाल्लं जायचं, तर त्याला मी तिकडे व्यवस्थित हेल्दी स्नॅक्स, त्याला म्हटलं व्यवस्थित 2 ते 3 फळं खा किंवा मखाणा खा किंवा काहीतरी हेल्दी खा, पण हे असलं काहीतरी खाऊ नकोस आणि ते त्याला पटलं. त्यामुळे ते त्यांनी चालू केल्यानंतर मग आठवड्यापर्यंत त्यांनी जेव्हा फोन आमचा झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की संध्याकाळी आता ती गांडळ खायची इच्छा जी ती कम्प्लिटली निघून गेली आणि ऑफकोर्स संध्याकाळी घरी आल्यानंतर वर्कआउट असायचा त्यामुळे वेळही त्यामध्ये जायचा आणि ते सगळं त्याला फॉलो करायला इझी गेलं. आणि आपण त्याचा रिझल्ट बघितला आतापर्यंतचा तर 3 महिन्यातच त्याचा 11 किलोनी वजन कमी झालेलं आहे. म्हणजे 98 होतं ते आता 87 झालेलं आहे. नंबर 1. नंबर 2 म्हणजे आता फॅटी लिव्हरचं जे काय तो सोनोग्राफी जी करायची आहे तर ती त्याची ड्यू आहे आणि ती केल्यानंतर ऑफकोर्स मला खात्री आहे की त्यात पॉझिटिव्ह रिझल्ट त्याला जाणवतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एनर्जी लेवल्स वगैरे वाढलेल्या त्याला जाणवल्या. HbA1c त्यांनी आता जे रिसेंटली केलं ते ऍब्सोल्यूट नॉर्मल, 5.8 खालती त्याचं HbA1c 3 महिन्यात गेलेलं आहे, त्यामुळे तो एक प्रकार संपला. आणि आता फक्त एक फॅटी लिव्हर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफकोर्स वजन त्याचं अजून बरंच कमी करायचं बाकी आहे आणि ते होत राहणार.
4: याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे, आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर

0: कर्वे रोड पुणे. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011325000 9011325000 9011132500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार.
3: श्रोते हो, आता ऐकूया एक मराठी चित्रपट गीत. पिंजरा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत आहे राम कदम यांचं.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 10 वाजता आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कॉन्टॅक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमातनं क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्याशी नेहमीच बोलत असतात, इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती देत असतात. आज त्यांच्याच टीम मधून रोहित वडनेरे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार रोहित सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: खरं तर इन्व्हेस्टमेंट बद्दल ऐकून बरेच लोक इन्व्हेस्टमेंट साठी येतात, ते इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, एसआयपी मग अगदी 1000ची असेल, 500ची असेल, 10,000ची असेल. आणि ही जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला जसं जनरली आम्ही बँकेत पैसे ठेवल्यानंतर किंवा एफडी केल्यानंतर आम्हाला कळतं की आपल्याला एवढा इंटरेस्ट मिळणार आहे आणि आपण हॅपी असतो. पण जेव्हा इथे एसआयपी मध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करतो तेव्हा काहीच माहिती नसतं की पुढे जाऊन काय होणार आहे. आपल्याला दरवेळेला त्यांच्या मेल येत असतात पण त्या मेलमध्ये नेमकं आपण काय बघायचं हेही आम्हाला कळत नसतं. आम्हाला वाटतं ती फक्त एक रिसीट आहे की आपण 10,000 रुपये पर मंथ भरतो याची. याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: खरंच खूप उत्तम प्रश्न तुम्ही आज मॅम इथे घेतलेला आहे. तर प्रत्येक इन्व्हेस्टरने ती मेल उघडून बघावी हे प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचं असो किंवा आमचं असो ते उद्देश तोच आहे. म्हणूनच तुम्हाला ती पाठवली जाते. त्यामध्ये काय बघावं आणि कोणती माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे हे मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. तर ते जे काही स्टेटमेंट तुम्हाला मेलवर येतंय तुमच्या गुंतवणूक झाल्यानंतरचं, तर ते फक्त एक रिसीट नाहीये, तर त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या इन्व्हेस्टमेंटची माहिती आहे, इत्यंभूत माहिती आहे, ज्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स आहेत, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, बँक डिटेल्स आहेत, ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तिथे झाली. त्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंटची तारीख तिथे योग्य आहे का हे पडताळणं गरजेचं आहे. त्या इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किंवा ती जी रक्कम तिथे तुम्ही गुंतवलेली आहे ती योग्य आहे का हे पडताळणं गरजेचं आहे. त्याला युनिट्स जे काही तुम्हाला म्युच्युअल फंडाचे मिळालेले आहेत त्याचा एनईव्ही नेट असेट व्हॅल्यू हा त्या दिवसाचा काय होता हे आपल्याला कळतं आणि त्यानुसार तिथे युनिट आपल्याला मिळत असतात. देन त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटची आजची व्हॅल्यू काय आहे ही ह्या एनईव्ही द्वारे सुद्धा चेक करू शकतात. जे स्टेटमेंट तुम्हाला येतं ते तुमच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या दिवसाचं येतंय. त्यानंतर पण तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती आहे हे आजच्या किंवा उद्याच्या जी काही डिक्लेअर होणारी असते त्याच्यावरून तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. आता त्यामध्ये तुम्हाला किती फायदा झालाय, किती तोटा झालाय हेही आपल्याला कळू शकतं. त्यानंतर आपण जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये फायदा होतोय, नुकसान होतंय हे मार्केट सिच्युएशन किंवा त्या ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे त्याच्या कॅटेगरीनुसार ठरतात. देन ती जी काही इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे त्याची स्कीम कोणती आहे, त्या स्कीम मध्ये कशा पद्धतीचे स्टॉक पोर्टफोलिओ घेतला गेलेला आहे त्यावर सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा परतावा आपल्याला समजू शकतो. आता हे जे काही मी सांगितलं की ती कॅटेगरी, त्या कॅटेगरीच्या अंतर्गत असलेले ज्या कंपनींचे स्टॉक्स आहेत त्यांची मार्केट सायकल कशा पद्धतीची असते आणि ती किती काळापर्यंत मी ती होल्ड करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं अगदी छोट्याशा उदाहरणासोबत तुम्हाला सांगतो मॅम की कुठलाही एक बिझनेस आहे त्याची एक बिझनेस सायकल असते. आता साधारणतः एक नवीन बिझनेस चालू झाला त्यात पैसे घातले गेले, ते पैसे त्या बिझनेसमध्ये चर्न होतात. म्हणजे ते मशिनरी विकत घेणं, एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, मग प्रोडक्शन करणं, रॉ मटेरियल विकत घेणं, वेंडर्स मॅनेज करणं, मग ते डिस्ट्रीब्युशन करणं, प्रोडक्ट जे काही असतील त्याच्यात ते सेल्स नंबर वाढतील, मग तिथून प्रॉफिट जनरेट होईल, तो खर्च वजा करून प्रॉफिट त्या बिझनेसमॅनला मिळणार. सो तो पैसा टाकल्यापासून तर तो परत येईपर्यंत प्रॉफिटच्या स्वरूपात ह्या काळाला म्हणतात एक बिझनेस सायकल.
1: बरोबर.
2: अशी ही बिझनेस सायकल प्रत्येक बिझनेसची वेगवेगळी असते, प्रत्येक कॅटेगरीची किंवा इंडस्ट्रीची वेगवेगळी असते. त्याच्यामध्ये त्या काळापर्यंत जर कधी मी इन्व्हेस्टर म्हणून त्यात इन्व्हेस्टेड राहतो तरच मला तो परतावा मिळू शकतो.
1: बरोबर.
2: सो तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट आज केलेली आहे त्याची कॅटेगरी काय आहे, ते कशा पद्धतीचे बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करता, यांची एक एव्हरेज बिझनेस सायकल तयार होते. 50 कंपन्यांमध्ये जर कधी गुंतवणूक होते तर त्यांचा एक एव्हरेज बिझनेस सायकल असते जी साधारणतः 5 वर्ष 10 वर्ष असू शकते. त्या काळापर्यंत तुम्ही जर कधी शांत बसलात तर तुम्हाला अपेक्षित रिटर्न किंवा योग्य परतावा हा मिळू शकतो.
1: अर्थातच याबद्दल अजूनही आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी श्रोते हो, एसआयपी, एसडब्ल्यूपी, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती

0: फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. रोहित सर, आपण बोलत होतो की इन्व्हेस्टरनी नेमकं मेलमध्ये काय बघणं गरजेचं आहे. आता जेव्हा ती मेल उघडली जाते, आपल्याला आपला पोर्टफोलिओ दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला हेही दिसतं की आपण मार्केट व्हॅल्यूपेक्षा प्रॉफिटमध्ये आहोत का लॉसमध्ये आहोत, आणि या दोन्ही गोष्टींची भीती असते. जर प्रॉफिट असेल तर माणसं अजून इन्व्हेस्टमेंट, अरे चला प्रॉफिट होतोय ना, अजून पैसे लावूयात, किंवा लॉस झाला तर अरे बापरे लॉस झाला का, नको आहेत ते पण पैसे काढून घेऊयात, अशा मानसिकतेनी वागतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की इतकी रिस्क असते का?
1: बरोबर. जसं एम्फीचे टॅगलाईन किंवा म्युच्युअल फंडची टॅगलाईन जी काही आहे, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड ऑल स्कीम्स रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली. सो ही टॅगलाईन जी काही म्युच्युअल फंड साठी दिली गेलेली आहे, सो हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. मार्केटच्या नुसार त्याच्यामध्ये रिटर्न्स मध्ये तो बदल आपल्याला दिसू शकतो, पण इन्व्हेस्टरने त्या दृष्टीने म्हणजे मार्केटच्या सिच्युएशन नुसार पॅनिक न होता आपण काय उद्देशाने काय कालावधीसाठी ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर त्यांनी ठाम राहणं अपेक्षित आहे. कारण की थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलं की बिझनेस सायकल, आणि त्या बिझनेस सायकल पर्यंत थांबणं, ते टेम्परामेंट कॅरी करून ठेवणं, तरच आपल्याला तो फायदा हा दिसू शकतोय.
0: बरोबर.
1: याच्यामध्ये आपण जर कधी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून गेलं आणि तिथून बाहेर पडलं आणि त्याच्यात जर कधी तुम्हाला नुकसान होत असेल तर तो इन्व्हेस्टर परत कधीच इन्व्हेस्टमेंटला येत नाही, आणि ही त्यांच्या दृष्टीने त्यांचं नुकसान होण्यासारखी गोष्ट ही राहू शकते.
0: बरोबर.
1: म्हणजे तिथे मानसिक त्रासही त्यांना होऊ शकतो, आर्थिक त्रास तो होतोच आहे, त्या आर्थिक त्रासापेक्षा तो मानसिक त्रास न व्हावा ही आमची इच्छा आहे. आणि इन्व्हेस्टरने ते टेम्परामेंट कॅरी करून ठेवणं, कारण की मार्केट ही वर खाली चढत उतरत राहणार आहे, आणि ही परिस्थिती कायम याच पद्धतीची नसणार आहे. म्हणजे याआधी भारतीय कॅपिटल मार्केटने अशा पद्धतीच्या परिस्थिती बघितलेल्या आहेत, इन्व्हेस्टर्स या परिस्थिती मधनं गेलेले आहेत, आणि क्रिसेंटने सुद्धा असे बरेच उतार चढाव मार्केटचे बघितलेले आहेत.
0: अगदी.
1: सो तिथे निश्चिंत राहणं गरजेचं आहे, आणि आपण कुठल्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आहोत हे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सशी संपर्क साधून त्याची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता.
0: बरोबर.
1: किंवा कोणालाही आमच्याशी संपर्क साधून याबद्दल अजून माहिती घेऊ इच्छित असाल तर नक्की आमच्याशी संपर्क साधावा.
0: अगदी. म्हणूनच श्रोते हो, SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: थँक्यू मॅम. थँक्यू श्रोते.

0: लिमिटेड एम्फी रजिस्टर्ड क्रिश्चियन म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आता ऐकूया एक मराठी चित्रपट गीत. जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आहे लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. नाद हो महानोर यांच्या गीताला संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

0: मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून. 10:25 होत आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: चलो निकले गे.
3: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
4: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्ते.
4: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत. पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
5: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्यूमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करीन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईस

0: त्यांची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करते, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी करते. तर या ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे, त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देत आहे, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल,
1: बरोबर.
0: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल, आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजचे आवडतील, काही गोष्टी कुकाचे आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
2: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे, तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
0: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माय स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो, एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जात.
2: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांवर आयुर्वेदामधले असलेल्या उपचारांविषयी माहिती देत असतात. डॉक्टर आबासाहेब गर्दे हे जवळजवळ 20-21 वर्ष या क्षेत्रामध्ये पुण्यात काम करतायत आणि दुर्लभ अशा विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडाही आहे. तर आपण गेले 3 भाग डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज, त्याच्या मागची कारणं आणि ती नेमकी काय येते आणि सूज म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घेत होतो. या भागातही आपण त्याच्याच विषयीची आणखी अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
7: नमस्कार मॅडम.
6: डॉक्टर, आपण गेले 3 भाग, वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज, त्याच्यामागची कारणं आणि त्याचा डोळ्यांच्या पडद्यावरही काय परिणाम होतो याविषयी जाणून घेत होतो. तर अजून डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेची छोटी मोठी सगळीच कारणं काय सांगता येतील?
7: जसं गेले 3 भाग आपण बघतोय की मूळ सूजेचं कारण, सूज येण्याचा उद्देश, कारण का शरीरावरती रिफ्लेक्ट होतं ते मी सांगतोय. खरं तर मागच्या भागात शेवटच्या एपिसोडमध्ये मी हे सांगत होतो की साध्या आम्लपित्तानेही इम्पॅक्ट येतोय. मुळात कोणताही विकार ज्यावेळेस शरीरात पडून राहायला लागतो त्यावेळेला ते टॉक्झिन्स तयार करायला लागतं आणि मग व्यक्तीपर्यंत त्याच्यावरती तो परिणाम होतो. काही लोकांना तो डोळ्यावरती प्रकर्षणानं जाणवतो. खरं तर

0: म्हणूनच मूळ कारणांचा शोध घ्यावा. तर कारण ह्याचं तेच आहे की त्याचा दुष्परिणाम भविष्यात आपल्या शरीरावरती होताना दिसत नाही, आपल्याला तो टाळता येतो, किंवा ते अवयव निकामी होताना आपल्याला ते वाचवता येतं. बऱ्याचदा असं होतं की जसं मी सांगितलं मागच्या भागात की अँटी अलर्जिक औषधं, म्हणजे ती त्वचा विकाराच्या बाबतीत असू दे, ते श्वसनाच्या आजाराशी संबंधित असू देत, ते पोटाशी संबंधित असू देत, अँटी अलर्जिक औषधांचा परिणाम किंवा मल्टी व्हिटॅमिन्स अननेसेसरी, म्हणजे आता तुम्हाला गंमत सांगतो, तुमचं कोणतीही व्हिटॅमिन्स कमी नसताना, म्हणजे कोणती बी ट्वेल्व आहे, व्हिटॅमिन डी आहे, कॅल्शियम आहे, नथिंग, काहीही कमी नसताना फक्त तुम्हाला एनर्जेटिक राहावं वाटावं म्हणून सुद्धा मल्टीव्हिटॅमिन घेणारी लोक आहेत, आणि त्याचा परिणाम भविष्यात शरीरावरती खूप मोठा होताना दिसत असतो. ज्या वेळेला हे सॅच्युरेशन व्हायला लागतं, एक्सेस खाणं व्हायला लागतं, त्यावेळेला रक्तावरती, मज्जेवरती, आधुनिक शास्त्रांना त्याला आपण बोन मॅरो म्हणूया, त्याच्यावरती त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो, आणि मग त्याचं परिवसन शरीराच्या व्हायटलवरती होतोच, तसा तो डोळ्यावरती आपल्याला डोळ्यांच्या सुजेच्या संदर्भात, डोळ्यांच्या मोठ्या आजारांच्या संदर्भात आपल्याला दिसत असतं. बऱ्याचदा आता गर्भिणीच्या बाबतीत बघा तुम्ही, म्हणजे आता खरं तर आधुनिक शास्त्रानुसार बऱ्याचदा रक्त पातळ व्हायचे औषधी आता लगेच चालू करायला लागले ड्युरिंग प्रेग्नन्सी, खरं ते त्यांच्या ते प्रोटोकॉलमध्ये आले. त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो, तो वाताचा व्यक्ती, तो पित्ताचा व्यक्ती, तो कफाचा व्यक्ती, त्याला काय अलर्जी आहे, त्याचे वय काय आहे, प्रेग्नन्सी कधी राहिलेली आहे, काही घेणं देणं नाही, त्यांचा तो ठरलेला प्रोटोकॉल आहे, त्याच्यात तो फॉलो करायला लागतो. आयुर्वेदात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक रुग्ण हा वेगळा आहे, तो वेगळ्या पद्धतीनं बघावा लागतो, वेगळ्या पद्धतीनं तपासावा लागतो, प्रत्येकाचं कारण शोधावं लागतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते. म्हणून आयुर्वेद अशा मोठ्या आजार बरी करण्याची खात्री देत असतो.
1: बरोबर आहे. तर डॉक्टर, तुम्ही या सुजेविषयी माहिती देत आहे, याविषयीची आणखी माहिती जाणून घ्यायची, पण त्याआधी घेऊया ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही भरपूर सूज म्हणजे काय, कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते, त्याच्यामागची कारणं ह्याची अगदी भरपूर विस्तृत अशी माहिती दिली आहे. तर आता या सूजेचा नेमका परिणाम काय होतो, म्हणजे समजा डोळ्याच्या पडद्याला सूज आलेली आहे तर त्याचा परिणाम काय होतो?
0: खरं तर सूज कोणत्या कारणाने आले ना, त्यानुसार तो परिणाम काय करतो हे दिसत असतं. जनरली काय होतं, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणून एक प्रकार आहे, आणि त्यामध्ये बऱ्याचदा ते वेट आणि ड्राय असे दोन प्रकार असतात. वेट म्हणजे सूज असते तिथं, ड्राय म्हणजे सूज नसते तिथं, इतकं सिम्पल आहे. तर मुळात सूज येण्यामागचं कारण किंवा CNVM म्हणून एक प्रकार आहे, कोरॉइडल न्यूरोव्हॅस्क्युलर मेम्ब्रेन, जे पडद्याच्या खाली रक्तवाहिन्यांचा जाळ तयार होतं आणि ते सूजेसारखं पडद्यावरती परिणाम दिसायला लागतो. तिसरं प्रकार येतो सिस्टॅडोमॅक्युलर इडेमा म्हणून एक प्रकार येतो हे, किंवा बऱ्याचदा पडद्यावरती ताण तयार होतो वाताचा आणि मग त्याच्यामुळे सूज दिसायला लागते. सूज दिसते कारण काय, आता काही वेळेला बऱ्याचदा जसं आता हृदयात गुठळ्या होतात, बऱ्याचदा बायकांना कशा पायीच्या वेळेला गाठी पडतात, किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस नावाचा एक विकार आहे, किंवा आपण व्हेरिगुज व्हेन्स म्हणतो तसा विकार आहे. तर सगळे विकार हे रक्तात गुठळ्या होणार आहेत, रक्तदृष्टी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, ह्या जशा गोठळ्या मोठ्या दिसायला लागतात तसं बऱ्याचदा पडद्यावरच्या रक्तवाहिन्यांमध्येही गुठळी होते आणि मग त्याचा सप्लाय हॅम्पर होऊनही सूज यायला लागते. म्हणजे सांगण्याचं कारण, कोणत्या कारणानं सूज आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. जर आता रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या आणि पडद्याला सूज आली तर अशा केसेसमध्ये रक्तस्रावही व्हायला लागतो, जिथं गुठळी झाली त्याच्या पुढच्या भागाचा रक्त सप्लाय पण हॅम्पर व्हायला लागतो आणि पुरता पडदा निकामी व्हायला लागतो. मग त्याची ट्रीटमेंट करताना त्याच पद्धतीने करायला लागते. आता गंमत अशी आहे, आधुनिक शास्त्रानं ज्यावेळी ट्रीटमेंट करायची वेळ येते, मग ती गुठळ्या झाल्यामुळे सूज आहे, सिस्टर्ड मॅक्युलर इडिमा म्हणून आहे, डायबिटीसमुळे आलाय, हायपरटेन्शनमुळे आलाय, आम्लपित्तामुळे आलाय, मधुमेहामुळे आलाय, मार लागल्यामुळे आलाय, CNVM आहे, काहीही असो ती काय बघताय सूज आणि त्याची ट्रीटमेंट आहे इंजेक्शन. इंजेक्शन ज्यावेळेला आपण घेत असतो त्यावेळेला त्याची एक कालमर्यादा असते आणि त्या कालमर्यादेत परत ती सूज येत असते आणि मग त्याचा परिणाम आपल्याला कायम स्वरूप अंधत्वाकडे घेऊन जात असतो.
1: बापरे, म्हणजे हे असे लॉंग रनचे पण त्याचे मग इफेक्ट आपल्याला
0: दिसतात,
1: बघायला लागतात. तर त्या सुजेवर मग आयुर्वेदामध्ये नेमके काय उपचार आहेत आणि त्याचे अजून काय परिणाम होतात, तुम्ही काहीच परिणाम आता सांगितले ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता.

0: त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर अजून काय परिणाम होतात डॉक्टर पडद्याला सूज आली तर डोळ्याच्या पडद्याला?
1: ज्या वेळेला कोणत्याही कारणानं ही पडद्याला सूज यायला लागते, पडद्याचं फंक्शनिंग हॅम्पर होतं. म्हणजे समजून घ्या, गुडघा हा लोड बेरिंग जॉईंट आहे, आपल्या शरीराचा भार हा गुडघा सांभाळतो. गुडघ्याला सूज आली
0: बरोबर
1: तर चालू शकाल नाही ना. त्याचं काम काय, लोड सांभाळणं म्हणजे उठूही नाही शकणार अशा अवस्था होते. बऱ्याचदा उठता बसताना किती त्रास होतो बघा, तेच गुडघ्याला सूज नाही आणि घोट्याला सूज आहे. तर घोटा चालताना फार महत्वाचा आहे, गुडघा तर आहेच पण घोटा चालताना फार महत्वाचा आहे. बऱ्याचदा उठता बसता तुम्हाला गुडघ्यामुळे त्रास नाही होणार, गुडघ्याला सूज नाही त्यामुळे, पण चालताना घोट्यामुळे भयंकर त्रास होईल. त्यामुळे कोणत्या अवयवाला सूज आहे त्याच्यावरती डिपेंड करतं ते काय आहे. आता पडद्याला सूज आहे, पडद्याचं फंक्शनिंग काय, इमेज तयार करणं आणि ते नसांमार्फत मेंदूकडे पाठवणं. कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही कारण असतं ज्या वेळेला पडद्याला सूज यायला लागते त्यावेळे प्रामुख्यानं कोणतं लक्षण दिसत असेल तर ते दृष्टी कमी होणं.
0: अच्छा,
1: मग कारण कोणतं आहे त्यानुसार ते ग्रॅज्युअली होणार की अचानक होणार हे ठरतं. म्हणजे सपोज डायबिटीसमुळे आहे, पडद्याला सूज आणि रक्तस्राव झाला, तर अचानक रक्त दृष्टी जाते, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाली आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग झाली आणि सूज आली, अचानक दृष्टी जाते. आणि जर जुनाट आजार आहे, असते असते तुम्हाला पडद्याला सूज येते तर असते असते दृष्टी कमी व्हायला लागते. तर कारण काय आहे त्यानुसार दृष्टी तक्षणी जाणार की ग्रॅज्युअली कमी होणार हा मेजर इम्पॅक्ट दिसत असतो. त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं डोळ्यावरती जर परिणाम होत असेल, तो सुजेच्या स्वरूपात असेल, तर तो फक्त आणि फक्त आपल्याला अंधत्वाकडून येतो. म्हणून सुजेचं मूळ कारण शोधून, उगम काय त्या आजाराचा हे शोधून, त्या उगमावरती, त्या मूळ दोषावरती चिकित्सा ही आयुर्वेदाच्या माध्यमातून मूळ निदान करून केलं तर आपल्याला ह्या सुजेमुळे येणारं अंधत्व कायमचं टाळता येईल.
0: बरोबर आहे. म्हणजे एका साध्या सुजेमुळे अगदी अंधत्वापर्यंत जाऊ शकतो.
1: अगदी.
0: त्यासाठी जर आयुर्वेदातनं मूळ कारण समूळ नष्ट केलं तर आपण ते टाळू शकतो.
1: अगदी बरोबर.
0: ही माहिती तुम्ही गेल्या 3-4 भागामध्ये डॉक्टर दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागातही याच विषयावरची माहिती आपण अजून विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मिडास हिलिंग हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर हडपसर। श्रोते हो नमस्कार, मिडास हिलिंग हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर हडपसर यांच्यातर्फे आयोजित जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो, पण आजच्या धावपळीच्या युगात आपण ही संपत्ती जपतोय का? सकाळचा अलार्म, ऑफिसची डेडलाईन, तासनतास एकाच जागी बसून केलेलं काम, प्रवासाचा ताण आणि या सगळ्यात पाठ सोडत नसलेलं जंक फूड। आज आपली प्रगती होतीये, पण त्यासोबत आपली जीवनशैली ही पूर्णपणे बदललेली आहे। आपण जगाशी जोडलो गेलो आहोत, पण आपल्या स्वतःच्या शरीराशी असलेला संपर्क कुठेतरी तुटत चाललेला आहे। याच बिघडलेल्या जीवनशैलीचा पहिला फटका बसतो तो आपल्या पचन संस्थेला। मूळव्याध, फिशर किंवा पोटाचे गंभीर विकार हे आता केवळ वृद्धांचे आजार राहिले नाहीत, तर तरुणांमध्येही हे प्रमाण चिंताजनक रीतीनं वाढताना दिसतंय। पण श्रोते हो, घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि या आजारांना हिलिंग टच देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध कोलोरॅक्टल आणि रोबोटिक सर्जन मिडास हिलिंग केअरचे संस्थापक डॉक्टर चेतन म्हस्के इथं उपस्थित आहेत। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
1: नमस्कार।

0: डॉक्टर पाईल्स किंवा मुळव्यासारखा आजार जर झाला तर लोक सुरुवातीपासून काही घरगुती उपाय करतात किंवा इतर काही औषधं घेतात, तर डॉक्टरांकडे येण्यास उशीर झाल्यामुळं उपचारांमध्ये कोणत्या अडचणी येतात?
1: होय, बऱ्याच वेळा असं आढळतं की पेशंट मुळव्याध आहे आणि माझ्या मित्राचं हे झालं होतं म्हणून आपण तीच ट्रीटमेंट फॉलो करून काही चुकीचे तेल किंवा काही मलम किंवा कोणीही रजिस्टर नसलेल्या डॉक्टरकडून जाऊन पाई बांधून घेणं अशा बऱ्याच गोष्टी करतात. त्यामुळे हा आजार कधी कधी वाढतो. कधी कधी आतमध्ये लपून बसलेला कॅन्सर असतो किंवा अल्सर असतात आणि ते मुळव्याची ट्रीटमेंट झाल्यामुळे हा आजार अधिकच वाढतो आणि जेव्हा पेशंट येतो तेव्हा ऑलरेडी ती स्टेज क्रॉस झालेली असते आणि मग ट्रीटमेंट ऑप्शन फार कमी उरतात. त्यामुळे जर कुणालाही असं रक्त पडणे किंवा मुळव्यासारखे लक्षण असतील तर कृपया रजिस्टर्ड डॉक्टर कडून ह्याची तपासणी करून घेणं फार महत्वाचं आहे.
0: नक्कीच, हा आजार झाल्यानंतर तातडीनं डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, मिडास हिलिंगमध्ये लेझर ट्रीटमेंटवरती भर दिला जातो. पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत लेझर ट्रीटमेंटमध्ये रुग्णाला किती लवकर डिस्चार्ज मिळतो आणि वेदना कमी होतात का? लेझर ट्रीटमेंटचे फायदे आपण काय सांगाल?
1: मिडास हिलिंग सेंटरमध्ये आम्ही मुळव्याधासाठी खास लेझरचा उपचार करतो. लेझरमुळे कमी रक्तस्राव होतो, जखम नसते, जागेवरचा कंट्रोल जात नाही, त्या पेशंटला जी भीती असते की बाबा हवा सुटते का हे असं होत नसतं आणि जखम नसल्यामुळे पेशंटला सारखं दाखवायला याची गरज नसते. ही डे केअर प्रोसिजर असते. कधी कधी एक दिवस ठेवतो पेशंटला आम्ही, पण नेक्स्ट डे पेशंट लगेच कामाला जातो. त्यामुळे कामाला दांडे पडणं की बसता न येणं असे काही त्रास होत नाहीत. त्यामुळे लेझरमुळे मुळव्याधासाठी खरंच खूप चांगला उपाय आहे. पण ते केव्हा वापरावं हे पण ते कळलं गेलं पाहिजे. सर्वच ह्याला आपण लेझर वापरत नसतो, काही ठराविक गोष्टींनाच लेझर वापरावं लागतं.
0: वेळेची बचत आणि त्याचबरोबर कमी रक्तस्राव आणि कमी वेदना होणं हे लेझरचे मला वाटतं सगळ्यात महत्वाचे फायदे आहेत आणि यामुळे रुग्णांकडनं या ट्रीटमेंटला प्राधान्य दिलं जातं. श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 70 70 70 06 84 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700 0684 7070700 0684. आमच्या उपचार केंद्राला भेट द्या. आमचा पत्ता आहे मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. पत्ता पुन्हा एकदा मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते कोलोरेक्टल आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के. जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, हडपसर.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. लय भारी या चित्रपटातलं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगल स्वरातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत, संगीत अजय अतुल यांचं.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. दहा वाजून 50 मिनिटं होतात. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. श्रोते हो नमस्कार. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या IVF स्पेशलिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर आपल्या सोबत आहेत. डॉक्टर मंजिरी मॅडम नमस्कार.
3: नमस्कार
2: मॅडम. आजचा प्रश्न असा आहे, डोनर अंडी किंवा डोनर सीमन हे कोणाला वापरावी लागतात आणि त्यासाठी काही कायदा आहे का?
3: आमच्या प्रॅक्टिसमध्ये साधारण 99% पेशंट हे सेल्फ IVF सायकल, म्हणजे ज्यांना स्वतःची अंडी आहे त्यांच्या पतीला व्यवस्थित वीर्य आहे आणि आपण त्यांचं टेस्ट ट्यूब बेबी करतो. आता हे जे दुर्दैवी 1% पेशंट असतात ते नेमके कोणते आणि त्यांना कोणत्या पद्धतीने कायदेशीररित्या आपल्याला मदत करता येते याला डोनर प्रोग्राम्स असं म्हणतो. आपण स्त्रियांमध्ये बघूया. 28 वर्षाची माझी एक पेशंट आहे जिच्यामध्ये स्त्री बीज नाही, तिला पाळी निघून गेलेली आहे, जिला वयाच्या खूप अगोदर स्त्री बीज तिची संपलेली आहेत आणि ह्याची इतर जेनेटिक कारण सुद्धा असू शकतात. त्यामुळे अशा स्त्रीला जे वयात आल्यानंतर अगदी 18 वर्षांनीच पाळी निघून जाणं हे नॉर्मल नाही, तर अशा स्त्रीला आपण सगळ्या चाचण्या केल्यानंतर लक्षात येतं की तिच्यामधली स्त्री बीज संपली आहेत आणि तिला डोनर अंड्याचा प्रोग्राम कायदेशीररित्या द्यावा लागणार आहे. काही पेशंट्स असतात पोस्ट किमोथेरपी कॅन्सर पेशंटमध्ये अंडी संपली, अशा पेशंट सुद्धा ह्या ह्याच्यात येतात. तिसरा भाग आहे की काही पुरुषांना जन्मतःच

0: स्पर्म नसतात किंवा काहींना कुठल्या कारणांनी स्पर्म नष्ट झालेले असतात किंवा इतके कमी असतात की त्यामधनं बाळ बनू शकत नाही, तर अशा पुरुषांना सुद्धा आपल्याला, ज्यांना झिरो काउंट आहे पण ज्यांच्यामध्ये औषध गोळ्या देऊन सुद्धा काउंट वाढत नाही, अशा पुरुषांना पण डोनर स्पर्म प्रोग्राम हा आपल्याला लागू करावा लागतो.
1: श्रोतेहो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8800551718.
0: आता जो डोनर एग प्रोग्राम किंवा डोनर सिमेन प्रोग्राम हा 2022 मध्ये ARTI कायदा आल्यापासून अतिशय व्यवस्थित झालेला आहे. ज्यामध्ये आपल्याला डोनर अंडी ही कुठूनही घेता येत नाही, जशी ब्लड बँक असतात तसे ARTI बँक्स हे सरकारने प्रस्थापित केलेले आहे आणि ते व्यवस्थित लायसन्स्ड, अक्रेडिटेड आणि उत्तम दर्जाचे असतात. ह्यामधनच आपल्याला डोनर अंडं किंवा स्पर्म घ्यावं लागतं. नुसतंच एवढं नाही तर ह्या सगळ्याच्या चाचण्या आपल्याकडे उपलब्ध असतात, इन्क्लुडिंग जेनेटिक टेस्टिंग. दुर्दैवाने समजा तिच्याकडे अंडी नसतील आणि तिला डोनर पद्धतीने अंड लागणार असेल तर नुसतंच अंड न घेता तिचा डोळ्याचा रंग, केसाचा रंग, त्वचेचा रंग, ब्लड ग्रुप हे सगळं मॅच करून आपल्याला अंड घ्यावं लागतं, जेणेकरून तिच्या ओव्हरऑल सिस्टमला होणारं बाळ सूट होईल आणि पुढे तिला सुद्धा कुठल्याही प्रकारची इजा किंवा त्रास होणार नाही. त्याच बाबतीत डोनर सिमेन सुद्धा ह्यामध्ये अनेक क्रायटेरिया, साधारण 11-12 पद्धतीच्या चाचण्या केलेले स्पर्म्स असतात. उंची, डोळ्याचा रंग, केसाचा रंग हे सगळं तिच्या पतीशी मॅच करून कायदेशीररित्या करावं लागतं. आता डोनर प्रोग्राम म्हणलं की त्यामध्ये कायदेशीर पूर्तता ही अत्यंत महत्वाची आहे आणि 2022 पासून नॉन कमर्शियल डोनर प्रोग्राम किंवा अल्ट्रुइस्टिक डोनर प्रोग्राम हाच आम्ही सगळेजण करतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही वकीलनामा, नोटरी, फ्रँकिंग ह्या सगळ्या गोष्टी करून कायदेशीररित्या परवानगी, पूर्तता व्यवस्थित झाल्यानंतरच हा प्रोग्राम राबवला जातो. त्यामुळे डोनर अंड किंवा स्पर्म हे अतिशय महत्वाचा प्रोग्राम आहे. ज्यांना अंडी आणि स्पर्म नाहीच आहेत किंवा संपली आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे जे एरवी त्यांना बाळ झालं नसतं, त्यांना कायदेशीररित्या टेस्ट ट्यूब बेबीच्या ह्या प्रोग्राम अंतर्गत व्यवस्थित आपल्याला गर्भधारणा घडवून आणता येते.
1: श्रोतेहो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8800551718. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल आताच आपण ऐकला. 10:55 आणि 3 सेकंद झाली आहेत.
4: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम राइट, ये हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, हॅलो. आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया. हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. श्वेत श्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान. कार्यक्रमाचं प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: 10:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. सेशेल्स देश आपला सुवर्ण महोत्सवी अर्थात 50वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्तानं काल आयोजित एका विशेष सोहळ्यात भारतीय लष्कराच्या आसाम रेजिमेंट आणि नौदलाच्या मार्चिंग बँड या तुकड्यांनी सहभाग घेतला. तसंच भारतीय नौदलाची INS तर्कश आणि INS इक्षक ही जहाजं देखील सामील झाली होती. सेशेल्सच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होणं हा सन्मान आहे. हा प्रसंग सेशेल्सच्या जनतेच्या गेल्या 50 वर्षातील उल्लेखनीय प्रवासाला दिलेली योग्य मानवंदना ठरली असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या कृषी दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे 1 जुलैला मुंबईत राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात कृषी विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकंदर 189 शेतकरी संस्था आणि कृषी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. किल्ले रायगडावर राज्य शासनातर्फे दुसरा रज्जू मार्ग अर्थात रोपवे उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला पुरातत्व विभागाकडून मान्यता मिळाली असून हा नवीन रोपवे सुरू झाल्यानंतर रायगडावर जाण्यासाठी पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. 2027 साठीच्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया सध्या सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. कला, समाजसेवा, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रांमधील असाधारण सेवा आणि कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून 14 जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होत आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
0: ठळक बातम्या आपण जाणून घेतल्यात. 11:11 आहेत आणि 20 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम मधुमालती.

0: दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ह्या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या युगल स्वरातलं हे गीत आनंद बक्षी यांचं संगीत जतीनने लिहिलं.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवडगाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: नाव रमेश डाईन, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
1: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
2: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
3: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: अहो, सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
6: अगं, मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
5: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
6: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
7: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीटसह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
8: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start the fun.

0: देगा।
1: रमेश डाइन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: महागाईचा वाढतोय गुंता,
3: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
2: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
4: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।
7: एपिल्स, नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स।
8: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स, होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स।
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
10: कार्यक्रमातलं पुढचं गीत कुछ कुछ होता है या चित्रपटातलं उदित नारायण अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरातलं समीर यांचं हे गीत, संगीत जतीन ललित।

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो नमस्कार. तुमच्या चेहऱ्यावरचा चष्माच जावा असं तुम्हाला वाटत असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश सौगुले हे आज आपल्याला कोणत्या पद्धतीने असे उपचार करता येतात त्याची माहिती देणार आहेत.
4: लॅसिक शस्त्रक्रियेने रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडून आणली आहे. या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये कॉर्न्याचा आकार बदलण्यासाठी प्रगत लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि ऍस्टिगमॅटिझम असे चष्म्याचे नंबर दूर करता येतात. चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी लेझरने दृष्टी सुधारणे हा चांगला पर्याय आहे. कॉन्टुरा व्हिजन लेसिकमध्ये कॉर्नियल वेवफ्रंट आणि कॉर्नियल टोपोग्राफीद्वारे कस्टमाइज्ड लेसिक ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामुळे नाईट व्हिजन आणि कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी क्वालिटी ही स्टँडर्ड लॅसिकपेक्षा चांगली राहते.
3: श्रोते हो,

0: आपल्यालाही आपला चष्मा लॅसिक सर्जरीद्वारे घालवायचा असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थर्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6000 या क्रमांकावर संपर्क करा.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: अग्निसाक्षी चित्रपटातलं हे गीत कविता कृष्णमूर्ती आणि बाबुल सुप्रियो यांच्या

0: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
0: हो.

0: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आला आहे.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
0: घे ना 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच।
2: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया। हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत। अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे। श्वेतश्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे। दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये। कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान। कार्यक्रमाचं प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान। दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706। संवादक असतील कैलास शिंदे। हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, हेमा मालिनी, तसंच श्रीदेवी, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान। कार्यक्रम हॅलो आपकी पसंत।

पुढचं गीत जो जीता वो सिकंदर या चित्रपटातलं, उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या युगल स्वरातलं हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं आणि संगीत जतीन ललित यांचं.

0: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरातलं बॉम्बे चित्रपटातलं हे गीत मेहबूब यांचं आणि संगीत ए

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री। या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: कार्यक्रमातलं शेवटचं गीत हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं मेहमूब यांचं हे गीत कविता कृष्णमूर्ती, मोहम्मद सलामत आणि डॉमिनिक आणि सहकारी यांच्या स्वरात।

0: 11:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे ठळक बातम्या. सेशेल्सच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिथल्या भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. तसंच व्हिक्टोरिया येथील नवशक्ती विनायक मंदिराला भेट देणार आहेत. आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरला येणाऱ्या वारकरी भाविकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच या काळात स्वच्छतेला प्राधान्य द्यावं अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल दिल्या आहेत. वाखरी इथला पालखी तळ आणि परिसराची त्यांनी पाहणी केली. जम्मू आणि काश्मीरमधील पवित्र समजल्या जाणाऱ्या अमरनाथ यात्रेला 3 जुलैपासून सुरुवात होत आहे. यात्रा सुरळीतपणे पार पडण्यासाठी सर्व स्तरांवर तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात काल 28 जूनला पावसाळापूर्व पक्षी प्रगणना करण्यात आली. अभयारण्यातील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास करणं तसंच स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी प्रजातींची अचूक नोंद घेण्यासाठी नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव विभागाच्या वतीनं या विशेष पक्षी प्रगणनेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रगणनेत पक्ष्यांच्या 60 हून अधिक प्रजाती आणि 6215 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट आणि नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक ते अभयारण्य अशी सायकल रॅली काढण्यात आली. 21 जूनपासून युरोपात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे 1300 हून अधिक मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसियस यांनी समाजमाध्यमांवरील संदेशातून दिली आहे. हवामान बदलापासून आरोग्याचं रक्षण करण्याच्या व्यापक योजनेचा एक भाग म्हणून युरोपीय देशांनी उष्णता आणि आरोग्य कृती आराखडे अंमलात आणावेत असं आवाहन टेड्रोस यांनी केलं आहे. या लाटेपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या असून काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

रसिक हो, दुपारचे 12 वाजलेत. आता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत फोन इन सखी संदेश. विषय आहे जोडी तुझी माझी. सूत्रसंचालन केले प्राची परांजपे यांनी आणि सादर करते आहेत नीलिमा पटवर्धन. ऐकूया फोन इन सखी संदेश.

0: सखी संदेश फोन इन कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजचा विषय आहे जोडी तुझी माझी.
1: सखी संदेश.

0: आपल्या सहजीवनामध्ये विविध चढउतार येत असतात, तेव्हा आपण त्यांना कसं सामोरं जातो? सहजीवनातले आपले किस्से, आठवणी, गमती जमती, हास्याचे प्रसंग आणि झालेली फजिती, आपण शिकलेल्या काही गोष्टी, हे सगळं सगळं मैत्रिणींनी शेअर केलं. ऐकूया पहिला फोन कोणाचा आहे ते.
1: छान विषय निवडला मॅडम. नमस्ते मॅडम.
0: नमस्ते, बोला की.
1: हो हो मॅडम, आयुष्यात जोडीदार चांगला असणे हे फारच महत्वाचे आहे. म्हणजे जोडीदाराविषयी आठवण सांगायचे ना मॅडम.
0: हो, तुमच्या जोडीदाराविषयीचे किंवा तुमच्या एकूण सहजीवनाबद्दलचे किस्से, आठवणी, गप्पा.
1: आपल्या आयुष्याचे सगळं, म्हणजे मुलांचं आयुष्य, एखाद्या पत्नीचं आयुष्य, जोडीदारच आहे ना मॅडम. माझी दोन्ही मुलं मॅडम सातव्या महिन्यामध्ये झालेले, त्यामुळं माझ्या मिस्टरांनी खूप काळजी घेतली. आता त्यांचं मुली तर घडवलं की माझा मुलगा स्वप्नील डॉक्टर डिग्री, मुलगी तृप्ती हे मास्टर डिग्री झाली. त्यांचं खूपच सहकार्य मॅडम, त्यांच्यामुळे त्या मुलांचं भवितव्य घडलं हे मला खूप समाधान आहे मॅडम.
0: सातव्या महिन्यामध्ये मुलं झाली असतील तर खूपच काळजी घ्यायला लागली असेल ना, तेव्हाचं काही आठवत आहे?
1: हो आठवत मॅडम. प्रत्येक वेळेस दवाखान्यात जायचं, मुलात खूपच तेव्हा परिस्थिती पण अशी होती, त्यांचा खूप त्रास काढला मॅडम. त्यामुळे आज त्यांच्यामुळे मुलांचं भवितव्य आहे पाहिलं.
0: आणि त्यामुळे मला वाटतं तुमचं सहजीवन अधिक घट्ट झालं, दोघं जास्त एकमेकांना धरून राहिला असाल, कारण जुळी मुलं तुम्हाला वाढवायची होती.
1: हो अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यांचं खूप सहकार्य आणि त्यांच्यामुळे आज भवितव्य मुलांचं, आणि त्यांच्यासाठीच मला आणि प्रत्येक सखींना मॅडम चांगला जोडीदार मिळावा, प्रत्येक सखीचं भवितव्य उज्ज्वल हवं हे असं वाटतं. आणि त्यांच्यासाठी मला लता दीदींनी गायलेलं आपकी नजरोने समझा प्यार के काबिल हो जाए हे गाणं लावायचं सगळं.
0: नक्की लावूया तुमच्या आवडीचं गाणं हे, कारण खूप छान गाणं सुचवलंय. अच्छा
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेशमध्ये फोन लागला आहे.
1: नमस्कार,
0: नमस्कार.
1: मी वैशाली मोरे बोलते आहे. 4 महिन्याने मी फोन लावलाय.
0: अच्छा, बोला की वैशाली.
1: आज जोडीदारा विषय बोलायचं आहे ना.
0: जोडी तुझी माझी.
1: हो, जोडी तुझी माझी. तर माझ्या जोडीला 33 वर्ष झालेत. हो, आणि आमच्या एकदम चांगला संसार चाललेला आहे. ते मला समजून घेतात, मी त्यांना समजून घेते. 2 मुलं आहेत. मोठ्या मुलाचं लग्न झालंय. आणि प्रत्येक म्हणजे संकटामध्ये ते मला असं माझी आई जेवढी साथ देत नाही एवढी माझे मिस्टर मला साथ देतात. पूर्वी तर लहान वयातच लग्न व्हायचे. तर 20-21 वर्षीच माझं लग्न झालं. आणि पहिलं बाळ झालं तर ते मला काहीच कळत नव्हतं की कसं काय करायचं म्हणून. तर त्यांनी मला एकदम म्हणजे बाळाला आंघोळीपासून त्यांनी सर्व गोष्टी केल्या. आज त्यांचा एवढा मोठा मला सपोर्ट आहे. तर किती सांगितलं तरी कमीच आहे.
0: हो, आता 20-22 वर्षी लग्न झालं म्हटल्यावर आणि तुमच्या लग्नालाच 33 वर्ष झाली असं म्हणताय, म्हणजे जास्त काळ तुम्ही सासरीच राहिलायत.
1: हो, आणि कोकणातले ते नोकरीनिमित्त आपलं पुण्यात राहतात. गावाला पण एखाद्या वर्षी वगैरे असं 2-3 वर्षातून घेऊन जातात. आणि होईल तेवढं पुण्यात नोकरीमुळे मला इथेच राहावं लागतं. खूप म्हणजे तब्येत बरी नसली परिस्थिती. आता पूर्वी एवढे 33 वर्षापूर्वी पेमेंट पण एवढे नसायचे. त्याच्यामध्ये हो, नोकरी वगैरे पण मला करून दिली नाही. फक्त मुलांकडे लक्ष दे, जेवढं होईल तेवढं मीच कष्ट करून तुला आणून देईल असं त्यांचं असायचं. आहेत, आता रिटायरमेंट आहे आता 5-6 महिन्यांनी.
0: अच्छा, मग काय रिटायरमेंट नंतरचे प्लॅन आहेत की नाही आता?
1: हो, आहेत प्लॅन, पण आता सध्या आता मुलांचं शिक्षण वगैरे ह्याच्यातच टाइम गेला.
0: हो,
1: आणि आता अजून एक मुलगा आहे त्याचं अजून लग्न वगैरे व्हायचे, तो एक आहे प्लॅन. आणि मग नंतर आता रिटायरमेंट नंतर काश्मीरला जाऊन यायचं अशी इच्छा आहे.
0: अरे वा,
1: पाहूया आता
0: होईल की. जरूर
1: बघू आता, कारण की आता एवढ्या वर्ष संसार केला तर आपल्या मुलांच्या शिक्षणात याच्यात काही करता नाही आलं. ते अजून काही बोलून दाखवत नाही, फक्त एकदाच विचारलं होतं काय इच्छा आहे, तो म्हणलं काश्मीरला जायचं आहे. बघू आता, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये रिटायर होत आहेत ते.
0: अच्छा, छान, जाऊन या काश्मीरला आणि आम्हाला अनुभव नक्की कळवा.
1: नक्की नक्की कळव. तुमचे एवढे छान कार्यक्रम असतात, तुम्ही एवढं छान बोलता, दिवस एवढा सुंदर जातो तुमचं सगळं ते ऐकून. फार छान, सर्वांचं एकदम निवेदन एकदम सुंदर असतं, आपलेपणा वाटतं.
0: हो, आकाशवाणी त्याचसाठी आहे ना, उत्तमोत्तम कार्यक्रम आम्हाला पोहोचवता येतात याचा आम्हालाही खूप आनंद आहे.
1: पूर्वी तर आमचे म्हणजे त्यावेळेस 33 वर्षापूर्वी आम्ही छोटे होतो तेव्हा रेडिओ वगैरे पण घरात नसायचं.
0: होय,
1: मग आम्हाला असं दुसऱ्यांनी रेडिओ लावलं तर आम्ही ऐकायचो. पण आज आमचं सगळ्या ह्याच्यामुळे आज घरामध्ये रेडिओ आहे आणि पूर्णपणे आम्ही तुम्हाला ऐकत असतो.
0: आणि आता आपलं न्यूज ऑन AIR हे ऍप देखील आहे, त्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला ऐकता येतं कुठेही मोबाईल.

0: हिंदी गाणं जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा, धर्मेंद्रचं पिक्चर आहे.
1: हो छान आहे गाणं, खूप सगळ्यांना आवडेल, ऐकायला जरूर लावते.
0: थँक्यू, थँक्यू सो मच.
1: थँक्यू, धन्यवाद. अच्छा.

0: नमस्कार,
1: हॅलो.
0: सखी संदेश मध्ये फोन लागलाय.
1: हो नमस्कार, मी पुण्यातून दाहेरीतून मुग्धा ललित बोलतीये.
0: बोला की.
1: खूप दिवसांनी माझा फोन लागलाय.
0: होय,
1: यावेळेचा विषय खूप छान आहे, जोडी तुझी माझी. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत.
0: हो,
1: पण मला असं वाटतच नाही, आणि आमचं अरेंज मॅरेज आहे, पण मला वाटतच नाही आमचं अरेंज मॅरेज आहे, कारण माझे मिस्टर पण एक गोष्ट अशी सांगण्यासारखी आहे की ती मी कधीच विसरू शकत नाही, की माझ्या लग्नाला नुकतेच 15 दिवस झाले होते. आणि आम्ही माझे दिए कोकणात, दिला सासरी माझं देवगडला, आम्ही गोव्याला फिरून वगैरे पुण्यात आलो, आणि मी थोडे दिवसांनी आजारी पडले. मला ताप आला होता. 2 दिवस माझ्या मिस्टरांनी मला आमटी भात मुगडाळीची खिचडी करून खायला घातली, मला आराम करायला लावला. मी कधीच विसरू शकणार नाही, नुकतंच नवीन लग्न करून आले होते, माझ्या ससराई गावाला होत्या, माझ्या मिस्टरांनी माझ्या वडिलांसारखी आईसारखी काळजी घेतली तेव्हा.
0: हो, अगदी खरंय. काय असतं, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपलं सहजीवन सुरू करताना असे जर आपल्याला अनुभव आपल्या जोडीदाराबरोबर आले तर ते खूप आयुष्यभरासाठी आपली ती आठवण होऊन राहते. हो की नाही?
1: नक्की. आता सुद्धा माझे वडील ऍडमिटेड दवाखान्यात ससून रुग्णालय, त्यांना बरं नाहीये. तरी माझ्या मिस्टरांनी सांगितलं, माझी 2.5 वर्षाची मुलगी आहे, ते म्हणाले की आम्ही सांभाळतो.
0: बरोबर,
1: सासूबाई आणि मिस्टर दोघं तिला सांभाळतात, आणि मी वडिलांसाठी तिथे माहेरी राहते तुळशीबागेत. पण माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट खूप केलेला या दरम्यान सुद्धा, आणि ते पण मध्ये आधी येऊन बघून

0: जातात, काळजी घेतात.
1: निश्चित निश्चित, तुमची जोडी अशीच बहरत राहो. तुमच्या
0: हो नक्की
1: उज्ज्वल सहजीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.
0: नक्की. हो धन्यवाद. आणि मॅडम
1: हा
0: गाणं ऐकायचंय, वत पौर्णिमा आली ग ओती आंब्यानं भरूया, जावयाची जात मध्य. आणि माझे मिस्टर जेवढे हसून खेळून आमचं नातं आहे, आणि माझं लग्न झालं की लगेच दिवस आहे, तो पण एक आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात आला. आणि मला ही पहिली मुलगी झाली आहे, पण माझ्या घरच्यांनी नाकारलं नाही, तिचंही आनंदाने करतात सगळे. असं नाही की मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे असं काही नाही. त्यांच्या आईला जसं आणि बायकोला जसं सांभाळतात, तसं माझ्या माहेरच्यांना सुद्धा तेवढाच जीव लावतात, त्यांनाही तेवढंच जपतात.
1: खूप
0: माझा भाऊ आई वडील
1: खूप छान, भाग्यवान आहात तुम्ही, भाग्यवान आहात.
0: हो नक्की नक्की, देवाच्या कृपेने खरंच चांगली निघाली. हो
1: धन्यवाद, आज तुमच्याशी बोलून छान वाटलं.
0: हो चालेल, थँक्यू
1: थँक्यू.
0: तुम्हालाही वत पौर्णिमेच्या शुभेच्छा.
1: शुभेच्छा.

0: नमस्कार.
1: हॅलो.
0: हा, सखी संदेश मध्ये फोन लागलाय, बोला.
1: हा, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, बोला की.
1: हा, मी सौ कल्पना बंब बोलते.
0: बोला कल्पनाताई.
1: हा, जोडी तुझी माझी.
0: हो, एखादी आठवण सांगा सहजीवनातली.
1: हो, मला आहे ना, त्यांनी खूप म्हणजे इतकं त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यांनी आमचं लग्न ठरलं ना त्यावेळेस पहिल्यांदा 25 जानेवारीला आमचं लग्न झालं 1987. आणि त्याच्या आधी 15 दिवस आधी त्यांनी आमचं लग्न ठरलं होतं. आणि 8 जानेवारीला आमचा साखरपुडा झाला. आणि नंतर मग 25 जानेवारीला लग्न झालं, तर ते 15 दिवस मध्ये होते. तर त्यांनी मला प्रेमपत्र लिहिलं होतं.

0: त्याच्या आधी 15 दिवस आधी त्यांनी आमचं लग्न ठरलं होतं आणि 8 जानेवारीला आमचं साखरपुडा झाला आणि नंतर मग 25 जानेवारीला लग्न झालं. तर ते 15 दिवस मध्ये होते तर त्यांनी मला प्रेमपत्र लिहिलं होतं.
1: बर, त्यावेळी
0: ये मे ते गाणं लिहिलं होतं, ये मेरा प्रेम पत्र पडके के तुम नाराज ना हो ना, तुम मेरी जिंदगी हो के तुम मेरी बंदगी हो.
1: वा छान, तुम्हाला ही आठवण अजूनही आहे वाटतं.
0: हो, आणि नंतर मुलगी झाली मला 2 वर्षांनी आणि मग त्यावेळेस मी तिकडे डिलिव्हरीला गेले होते तेव्हा पण पत्र लिहिलं होतं, या तेरी आती हे मुझको बड़ासता ती हे जिदिये झुटी तेरी मेरी जान लेके जाएगी.
1: बर, एकूण म्हणजे छान रोमॅन्टिक कपल आहात तुम्ही असं दिसतंय आणि छान पत्रव्यवहार पण आहे तुमचा सुरू होता किंवा असेलही, अजूनही ते पत्र लिहित असतील तुम्ही परगावी जास्त दिवस जाऊन राहिलात तर.
0: हो, आता मी व्हॉट्सअपवर लिहिते.
1: क्या बात आहे, वा वा.
0: कविता लिहिते ना मी आता हो. एका 5 मिनिटात कविता लिहिली मॅडम.
1: होय होय, खरंय.
0: हो, मी सादर करू का जोडी तुझी माझी कविता?
1: करा.
0: आला जीवनात खरा आनंदाचा प्रत्येक क्षण, आला जीवनात खरा आनंदाचा प्रत्येक क्षण, भविष्याला बनवले सोनेरी स्वप्नाचे धन, भविष्याला बनवले सोनेरी स्वप्नांचे धन, समजावून घेतले सर्व भावनांची झाली जीत, समजावून घेतले सर्व भावनांची झाली जीत, मनामनातून उमटे खरे आनंदी आनंदाचे प्रेम गीत, मनामनातून उमटे खरे आनंदी आनंदाचे प्रेम गीत, स्वाभिमान गुणामुळे मुलांमध्ये तोच संस्कार, स्वाभिमान गुणामुळे मुलांमध्ये तोच संस्कार, घडले सर्वांचे आयुष्य भगवंतास नित्य नमस्कार, घडले सर्वांचे आयुष्य भगवंतास नित्य नमस्कार, जोडी तुझी माझी विवाह 40 वर्ष, जोडी तुझी माझी विवाह 40 वर्ष, ठरली आहे आदर्श, ठरली आहे आदर्श, जीवनी नात्यांचा ओला स्पर्श, जीवनी नात्यांचा ओला स्पर्श, जीवनी नात्याचा ओला स्पर्श.
1: वा छान कल्पना ताई, एकूण तुमचं 40 वर्षाचं सहजीवन आहे ते असंच फुलत राहो, दोघांनाही दीर्घायुष्य लाभो, आरोग्यपूर्ण आयुष्य तुम्ही जगो, याच आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
0: हो, खूप मला पण आनंद झाला तुमच्याशी बोलून, माझ्या मनातील भावना शेअर करून मला खूप आनंद झाला.
1: धन्यवाद, धन्यवाद.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: हॅलो,
3: हा नमस्कार, सखी संदेश मध्ये फोन लागलाय। आजचा विषय आहे जोडी तुझी माझी।
2: गुड मॉर्निंग मॅडम, मी खंडाळकर बोलते, ज्योत्स्ना आनंदा।
3: बोला, तुमच्या सहजीवनातले किस्से, अनुभव, काही शिकवून जाणारे प्रसंग सांगा ना आम्हाला।
2: हो मॅडम, माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली आहेत, दोन मुले आहेत। मला असं खूप आनंद झालाय, खूप वर्षांनी फोन लागलाय ना माझा आकाशवाणीला। माझं लग्न 23 एप्रिल 2001 मध्ये झालेलं मॅडम। मी पुण्यातली आहे, माझ्या मिस्टर गावाकडचे, आमचं भोर तालुक्यामध्ये सांगवी गाव आहे। तर मग आम्हाला म्हणजे शेताकडं असं गेलो होतो आम्ही, म्हणजे त्यांनी मला शेत दाखवायला नेलं होतं। तर असं ओढ्यातनं जाताना आंब्याचं झाड होतं तिथं, त्या आंब्याच्या झाडाला ना 3 कैऱ्या लागलेल्या होत्या। आणि ते मी सिटीतली असल्यामुळे मला थोडस ते वेगळं वाटलं बघायला। आणि मग त्यांनी काय केलं, त्याला दगड मारला। दगड मारल्यानंतर त्या 3 कैऱ्या त्यांच्या तोंडावर पडल्या मॅडम।
3: अरे बापरे।
2: आणि मग ते काय झालं, त्यांचं बोटाला असं थोडीशी जखम झाली आणि दाताचा थोडासा तुकडा पडला मॅडम त्यावेळेस। तर ते मला थोडस भीती वाटली। मग मला असं वाटलं की मी उगच सांगितलं त्यांना, आणि ते 3 कैऱ्या अशा पडल्या, 3 कैऱ्यांचा घड होता मॅडम। त्यामुळे मला थोडस वेगळं वाटलं। आणि ती मोठी आठवण आहे मॅडम, म्हणजे अगदी लग्न झालं पण 10-15 दिवसाची गोष्ट आहे।
3: बरं, आणि गंमत म्हणजे बघा ना, एकदम त्यांनी तुमच्यासाठी त्या कैऱ्या पाडल्या।
2: हो हो, तेच मला हे वाटलं। आणि 3 कैऱ्या होत्या ना, तर मला थोडस वेगळं वाटलं मॅडम।
3: पण मग पुढे काय झालं, दात पडला वगैरे?
2: नाही पडला ना, थोडासा तुकडा गेला मॅडम त्याचा, आणि ओठाला थोडीशी जखम झाली होती, ती झाली बरी। म्हणजे 8 दिवस लागले त्याला, झाली बरी ती। ती फक्त मोठी आठवण आहे, बाकी काय नाही। ती छान आहे मॅडम, 2 मुले आहेत मला। मॅडम म्हणजे गाव सोडल्यानंतर आम्ही पुण्यामध्ये स्टेबल झालो नंतर थोडस त्यांच्या कामाचा प्रॉब्लेम होता, आणि मग मी नर्सिंग

0: कोर्स झालेला आहे माझा. मी हॉस्पिटलमध्ये जॉब करते मॅडम सिस्टर. तर मग थोडस ते थोडस काही काही हे माझ्यावर डिपेंड असतात ना काही काही गोष्टी. आता नाही तसं काही, आता मुलगी वगैरे जॉब करते, मुलीचं एमबीए झाले, मुलगा पेंटिंगच्या लास्ट इयरला आहे. पाच बहिणी आहे, त्यातल्या चार जणी. आता एक ताई माझी कोथरूडला राहते, एक सुवर्णा मोरे म्हणून आहे, परत सावित्री हिरे, भाऊ माझा नितीन गरुड, आणि एक मोठी ननंद गावाला असते माझी. आम्ही पुण्यात असतो राहिला आणि ननंद माझी गावाकडे असते, त्या अंगणवाडी सेविका आहेत.
1: अच्छा.
0: त्यांचं नाव निराबाई खंडाळकर.
1: पण मग तुमच्या दोघांची आणखी काही आठवण आहे का? मी असं विचारलं कसोटीच्या प्रसंगातनं कसं पुढे आलात, एखादा जर आला असेल आयुष्यात तर.
0: ते माझ्यावर डिपेंड, गावाकडचं बघायचं, शेतातलं वगैरे ते बघतात. मग ते काही दिवस मग मी पुण्यात, कोविडच्या वेळेस मॅडम खूप आम्हाला प्रॉब्लेम आला होता. मी सिटीमध्ये म्हणजे मी पुण्यात नर्सिंग स्टाफ असल्यामुळे मी पुण्यात असायची, ते गावाकडे होते. मग असं ते येणं जाणं पण बंद असायचं ना, म्हणजे हे बदलून देत नव्हते ना त्यावेळेस.
1: बरोबर.
0: हा, तर मग मी काही काही वेळेस हॉस्पिटलच्या युनिफॉर्मवर मग गावाला जायची त्यांना भेटायला. हा, मग ते लेटर वगैरे लागायचं ना येण्यासाठी वगैरे. मग तसं काय होत नव्हतं. मग मी हॉस्पिटलच्या ड्रेसवर गेले की मग सोडायचे ते मला. मला नव्हते येत काही प्रॉब्लेम. पण काही काही वेळेस गावाकडे गेले की मग गावातले सरपंच वगैरे म्हणायचे तू ये जा करू नको, असं चालत नाही.
1: म्हणजे नर्सिंग क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तर तुम्हाला कायम त्यांनी सपोर्ट केला?
0: हो, सपोर्ट केला ना मॅम, खूप सपोर्ट केला. नाईट ड्युटी वगैरे असतात ना.
1: हो,
0: मग त्याच्यासाठी मला कधी असं त्यांनी बोललेले नाही असं. खूप सपोर्ट केलेला आहे त्या बाबतीत. छोटी छोटी मुलं होते ना माझे, मी जरी नाईटला गेले तरी ते सांभाळत होते.
1: किती छान ना, हेच तर सहजीवन आहे, एकमेकांना समजून घेत पुढे जाणं.
0: आणि मला न्यायला येणं खाली, ड्युटीवरनं सुटले की मग मी यायच्या आधी खाली येऊन थांबणं गाडीवर, मला न्यायला यायसाठी.
1: खरंय, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.
0: हो, थँक्यू.
1: थँक्यू.

आपल्या श्रीवास्तव अडनावाच्या एका मैत्रिणीनी वास्तव या सिनेमातलं गीत ऐकवा अशी इच्छा व्यक्त केली होती आणि आणि तिचं अडनाव श्रीवास्तव आणि वास्तव सिनेमामधलं गीत त्या दोघांनाही खूप आवडतं असं तिने सांगितलं होतं. पण काही कारणांनी आपण तो फोन आत्ता ऐकवू शकत नाही, पण गाणं मात्र नक्कीच ऐकूया. धन्यवाद श्रीवास्तव.

0: नमस्कार.
1: मी स्वाती आदित्य लस्कर बोलते. शर्मा, वटर पौर्णिमे दिवशी माझ्या मिस्टरांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं आणि मी त्यांना किडनी दिली ताई.
0: बर, काय सांगताय? बर,
1: हा वटर पौर्णिमे दिवशी आमचं ऑपरेशन झालं. मी मिस्टरांना किडनी दिली वटर पौर्णिमे दिवशी. आम्ही दोघं पण छान व्यवस्थित आहोत. आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नवऱ्यासाठी जे काय करेल ते आपलं थोडंच असतं.
0: खरंच आहे. आणि किडनी आपल्याच नवऱ्याला, अर्थात ती सूट झाली तुमच्या नवऱ्याला. आणखीन तुम्ही दोघंही स्वस्थ आयुष्य जगताय, हे किती प्रेम आहे एकमेकांवरचं.
1: एकमेकाबद्दल प्रेम आहे ते, आणि सगळ्यांचे सहकार्य, आशीर्वाद हे आमच्यासाठी खूप मोलाचं ठरले.
0: खरंच खरंच.
1: आम्ही सगळ्या संकटातून, आम्ही सगळ्या संकटातून पार पडलो.
0: हा,
1: आज यशस्वीरित्या आम्ही दोघं पण आनंदी जीवन जगतोय.
0: खूप छान. आणि निरोगी जीवन जगताय.
1: आणि जीवन, आनंदी जीवन जगतोय आम्ही दोघं पण.
0: खऱ्या अर्थाने सावित्री आहात की हो तुम्ही.
1: धन्यवाद ताई. आजचा विषय तुम्ही सांगितल्यापासूनच मला खूप वाटत की आपण फोन करावा.
0: हा,
1: मी ह्याच्या आधी पण बरेच वेळा फोन केलेला आहे आकाशवाणी केंद्रावर.
0: खरंय. हो,
1: आता आजचा तर विषय एकदम जिवाळ्याचा होता, त्यामुळं खूप वेळ झाली समजा ट्राय करत होते. फोन लागावा अशी सारखी वाटत होते.
0: बरोबर बरोबर.
1: आज फोन सुटी लागला. आणि किती बोलू आणि काय बोलू असं झालंय तरी मला.
0: पण हे कसं ठरवलं तुम्ही किडनी नवऱ्याला डोनेट करण्याची?
1: आम्ही सगळीकडे म्हणजे जहांगीरमध्ये आमची टेस्ट झाली, त्यांची किडनी गेली. त्यानंतर आम्ही मी ठरवलं की दुसरीकडे किडनी देण्यापेक्षा आपण स्वतःच आपल्या नवऱ्याचा जीव वाचवायचा. म्हणून मग मी तयार झाले आणि मी स्वतःहून म्हणाले डॉक्टरना माझी किडनी आहे.

0: मी शिजलेला तयार आहे.
1: बरं,
0: त्यामुळं मग मला कुठलंही दडपण नव्हतं, काही नव्हतं. विश्वापासून मी माझ्या मिस्टरांना शिजली दिली आणि आज सणा पाहून मला जो आनंद होतोय
1: हो
0: मी काहीच सांगू शकत नाही.
1: खरंच आहे ही खरं वटपौर्णिमा आणि अक्षरशः यमाच्या दारातून तुम्ही तुमच्या
0: छान आहेत, आनंदी आहेत. ते कथा म्हणजे खूप स्वतःच्या हिमतीवर त्यावर ते सांगतात. विल पॉवर रोजपूर आहे त्यांची.
1: अच्छा,
0: त्यामुळं आम्ही दोघं पण एक शिर आतापर्यंत छान आनंदी जीवन जगत आलोय.
1: खूप
0: यापुढेही जगावं
1: निश्चित निश्चित. तुमच्या सहजीवनासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. कोणतं गाणं लावू आज?
0: अरुणाला
1: छान वाटलं बोलून तुमच्याशी. जरूर लावते.
0: हो ताई, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, पुढच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय काय आहे ही उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल ना? चला तर ऐकूया. मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2543-1705 आणि 2543-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस. तेव्हा मैत्रिणींनो आणि सख्यांनो, मंगळवारी अर्थात 30 जूनला सकाळी 11 वाजता आम्हाला नक्की फोन करा. सखी संदेश या कार्यक्रमामध्ये यावेळचा विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या, मी आणि पाऊस.
1: सखी संदेश.

तर आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल।

याआधी आपण वनिता मंडळ हा फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम ऐकलात. विषय होता जोडी तुझी माझी. सूत्रसंचालन होतं प्राची परांजपे यांचं आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. दुपारचा एक वाजतोय. आता संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक. साथ संगत अशी आहे डफवर निनाद पारखी, तबल्या आणि ढोलकीवर मुलांशू परदेशी आणि दोतारावर पवन नाईक. संवादन आणि संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ.

श्रोते हो नमस्कार. आता ऐकूया संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.

0: काब
1: नमस्कार
0: सर. नमस्कार
1: नमस्कार नमस्कार.
0: आज एक खूप चांगलं निमित्त आहे.
1: खरं आहे
0: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत. काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
1: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे त्याच्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते. हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफीमधला तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो. आणि त्यांच्या प्रश्नात्मक आणि क्रांतिकारी विचारांमध्ये त्यांनी समाजाला विचारलेले प्रश्न यातून त्यांनी केलेलं असत्याचं खंडन आणि सत्याचं मंडन हे अगदी मनाला भावून जातं.
0: पण खरं कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञ असा आहे
1: बाबा.
0: सर्वांपेक्षा बाबा मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे.
1: नावाचा अर्थ हा एक चमत्कारच आहे. अर्थात संतांचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये.
0: खरं
1: आहे की नाही? तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं. पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण? हु ॲम आय? मी कोण आहे?
0: खरंच आहे. मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही. सर आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत. कारण कबीरांचं बघा प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे.
1: बेशक.
0: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे. तुमच्या या शब्दालाच जोडणार काय कबीर बोलून गेलेत.
1: क्या बात आहे.

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायेपासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कोणाला ठरवता आला नाहीये. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवी सन 1149 का 1399 असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळ्या लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं.
0: कारण त्यांनाच प्रश्न पडला होता की मी जर तुम्ही संगोपन केलं आहे तर मी मुळात आलो कुठून आणि मी जाणार कुठे.
1: बरोबर,
0: ह्या दोन प्रश्नांनी त्यांना पूर्ण आत्मसाक्षात्कार आणि त्यांचा प्रवास सफल केला असं मला वाटतं.
1: कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झालेत,
1: त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले.
0: अगदी अगदी,
1: त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला आहे
0: लहर तारा असं
1: केलं. लहर तारा खरंच आहे. इतकंच काय, हे कबीर नाव देखील नीरू, ती त्याची आई आहे, नीरू आणि
0: निमा
1: हे दोन खरंच अपभ्रंश आहेत, नूर अली आणि नियामत या दोन नावाचे.
0: आणि त्यातला प्रेम, कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा, कारण त्याच्यात निस्वार्थता असते. त्या प्रेमाची ते अपेक्षा करतात, हे एवढं प्रेम करतात. तो ईश्वर किती प्रेमळ असेल आणि माणसातला माणूस पण त्यांनी कायम सतत प्रेरणा देणारे त्यांचे काव्य, त्यांची पद सतत.
1: आणि प्रेमाचा विषय आपण काढला, प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
0: बहुत खूप बहुत, आणि स्वच्छ भाषेत
1: स्वच्छ भाषेत.

0: आणि अर्थातच जुन्या काळामध्ये सलोख्याने जे राहायचे त्यातून त्यात हे गरीब, त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे. म्हणजे होळी असेल किंवा जे वेगवेगळे रावण दहन असेल अशा सगळ्या गोष्टी. पण ह्या सगळ्या सण एकत्र पाहताना त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत. आणि अर्थातच मी म्हणतो ना की ही इज अ रिब्युलियस फ्लॉवर असं म्हणेल मी. एक क्रांतिकारक हे फूल होतं हे असं मी म्हणेल. काही कारणास्तव त्यांना मदरसामध्ये जाता नाही आलं परिस्थिती अभावी असं पण त्यांच्याबद्दल सांगितलं जातं. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही.
1: बरोबर. आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले. म्हणजे कबीरखडा बाजार में हे त्यांचे शब्द आहेत. बाजारात उभं राहून ते सगळं शिकले. तो किती छान दोहा आहे.
0: अप्रतिम. हो.

0: सर, हे सगळं बालपण पुढे जात असताना आई वडिलांचं तर एक संगोपन होतच, पण तरीही प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: कबीरांचं गुरूंचं भेटणं एक फार मोठा योग होता. त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. आणि रामानंदजी पण इतके कमालीचे होते की सत्याधिष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असा त्यांचा विश्वास, राम कुठला जो रमय्य आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे, अशाची त्यांना जाणीव होती. त्यामुळे संत कबीरांनी त्यांनी सहजपणे सांगितलं, अरे जुला हा अमीर फकीर गरीब ये सब चीजे छोटी है, प्रभू ईश्वराच्या चरणी इथं लहान मोठं कोणीच नाही आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे, तुम सदा हो.
0: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे, देव आणि तो सर्वत्र आहे,
1: सर्वत्र आहे,
0: तो ओमनी प्रेझेंट आहे, तो सगळीकडे एकाच वेळी.

0: उपस्थित आहे. आणि मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं.
1: हो, कारण नकळत हा समानतेचा, सहिष्णुतेचा, एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं.

0: खरा अनुभव देणारा तोच खरा गुरु, अशा अर्थाने ते सांगतात की खरे ईश्वरापेक्षाही मला गुरु श्रेष्ठ आहे, कारण त्याने ईश्वर काय याची जाणीव करून दिली. अशा अर्थाने ते गुरूंचं वर्णन करतात.
1: खूप खूपच छान. आणि गुरुकडनं आलेलं आताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्यांना देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती, याचंच उदाहरण त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात ते बऱ्याचदा फसतात, कारण बाहेर ही तुम्हाला बाह्य जगतामध्ये व्यवहार आणि माया आहे, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. त्यापेक्षा सोपा मार्ग ते म्हणतात आख नीची करो और खुद में खुदा को झाक लो.
1: क्या बात आहे, क्या
0: ही त्यांची एक फार उच्च कोटीची सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: खरं खरं बघा, तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो, म्हणजे ते किती साधं आणि सरळ सांगितलेलं आहे त्याचा अनुभव होतो. हा आत्ताच सांगितलेला मुद्दा मला तू कुठं शोधतोय, हा किती छान आहे.
0: बेशक
1: मोको कहा ढूंढे रे.

0: वा वा पवनजी, आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: मला हे सांगायला विशेष आवडेल की कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. आणि ही टीका करताना त्यांची सडेतोड भाषा असायची की ज्यामध्ये त्यांना सरळ सरळ सांगणं असायचं की हे असं नाहीच आहे. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाही आहे, हा सर्वांचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने कबीरदासजींनी सतत ह्या रूढी परंपरा आणि चुकीच्या परंपरांवर सतत, जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला तसं यांनी कायम चुकीच्या पद्धतीवर घाला घातला असं मला जाणवतं.
0: अगदी अगदी. आणि त्याच अर्थाचे त्यांचे दोहे पण किती छान आहेत, कशाला तुम्ही दगडात देऊ नका मानू, दगडात जे जात आहे दगडाचं त्याला देऊ माना.
1: क्या बात, क्या बात.

0: वा पवनजी, जे साहित्य कबीरांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय, कारण त्या काळात त्यांनी लिहून नाहीच ठेवलं, पण आपल्या शिष्यांना त्यांनी सगळं दिलं होतं, त्यांच्या शिष्यांपैकी अनेकांनी हे जतन केलं आणि आज आपल्यापर्यंत ते पोहोचलंय. या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्य काय वाटतात तुम्हाला?
1: मला कबीरदासजींचं वैशिष्ट्य असं वाटतं की ते प्रगल्भ बुद्धीचे होते. त्या भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की

0: पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खडी बोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण होतं. आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली
1: वा,
0: आपल्याला. आणि त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देवबोली वाटते.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांची बोली पण तशीच होती, देवाने बोलावं. जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्ला ताराचा संदेश आहे किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे.
0: अरे
1: तशी त्याची वाणी असली पाहिजे.
0: खरंय. आणि याला आम्ही अनालाक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर, आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रकट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म. आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही त्यांची नीतीमूल्य.
0: वा वा.
1: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
0: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोह्यात हेही मांडलं असेल.
1: बेशक बेशक. माला फेरत जुग भया, माला फेरत जुग भया,

0: मन का फेर, मन का फेर।
1: बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला, यात हा थेट अर्थ नाही पोचला माझ्यापर्यंत, काय नेमकं म्हणतात कबीर यात?
0: कबीरदासजी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो, ते मणी
1: माला फेरत
0: माला फेरत आहे, आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचं तस्बीवर विश्वास नव्हता, ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे, ज्या जपाला कधी थांबणं माहीतच नाही, आणि त्या जपामध्ये ते म्हणायचे तुमच्या मनावरचा तुमचा जप फिरला पाहिजे, आणि त्या मनाला तुम्ही आत्मकेंद्रित करून, मी मनाला आत्मकेंद्रित करून म्हणतोय मी, त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा, अशा अर्थाने ते कायम अजप अजप ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख करतात। परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही।
1: बरोबर, पुन्हा ज्ञानेश्वरीशी मिळत जुळती गोष्ट आहे।
0: अगदी अगदी, मैं तो कौन है तर मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही। जो अना है, तुम्ही तुमचा अहंभाव घालवला पाहिजे, जोपर्यंत अहंभाव जात नाही तोपर्यंत तुम्हाला साक्षात्कार भाव येत नाही, तुम्ही द्रष्टे होत नाही, तुम्ही स्वतःकडे नीट पाहूच शकत नाही,
1: आणि हरल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही।
0: हरल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत असं त्यांचं म्हणणं
1: आहे।
0: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे, त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं, जे समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्वाचं वाटतं, की ते म्हणायचं तुमचं, त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण, त्यांनी तुझा शत्रू तूच
1: हो
0: आणि तुझा मित्र तूच,
1: म्हणजे पुन्हा तोच विचार की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे,
0: तुझ्यात
1: या कणात आहे, त्या दगडात आहे, सगळीकडे
0: सर्वस्वी अधिकार तुम्हाला स्वयंभू भगवंताने दिलेला आहे, त्याच्यासाठी बाहेर पडायची गरज नाही, हा स्वच्छ विचार त्यांनी सांगितला। आणि हा जर विचार खरंच रुजला ना, तर सगळे माणसं माणसांसारखे जगायला लागतील।
1: वा वा, आणि किती थेट संदेश असायचे, म्हणजे वाईट न बघण्याबद्दलचा किती छान दोहा आहे।

0: वा, मला शोधायची गरज नाही, याच्यापेक्षा वाईट मला शोधायची गरज नाही, माझ्यातच हे वाईट पण शोधलं पाहिजे. किती थेट विचार आहे
1: सरळ सरळ. कबीरांच्या विचारातून केंद्राबिंदू म्हणून आपण म्हणता येईल त्याला आत्मज्ञान आपण त्याला म्हणू. आपल्या आताच्या काळातल्या लोकांना सांगायचं झालं तर ते कधीच प्रूव्ह करत नाही गेले, ते इम्प्रूव्ह करत गेले.
0: हो क्या बात.
1: हा, कारण इम्प्रूव्ह करण्यामध्ये आतला भाव असतो. ती स्पर्धा असते बाहेरच्या जगाची नाही, स्वतःची असते.
0: वा वा.

0: जीवनातील जे द्वंद्व आहेत तुमचे, मोह आणि संघर्ष, याच्या गिरणीमध्ये माणूस फार रगडला जातो, पिसला जातो. तेच जर तुम्ही आत्मसाक्षात्काराकडे जर वळाले तर तुम्ही सहजपणे मुक्ती मिळवण्याला तुम्हाला सहज तुम्हाला मार्ग मिळेल असं त्यांचं म्हणणं असायचं. एक बूंद से सृष्टी रची है, एक बूंद से सृष्टी रची है, कौन ब्राह्मण कौन शूद्र.
1: वाह वाह.
0: हा त्यांचा विचार पाहिला की असं वाटतं की किती स्वच्छ झालेला आत्मसाक्षात्कार, आणि इतक्या सोप्या शब्दामध्ये सांगणार आहे कबीर, कमाल आहे.
1: खरंच आहे, कमाल कमाल.
0: असं वाटतं की ह्या पदाशिवाय हे अपूर्ण राहील आपलं बोलणं. त्या अनुषंगाने मी म्हणू इच्छितो
1: स्वागत
0: प्लीज.

0: अर्थात हा विचार कबीरदासजींना ज्यावेळेस त्यांचे सद्गुरु यांनी आपलं देह सोडला त्यावेळेस हा दोहा त्यांना सुचलेला आहे की आपणच संपतो त्यावेळेस आपणच आपल्यात विलीन झालेलो असतो.
1: वा, जल आणि कुंभ खरंच आहे.
0: आपणच आपल्याला पाहणं, आपणच आपल्याला ऐकणं, आपणच आपल्यात संपणं हा त्याच्यातला फार उच्चतम भाव त्यांनी तिथे एक फार सुंदर प्रकट केलेला आहे.
1: वा, आणि शेवटी त्यांनी पण तेच तत्व पाळलं म्हणा की अनेकांची जिथं एक मान्यता होती की काशीत जर तुम्ही तुमचा देह ठेवला तर तुम्ही थेट स्वर्गात जाता, हे न हो म्हणून त्यांनी मुद्दाम मगहरमध्ये शेवटचे काही दिवस घालवले, क्षण घालवले आणि तिथं सदेह त्यांनी मार्गक्रमण केलं पुढचं, अशी पण एक मान्यता आहे.
0: आणि त्यावर मला फार सुंदर त्यांचा एक दोहा आठवतो, तो म्हणजे

0: हे मुर्दोका गाव म्हणताना ते ह्या मरते भूतलाला ते मुर्दोका गाव म्हणताय.
1: अच्छा.
0: पण साधोरे म्हणजे काय? साधून घ्या.
1: हा,

0: हे मरणाचं आणि हे मुर्द्यांचं शहर आहे, ही भूमी सगळी मुर्द्यांची, लक्षात घ्या, साधून घ्या,
1: बरोबर.
0: समजून घ्या, असं त्यांचं कायमचं म्हणणं असायचं.
1: किती किती छान.
0: विशेष म्हणजे कबीरांबद्दल बोलायचं तर केवळ ते भक्त कवी नव्हते, ते भक्तीचे फक्त पुरस्कर्ते नव्हते, तर त्यांनी सांस्कृतिक समन्वयाचा एक विशेष प्रचार केला. त्याचबरोबर निर्गुण भक्ती आणि सुफी प्रेम तत्व यांचा सुंदर संगम समन्वय त्यांनी घडवून आणला. आणि हा संदेश देताना

भक्ती आणि सुफी प्रेम तत्व यांचा सुंदर संगम समन्वय त्यांनी घडवून आणला. आणि हा संदेश देताना मला अभिजात समाजामध्ये हा विशेष प्रेमाचा संदेश द्यावासा वाटतो त्यांचा, तो म्हणजे असा

0: वा पवनजी, छान छान सुधारण अशी दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करत आहात आणि जी वाद्य आता तुम्ही वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जात आहेत, ह्या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य खेळणं गरजेचं आहे. ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य आहे, ते दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हा, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला.
0: हा
1: हा, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं.
0: वा,
1: मात्र त्याच्यात दोतार आहे. तर दोतार हे वाद्य काय सांगतं की ह्या ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एकमुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने ही वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार
1: म्हणतात.
0: तसं एकतारी आहे, तसं हे दोतार
1: आहे
0: आणि साधारण आकार त्याचा एकतारी सारखा आहे, थोडस लांब आहे, पण
1: थोडं लांब आहे,
0: एकतारीपेक्षा थोडासा लांब.
1: अगदी.
0: पवनजी, खर तर तृप्त झालो असं मला म्हणावंसं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावंसं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगला आनंद देणार असं सगळं चाललंय, पण कुठेतरी काळाची मर्यादा आहे म्हणून आपल्याला थोडं थांबावं लागणार. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: मला खूप सुंदर तुम्ही प्रश्न केला, पण साताना मला विशेष सांगावं असं वाटतं श्रोत्यांना. कबीरदासजींची वाणी जी होती, बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे. बेझिझक.
0: हा,
1: बेझिझक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिझक नाही आहे, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमैनी, शबद, साखी, ज्ञान, चौतीस ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे जे 619 छंद त्याच्यात त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये, त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली, त्यांनी ती आपली मानली. जसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शब्द आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. साईत ना दिजिये जामे कुटुंब समाय, अल्पसंतुष्टी पण याच्यात.

0: आपण सर्वांचे हो असं मला जाता त्याचं सांगावं असं वाटतं.
1: संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, कबीरा बोले. विशेष सहभाग होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: क्या बात आहे, म्हणजे मलाही उपाशी राहू देऊ नको, आणि माझ्या दारावर जर कोणी साधू आला तर मी त्याला उपाशी परत नाही पाठवायला पाहिजे.
1: तो साधू जो सतत साधनेत आहे आणि सतत साधणारा आहे तो भुखाने गेला पाहिजे.
0: हा
1: त्यांचा भाव फार स्वच्छ होता,
0: खरंच आहे.
1: ते रिकाम्या माणसाला कधीच मारत नव्हते. जो काहीतरी साधतोय सतत तो साधू त्यांना अपेक्षित आहे.
0: अच्छा.
1: हा
0: आणि त्याला त्याला साधू देत,
1: हा
0: त्याचा वेळ त्याच्यात घालू देत, त्याला जेवणासाठी भ्रांत त्याची ठेवू नको.
1: क्या बात, बहुत
0: क्या बात, बहुत क्या बात.
1: हे गुरु तत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्या कारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलं असं केलं तर सर्व आपले होतील आणि

0: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत,
1: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी।
0: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम, ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी। याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत।
2: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा।
0: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत।
3: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे।
0: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।
4: रसिक हो, 1:30 वाजलाय, आता ऐकूया नवीन हिंदी आणि मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह।
5: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह।
4: कार्यक्रमातलं सगळ्यात सुरुवातीचं गीत अगबाई अरेच्छा या चित्रपटातलं, शंकर महादेवन यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत संगीत आहे अजय।

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.

श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: जिंदगी ना मिले दोबारा या चित्रपटातलं हे गीत होतं अलायसा मेंडोन्सा आणि मोहित चौहान यांच्या युगल स्वरातलं. जावेद अख्तर यांचं हे गीत आणि संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
0: कार्यक्रमात यानंतर लुडो या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. अरिजित सिंग यांचा स्वर, सईद क्वाद्री यांचं गीत आणि संगीत प्रीतम.

आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे प्रशांत पांडे यांचं, राम संपत यांच्या संगीत निर्देशनातलं, अरिजित सिंग यांच्या स्वरातलं हे गीत लापता लेडीज या चित्रपटातलं.

0: या गीताबरोबरच नवीन हिंदी आणि मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.

कन्यादान ह्या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं, मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं. नीरज यांनी लिहिलेलं हे गीत होतं आणि संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. पुढचं गीत आहे तलत महमूद यांच्या स्वरातलं.

0: कभी तो हंसाए कभी वो रुलाए।
1: आनंद या चित्रपटातलं हे गीत होतं मन्ना डे यांच्या स्वरातलं। योगेश यांनी लिहिलेलं हे गीत सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलं होतं। आणि याबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत। आपण हा कार्यक्रम ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून।

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया.
1: 2:15 होत आहेत. आता आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून हिंदी समाचार थोड्याच वेळात सहक्षेपित करत आहोत. सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. थोड़ी ही देर में समाचार अपने दिल्ली केंद्र से रिले करेंगे.

0: उत्तरी अरब सागर के कुछ हिस्सों, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश और उत्तराखंड के कुछ हिस्सों में ऐसा ही मौसम बने रहने की संभावना है। आकाशवाणी का समाचार सेवा प्रभाग आज रात 9:30 बजे फोन इन कार्यक्रम पब्लिक स्पीक में लघु व्यवसायों के विकास और उद्यमियों के लिए अवसर विषय पर परिचर्चा प्रसारित करेगा। परिचर्चा में सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम मंत्रालय के अपर सचिव और विकास आयुक्त डॉ. रजनीश भाग लेंगे। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज शाम राष्ट्रपति भवन में वीरता पुरस्कार प्रदान करेंगी। हरियाणा और राजस्थान के बीच यमुना जल बंटवारे की 3 दशक पुरानी परियोजना को मंजूरी मिली। सर्वोच्च न्यायालय ने राम मंदिर दान मामले में कथित वित्तीय अनियमितताओं की अदालत की निगरानी में जांच की मांग वाली जनहित याचिका पर तत्काल सुनवाई से इनकार किया। केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड CBSE ने 10वीं कक्षा के वर्तमान बैच को त्रिभाषा नीति से छूट दी। सरकार ने व्यापार सुगमता बढ़ाने के लिए सुधार सूचना तंत्र शुरू किया। दिल्ली में मतदाता सूची का विशेष गहन पुनरीक्षण कल से शुरू होगा और फीफा फुटबॉल विश्व कप के पहले नॉकआउट मुकाबले में कनाडा ने दक्षिण अफ्रीका को 1-0 से हराया। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। रसिक हो, 2:30 वाजले आहेत। आता सप्ताह विशेष चर्चा आपण ऐकणार आहोत। आजचा विषय पाणी बचतीसाठी। सहभाग आहे नारायण सोलापूरकर आणि सुधीर केंजळे यांचा, सूत्रसंचालन गौरी लागू यांचं आणि निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे यांचं।
2: श्रोते हो नमस्कार। सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पावसाला झालेला विलंब, एक दिवसाआड नळाला येणारं पाणी, रस्त्यावर दिसणारे पाण्याचे टँकर, पाणी संपलं किंवा पाणी नाही अशी सध्याची पुण्यातली परिस्थिती आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळ्यांमध्ये जेव्हा पाऊस पडेल तेव्हा परिस्थितीमध्ये बदल होईल, परंतु पाणी साठा हा मर्यादितच असणार आहे। तो वर्षभर पुरवून वापरायचा आहे किंवा त्याचं नियोजन करायला हवं आहे। 4-5 मजली इमारतींच्या जागी आता 7 मजली, 11 मजली, 15, 21, अगदी 30 मजल्यापर्यंतच्या इमारती वाढत आहेत आणि पुण्यातली लोकसंख्याही वाढतेच आहे, विस्तारते आहे। या सगळ्यावरती काही उपाय आहे का? आपण घरातला नळ सोडल्यानंतर मिनिटभरातनं त्या नळाला किती पाणी येतं याचा विचार आपण कधी केलाय का? असा विचार केलेल्या 2 व्यक्ती आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केल्या आहेत, नारायण सोलापूरकर आणि सुधीर केंजळे यांना। सोलापूरकरजी नमस्कार।
3: नमस्कार।
2: आणि सुधीर, तुमचंही आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे।
3: नमस्कार।
2: वॉटर फ्लो रेग्युलेटर याच्याबद्दल तुमच्याकडनं ऐकून घ्यायचं आहे आणि मी जसं प्रस्तावनेत म्हटलं तसं आपल्या पातळीवरती पाणी वाचवणं आपल्याला शक्य आहे का याचा विचार थोडासा या निमित्ताने आपले श्रोतेही आपल्यासोबत करतील। सोलापूरकरजी, वॉटर फ्लो रेग्युलेटर ही संकल्पना साधी मुळात आम्हाला समजावून सांगा, कारण याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांनाही फार माहिती असण्याचं कारण नाही।
3: फ्लो रेग्युलेटर याचा अर्थ नळातून पाणी फिजिक्सच्या नियमाप्रमाणे प्रत्येक मजल्याला वाढत जातं, म्हणजे खाली येताना पाणी खाली येताना 12 लिटर, 15 लिटर, 18 लिटर, 21 लिटर, 24 लिटर, 11 मजली बिल्डिंगमध्ये शेवट 42 लिटर। तर त्या सगळ्या नळांचा फ्लो कंट्रोल,
2: तळमजल्यावरती सगळ्यात जास्त पाणी येतं,
3: 42 लिटर पाणी येतं, तर 12 लिटर पासून 42 लिटर पर्यंत एकच कंट्रोल करू शकलो आपण 12 लिटर, तर पाण्याची बचत मोठ्या प्रमाणावर होईल। आणि मग तेच पाणी ऑस्ट्रेलियन स्टँडर्ड प्रमाणे 6 लिटर ठेवलं तर अजून बचत होईल। मग आता हे सगळं कशातनं करायचं तर नळाची वेंचुरी ही 7 mm असते।
2: बर,
3: 7 ची 5 केली की 50% पाण्याचा फ्लो कमी होतो। 5 mm चा 3.5 केला की अजून 25% कमी होतो। हे टोटल 75% वेंचुरी कमी केली की आपल्याला जे पाणी येतं ते 6 लिटर येतं।
2: वेंचुरी म्हणजे आम्हाला लहान नळ मोठा नळ अशा भाषेत काही सांगितलं तर सोपं जाईल समजायला।
3: नळ सगळे बाहेरनं सारखेच असतात, पण त्याच्यातल्या वेंचुरीज 5 mm

0: 6 mm, 7 mm, 8 mm असे असतात. 7 mm वेंचुरी चॅनल आपण गेले 50 वर्ष वापरत आलेलो आहोत. आता ते एरिटरचे जे नळ आलेले आहेत त्याच्या व्हेंचुरीज मात्र 50 आहेत.
1: बर,
0: तर त्या 50 त्या एरिटरमधून पाणी चांगलं येण्यासाठी केलेले आहेत.
1: म्हणजे फेस असलेलं पाणी येणार,
0: फेस असलेलं पाणी. आणि त्या फेस असलेल्या पाण्याला निओपल नावाच्या जर्मन सायंटिस्टने केलं, त्याला सगळ्या जगाने डोक्यावर घेतलं. परदेशात पाणी लोकसंख्या कमी असल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही, तर तिकडे लोक मात्र तो एन्जॉय करतात. भारतात मात्र एन्जॉय करणं जड जाते,
1: महाग पडते,
0: महाग पडते. कारण त्या एरेटरमध्ये एरेटर हा दरवर्षी बदलायचा असतो हे भारतात कोणालाच माहीत नाहीये. मग एक वर्ष झालं की लोक म्हणतात काहीतरी अडकतंय अडकतंय पाण्यात, म्हणून ते काढून ठेवतात. मग समजा एरेटर लावून 12 लिटर पाणी येत असेल तर त्याच्या जागी ते 24 लिटर येतं. आणि जनरली त्याचा फ्लो आहे एरेटरचा 20 लिटर, तर 20 लिटरचं आपोआप पाणी 40 लिटर होतो. आणि मग त्यामुळे पाणी जास्त लागायला लागतं.
1: बरोबर. नळ मोठा आणि नळ म्हणजे नळाला येणारं पाणी मोठं आणि नळाला येणारं पाणी छोटं, या दोनच गोष्टी जर आम्हाला समजत असतील तर त्याच्यामध्ये वॉटर फ्लो रेग्युलेटरचं महत्व सुधीर तुम्ही कसं सांगाल आणि हा बसवायचा कुठे?
2: याच्यात वॉटर फ्लो रेग्युलेटरने आपल्याला काय करायचंय की प्रत्येक मिनिटाला 6 लिटर पाणी आपल्याला मेंटेन करायचं, जगभर हे स्टँडर्ड पाळलं जातं. आता हा फ्लो रेग्युलेटर बसवण्याचे 2-3 प्रकार आहेत. एक तर तुम्ही नळाच्या मागे बसवू शकता. नळाच्या मागे बसवण्याचा फायदा असा आहे की त्याला कोणी छेडछाड करू शकत नाही, एकदा बसवलं की ते कायमस्वरूपी तसंच राहतं. हल्ली जे एरिटरचे नळ आलेले आहेत त्याला एक पुढं सॉकेट बसलेलं असतं, ते सॉकेट काढून त्याच्यामध्ये सुद्धा फ्लो कंट्रोलचा वॉशर बसवता येतो, जो नळाच्या पुढे बसवता येईल. पण त्याच्यात असं आहे की ते कधीही कोणी काढून टाकून देऊ शकतं. खास करून आपल्याकडे कामाला येणाऱ्या बायका यांना जर पाणी कमी वाटलं किंवा काय वाटलं तर ते पाणी ते काढून टाकून देतात. मग त्याचं जे आपलं मुळात जो हेतू आहे तो हेतू सगळा तिथे नाहीसा होतो. आणि पाणी वाचवण्यासाठी आता काय आहे की प्रत्येक उंच इमारतीमध्ये पाणी हे 33% साधारण आपलं वाया जाते. फ्लो रेग्युलेटर बसवला की 33% पाण्याची आपण बचत करू शकतो.
1: हे थोडं एक्सप्लेन करून सांगतात, 33% पाणी वाया जातं ते कुठल्या कारणांमुळे आणि ही बचत कशी होऊ शकते?
2: आता ह्याच्यामध्ये असं आहे की आपल्याला फ्लशिंगला लागणारं जे पाणी आहे, वॉशिंग मशीनला लागणारं पाणी आहे, डिशवॉशर मशीन्स आहेत अशाला लागणारं जे पाणी आहे ते काय आपण कमी करू शकत नाही, ते लागणार तेवढं लागणार. पण आपल्या घरामध्ये असे काही नळ आहेत की ज्या नळाखाली आपण नळ चालू करतो आणि त्या नळाच्या वाहत्या पाण्याखाली आपण आपली कामं करतो. उदाहरणार्थ भांडी धुण्याचं काम आहे, हातपाय धुण्याचं काम आहे, आंघोळी शॉवरखाली आंघोळ जी केली जाते ती, बाथरूममधले जे मिक्सर आहेत त्याच्याखाली हातपाय धुतले जातात. आता ह्या सगळ्या नळांमध्ये जर पाण्याचा फ्लो मुळात 12 लिटर, 15 लिटर, 18 लिटर प्रति मिनिट असा जर येत असेल तर तिथे आवश्यकता फक्त 6 लिटर प्रति मिनिटची आहे. मग 6 ऐवजी 12 येत असेल तर मग 6 लिटर पाणी माझ्या हातनं आता मिनिटाला वाया जाते. म्हणजे हात धुण्यासाठी समजा मी एखादा नळ आता 1 मिनिटभर सोडला आणि 12 लिटर पाणी खर्च झालं तर त्याला मी फ्लो रेग्युलेटर बसवला आणि ते जर मी 6 लिटर केलं तर मिनिटाला 6 लिटर वाचलं. मग असं संपूर्ण घरामध्ये हे असे जे नळ आहेत ते मी कमीत कमी 60 मिनिटं वापरतच असतो. घरात 5 माणसं आहेत, प्रत्येकाने थोडा थोडा वेळ कुठला ना कुठला तरी नळ वापरला तर 60 मिनिटं मी हे करत नळ वापरतच असतो. असं नंबर ऑफ फ्लॅट्स, असं त्या उंच इमारतीमध्ये टोटल असलेली फ्लॅट, टाउनशिपमध्ये टोटल असलेल्या बिल्डिंग, तर हे सगळं जर पाहिलं तर 33% पाणी ह्या प्रकारात वाया जाते जे आपण वाचवू शकतो. पुण्याच्या एकूण पाण्याची जी गरज आहे त्याच्यात आपण 33% पाणी या पद्धतीनं वाचवू शकतो.
1: आणि हे जे वॉटर फ्लो रेग्युलेटर आहेत ते प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये वापरायचे आहेत, म्हणजे बिल्डिंगच्या मुख्य टाकीशी याचा काही संबंध नाही.
2: हे प्रत्येकाने वापरलं पाहिजे. सिंक मधला नळ, सर्व वॉश बेसिनचे नळ, शॉवर्स जेवढे तुमच्या घरामध्ये असतील तेवढे, आणि बाथरूमचे मिक्सर, ह्या सगळ्या ठिकाणी हे तुम्हाला बसवणं गरजेचं आहे.
1: आणि प्रत्येक ठिकाणची पाण्याची म्हणजे किती मिनिटाला किती लिटर पाणी यायला पाहिजे ही गरजही वेगळी वेगळी असते, तर त्याप्रमाणे आपण ते रेग्युलेट करू शकतो.
2: करू शकतो, म्हणजे आमचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यात तर आपण नक्कीच करू शकतो. आता शॉवरला असं आहे की गार पाणी 6 लिटर प्रति मिनिट आलं पाहिजे आणि गरम पाणी त्याच्यामध्ये ऍड केलं की ते 9 लिटर पाणी येतं. 9 लिटरचाच ऑस्ट्रेलियन निकष आहे. इतर नळांमध्ये, भांडी धुण्याच्या नळामध्ये 6 लिटर

0: ही आवश्यकता आहे. 6 लिटरपेक्षा कमी आलं तर मग भांडी जरा नीट धुतली जाणार नाही, काम करणाऱ्या माणसाची चिडचिड होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिथे 6 लिटरची आवश्यकता आहे. वॉश बेसिनवर मात्र 3 ते 4 लिटर प्रतिमिनिट पाणी आलं तरी ते पुरेसे. तर असं प्रत्येक ठिकाणचा वापर पाहता थोडे थोडे पाण्याच्या गरजेची बदल ही अपेक्षित आहे आणि ती आपण ह्याच्यामध्ये साध्य करू शकतो.
1: आणि ह्याला वॉशर बसवायचा आहे आणि तो नळाला प्रवाहाच्या आवर्ती,
0: हा म्हणजे जिथनं पाण्याचा प्रवाह आहे तर पाण्याच्या प्रवाहाच्या मध्ये कुठेतरी हा बसवायचा आहे, जेणेकरून येणारा पाण्याचा जो प्रवाह आहे तो आपण कंट्रोल करू आणि आपल्याला आवश्यक 6 लिटर 9 लिटर 3 लिटर असं आपण दर मिनिटाला पाणी त्याच्यातनं मिळवायचं.
1: तुम्ही पेटंट मिळवलं याचं, तर तो प्रवास ऐकायला आवडेल की कशी सुरुवात केली, पेटंट मिळवण्यासाठी काय संशोधन केलं आणि तो प्रवास.
2: तर हे जे फ्लोरेग्युलेटर्स करायला सुरुवात केली तर 5 mm वेंचुरी, 4.5 mm वेंचुरी, 5, 4.5, 3.5 मजल्यासाठी एवढे 5 वॉटर जेट्स तयार केले. त्याच्या ट्रायल्स घेतल्या, त्या ट्रायल्समधनं प्रत्येक मजल्याला वेगवेगळा टाकला, म्हणजे 5 अगदी वरचा टॉपचा यायला तिथे 5 mm बसवा, त्याच्या खालच्या मजल्याला 4.5 बसवा, त्याच्या खालच्या मजल्याला 4 बसवा, त्याच्या खालच्या मजल्याला 3.5 बसवा, त्याच्या खालच्या मजल्याला 3 बसवा. त्या सगळ्या नळांना सारखंच पाणी येत होतं आणि मग त्याचं त्या वॉटर जेटचं पेटंट आम्ही मिळवलं.
1: बर,
2: मग त्याच्यात त्यांनी असं सांगितलं हे अशा रेंडी इंग्लंडमध्ये केली आहे, अमेरिकेत केली आहे, आणि मग ते पेटंट आमचं थोडस मागे पडलं. पण मग त्यांना आमचा जो पेटंट अटॉर्नी होता त्यांनी त्यांना सगळं समजून सांगितलं की ते जे सगळे केलेले प्रॉडक्ट आहेत ते आणि आम्ही केलेल्या प्रॉडक्टमध्ये डिफरन्स आहे, तो त्याने ऍक्सेप्ट केला आणि मग त्याचा आम्हाला पेटंट मिळाला. जरा पेटंट मिळायला उशीर लागला, 10 वर्ष लागली.
1: तोवर इकडे आपल्या इमारतींच्या मजले वाढत गेले,
2: मजले वाढत गेले आणि आम्हाला मोठ्या लोकांनी असं सांगितलं की आनंद महेंद्रांच्या एका फॅक्टरीमध्ये आम्ही 1000 फ्लोरेग्युलेटर बसवले होते, तर त्यांनी तिथे टेक्निकल कमिटीने सांगितलं की त्याचा या प्रॉडक्टचं तुमच्याकडे पेटंट पाहिजे. आम्ही मोठ्या कंपन्या अशा असतो की दुसऱ्याची कॉपी केलेला प्रॉडक्ट एक तुम्हाला करताच येत नाही आणि तो आम्ही घेत नाही, तुम्ही पेटंट मिळवा आम्ही तुम्हाला पुढची ऑर्डर देऊ. त्यामुळे आमचं 10 वर्ष काम ठप्प होतं. त्यावेळेस आम्ही इतर प्रॉडक्ट करण्याचा प्रयत्न केला, फ्लोरेग्युलेटर्स वगैरे, पण त्याची 4-5 पेटंट सगळी पेंडिंगच आहेत. पण आम्ही आता ठरवलंय पेटंट हे करायचंच नाही, सगळ्याचं प्रोडक्शन करायचं आणि विकायचं, आपली कोणी कॉपी केली तरी सुद्धा चालेल.
1: उद्देश त्यातला महत्वाचा, पाणी वाचवणं. बरोबर, सुरुवातीपासून आपण बोलतोय की नळाला आलेलं पाणी मोजायचं, हे घरी कसं मोजता येईल?
0: अगदी सहजपणे करता येण्यासारखं आहे. कोणतीही गृहिणी, कोणताही घरातला माणूस सहजपणे हे करू शकेल. 1 लिटरचा मग घ्या, आपल्या घरामध्ये असतोच, काहीच नसलं तर 1 लिटर पाण्याची बाटली हल्ली सर्वत्र उपलब्ध असते, ती नळाखाली धरा, नळ सोडा आणि किती वेळात 1 लिटर पाणी भरलं जातं हे तुम्ही मोजा. ते जर 15 सेकंदात भरलं जात असेल याचा अर्थ तुमच्या नळातून मिनिटाला आत्ता 6 लिटर पाणी येत, 4 लिटर पाणी येत. 10 सेकंदात जर ते भरलं गेलं तर ते आता तुमच्याकडे मिनिटाला 6 लिटर पाणी येत. 6 लिटर ही गरज आहे. आता ते जर 8 सेकंदात भरत असेल तर आपल्याला
2: 7.5 लिटर
0: पाणी येईल, मग ते आवश्यकतेपेक्षा जास्त आहे. ते जर 5 सेकंदात भरत असेल तर तेही आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जर तुमचं 10 सेकंदापेक्षा कमी वेळ लागत असेल याचा अर्थ की तुमच्याकडे
1: गरजेपेक्षा
0: जास्त पाणी येते आणि ते आपलं तुम्हाला कंट्रोल करणं हे आवश्यक आहे.
1: हे मोजणं सोपं आहे, हिशोब आपला आपण करणं ही सोपं आहे.
0: बरोबर,
1: सोलापूरकर, आता पुण्यातली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये या वॉटर फ्लो रेग्युलेटरचा कसा उपयोग होऊ शकतो?
2: सगळ्या नळांना फ्लो रेग्युलेटर बसवायचे आणि सगळ्या नळांनी बसवलं तरच ते होणारे कंट्रोल. कारण कॉर्पोरेशन आपल्याला जे पाणी देतं ते तळमजल्याच्या टाकीत येतं, तळमजल्याच्या टाकीतून वरच्या टाकीत येतं, टॉपच्या टाकीत येतं, टेरेसवरच्या, आणि तिथून ते पाणी खाली येतं. तर फिजिक्सच्या नियमाप्रमाणे पाण्याचा स्पीड प्रत्येक मजल्याला वाढत जातो, तर त्याच्यासाठी ते कंट्रोल करण्यासाठी आवश्यकच आहे फ्लो रेग्युलेटर बसवून, म्हणजे सगळ्या मुलांना नळांना सारखं पाणी येईल.
1: आणि आत्ताची जी परिस्थिती आहे की पाणीच मुळात कमी आहे,

0: तेव्हा याचा फार उपयोग होऊ शकतो.
1: पण असं की आता टाकीलं पाणीच नसेल तर हे प्रॉडक्ट बसवताच येणार नाही.
0: बरोबर,
1: टाकीत पाणी पाहिजे. आपण म्हणजे आमचेही स्लोगन असे की आम्ही टाकीतलं पाणी वाचवतो, पर्यायाने सरकारचं पाणी वाचवतो,
0: आणि आपल्याला म्हणजे माणसाला लागणारं पाणी वाचणं ते फार महत्वाचं. बरं, तुम्ही मग आजपासून ऑस्ट्रेलियन स्टँडर्डचा उल्लेख करत आहात, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
2: जगभरामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर इथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे पहिल्यापासून. शेवटी या पृथ्वीवरती पाणी खूप आहे, पण त्यातलं पोटेबल वॉटर जे आपण पाणी पिऊ शकतो आणि वापरू शकतो ह्याच्या मात्र संख्येला लिमिटेशन्स आहेत. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड अशा ठिकाणी मात्र ते खूपच प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यांनी पाणी आपल्याला एफिशियंटली कसं वापरता येईल ह्याचा सगळा अभ्यास करून एक त्यांनी स्टँडर्ड त्यांचं निर्माण केलेलं. त्या स्टँडर्ड्सला ते तिथे फाईव्ह स्टार म्हणजे स्टार रेटिंग्स पण देतात. तर तुम्ही 6 लिटर जर पाणी तिथे मिनिटाला जर वापरत असाल तर ते तुम्हाला तिथे 3 स्टार रेटिंग देतात. 5 लिटर जर वापरत असाल तर 4 स्टार रेटिंग देतात. 3 लिटर जर वापरत असाल तर 5 स्टार रेटिंग देतात. पण त्यांनी एक सगळा अभ्यास करून असं त्याच्यातनं एक निकष मांडलेला आहे की पुष्कळच्या ठिकाणी मिनिटाला 6 लिटर पाणी नळातून येणं ही गरज आहे. त्याच्यापेक्षा कमी म्हणजे मग ती जरा अति काटकसर केल्यासारखं होतं. आणि त्यांच्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष असल्या कारणाने त्यांनी त्याचा अभ्यास करून हे स्टँडर्ड केलेलं आहे आणि हे जगभरात सगळीकडे मान्यता ह्या स्टँडर्डला मिळालेली आहे. ते स्टँडर्ड आता भारतात आपण मान्य केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ते सगळं पालन करण्याचा प्रयत्न आपल्याकडे आता मात्र सुरुवात व्हायला पाहिजे.
0: बरं, पण यासाठी तुम्ही तुमच्या पातळीवर काय प्रयत्न केले आहेत?
2: आम्ही आता ह्याच्यामध्ये असं करतो की अनेक सोसायट्यांमध्ये जातो. शेवटी हे सोसायटीने मिळून करायचं. एकट्या दुकट्याने केलं तर पाणी वाचणार नाही का? जरूर वाचेल. पण टाकी कॉमन असल्या कारणाने सगळ्यांनी एकत्र मिळून जर हे केलं तर त्या टाकीचं पाणी खूप मोठ्या प्रमाणात वाचणार आहे आणि त्याचा तुम्हाला परिणाम दिसणार आहे. मग हे सोसायटीने करणं गरजेचं आहे. मग आम्ही सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरीला जाऊन भेटतो, त्यांना ही सगळी माहिती सांगतो. मग तुम्ही हे असं केलं तर असं एवढ्या प्रमाणात पाणी वाचेल, आज आपलं पाणी ह्या इतकं इतकं वाया जातोय, अशी सगळी त्यांना माहिती देतो. त्यातले पुष्कळशे लोक हे मान्य करून कामं करून घेतात. ह्याच बरोबरीनं आम्ही सरकार दरबारी सुद्धा गेलेलो आहे, माहिती दिलेली आहे. त्या वेळेला पुण्याचे जे आयुक्त होते, पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त होते, त्यांना सुद्धा आम्ही ही सगळी माहिती दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं कॅनव्हसिंग करणं ह्या तंत्रज्ञानाचं लोकांपर्यंत पोहोचवणं, कारण आता झालंय असं की माझ्या नळातून किती पाणी येत आहे हे कोणाला माहिती असण्याचं कारणच नाही आहे. कोणी त्या दृष्टीने विचारच आजपर्यंत केलेलं नाही. आता जसं जसं मी हे लोकांना सांगायला लागतोय तसं तसं लोक ह्या मुद्द्याकडे बघायला लागतील. आणि एकदा का माणसाला लक्षात आलं की अरे नाही, पाणी खरोखरच जास्त येतंय, तर इतका तो सुचिरभूत आहे, आणि मग तो त्याच्यावरती कुठली ना कुठली तरी उपाययोजना करायला लागतो. पण त्याच्यापर्यंत माझ्या नळातून आता पाणी जास्त येतंय आणि वाया जातंय हे त्याला फक्त दर्शवणं एवढंच खरं आता आमचं काम आहे आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय.
0: सोलापूरकरजी, मगाशी तुम्ही कागदावरती मांडलेलं एक गणित दाखवलं होतं की पुण्यामधला पाण्याचा वापर आणि यातलं किती पाणी आपण वाचवू शकतो या संदर्भातलं एक गणित तुम्ही मांडलेलं, मुंबई शहरासाठी पण मांडलेलं, तर ते ऐकायला आवडेल.
1: पुण्यात 21 TMC पाणी आता आपण वापरतो सगळेजण
0: वर्षभरात
1: 17 लाख लोकसंख्येला. तर ते पाणी असं येतं की 12 लिटर पाण्याचा फ्लो असेल, म्हणजे सगळे फ्लो कंट्रोल 12 लिटर पाणी वापरतात. आणि तसं केलं तर ते 21 TMC लागतं. 60 मिनिटं नळ सोडतो, 60 मिनिटं गुणिले 12 720 लिटर पाणी खर्च होतो. महिला वाहून नेण्यासाठी किंवा टॉयलेटसाठी 440 लिटर 5 माणसांच्या कुटुंबात खर्च होतो. मग त्याच्यावरनं गणित काढलेलं आहे. पण नुसतं पाणी किती वाचतं तर जे 144 लिटर पाणी जे आहे ते 6 लिटर केलं की पर माणशी 72 लिटर पाणी रोज वाचू शकतो. टॉयलेटमध्ये पाणी नाही वाचवता येणार, पण इकडे पाणी वाचवता येतं, 72 लिटर पाणी वाचवता येतं. त्या 72 लिटरप्रमाणे पाणी वाचवलं तर पुण्यात 6 TMC पाण्याची बचत होईल आणि मुंबईत ते 18 TMC पाण्याची बचत होईल.
0: बरं,
1: कारण मुंबईची लोकसंख्या 2 कोटी 10 लाख आहे.
0: पण भविष्यात असा विचार करावाच लागेल ना, कारण शहरं ज्या प्रमाणात वाढत आहेत आणि पाण्याची गरज ज्या प्रमाणात वाढतीये त्याप्रमाणे त्याचा विचार होणं गरजेचं होईल ना भविष्यात.
1: पण हे सगळं सरकार दरबारी पुरू करून द्यायला पाहिजे. त्याच्यात अनेक पाणी बचत

0: तिथले तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते जायला पाहिजे, त्यांनी ते सगळं मोजून सगळं बघायला पाहिजे. त्याशिवाय नियम होऊ शकणार नाही.
1: एक दोघांचं काम नाही आहे.
0: हा, आमच्या दोघांचं काहीच काम नाही त्याच्यामध्ये.
1: पुण्यामध्ये असा प्रयोग तुम्ही काही ठिकाणी केला असेल तर तो ऐकायला आवडेल. आणि मुळात सगळ्यात प्रथम मनात येणारा प्रश्न की हे खर्चिक असेल तर आम्ही कसं करायचं?
2: वास्तविक हे फारसं खर्चिक नाही आहे. आमच्या प्रॉडक्टच्या किमतीपेक्षा प्लंबरचा बसवण्याचा खर्च जास्त आहे. प्रॉडक्टची किंमत अत्यंत कमी आहे. साधारणतः 60-75 रुपये एका नळाला एवढेच त्या प्रॉडक्टची किंमत आहे. पण बसवताना मात्र प्लंबर त्याचे खर्च जरा थोडेसे जास्त येतात. आणि हा मत राहिला मुद्दा की पुण्यात तुम्ही असे काही ठिकाणी केलेत का, तर जसं आता सोलापूरकरने सांगितलं की महिंद्रासारख्या कंपनीत आम्ही बसवलेले आहे, त्याचबरोबरीने फिनोलेक्स कंपनीमध्ये आम्ही बसवलेलं आहे. नंतर गरवारे वॉलड्रोप्स वाईची कंपनी आहे त्यांच्याकडे बसवलेलं आहे. शिर्डी देवस्थानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसवलेलं आहे. त्याचप्रमाणे गोंदवल्याला काय होतं की त्यांच्याकडे ती जी पौर्णिमेचा उत्सव असतो तर त्या पौर्णिमेच्या उत्सवाला किमान 1,00,000 लोक तिथे येतात. आणि सगळी आलेली 1,00,000 लोक त्यांच्या तिथल्या त्या सार्वजनिक नळांवरती, असे 50-100 नळ आहेत त्यांच्याकडे, तर त्या नळांवरती ते हात धुण्याचं पाय धुण्याचं असं काम करतात. आणि तिथे अन्नछत्र आहे, प्रसादाचं जेवण असतं, तर प्रत्येक जण जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर हात धुण्याचं काम करत, पाण्याचा वापर खूप असतो. तर त्या ठिकाणी आम्ही हा सगळा प्रयोग केलेला आहे. तिथे त्यांना पाण्याची बचत खूप मोठ्या प्रमाणात झाली. शिर्डी संस्थांनी तर केलंच केलं. त्याचबरोबरीनं पुण्यामध्ये साम्राज्य म्हणून कोथरूडला हे सोसायटी आहे, त्यांच्याकडे बसवलं. त्यांना टँकर लागायचे. हे मुळातच त्यांच्याकडे पाणी कमी येतं आणि पाणी पुरत नाही कारण फ्लॅटची संख्या जास्त आहे, तर त्यांना टँकर विकत आणायला लागायचे. ते आम्ही काम केल्यापासून त्यांची टँकरची संख्या कमी झाली. हल्लीच आम्ही हिलव्यू म्हणून महात्मा सोसायटीच्या मागच्या बाजूला सोसायटी आहे तिथे काम करतोय, तर त्यांच्याकडे सुद्धा असंच टँकर त्यांना विकत आणायला लागायचे. ते टँकर मात्र त्यांचे पूर्णपणे बंद झाले.
1: अच्छा.
2: साधारणतः
1: सोसायटी होती,
2: खूप मोठी सोसायटी. साधारणतः त्यांच्याकडे प्रत्येक बिल्डिंगला आठवड्याला किमान 6-7 टँकर लागायचे, म्हणजे रोज एक लागायचा. तो त्यांचा थांबला, त्यांना तो मागवावा लागत नाही. येणाऱ्या पाण्यातच त्यांच्या सगळ्या गोष्टींची कामं होतात. तसंच आनंदनगर म्हणून सिटी प्राईडच्या जवळ सोसायटी आहे, तिथे आम्ही बसवले. असं काही सोसायट्यांमध्ये आम्ही हे सगळे प्रयोग केलेले आहेत. नंतर महात्मा फुले संग्रहालय जे आहे तिथे आम्ही हा सगळा प्रयोग केला होता. आमचं तंत्रज्ञान मुळात काय, वरच्या टाकीमध्ये पाणी जातं आणि त्या टाकीतला वापर ज्या ज्या ठिकाणी होतो त्या नळांच्या पुरतंच आमचं हे तंत्रज्ञान आहे. एखाद्याकडे जर तसं टाकीच नसेल, तो जर पाणी साठवून ते जर ते वापरत असेल तर मात्र आमच्या तंत्रज्ञानाचा फारसा काही उपयोग नाही. पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा ते लोक आता गच्चीवरती टाकी बसवतात. बैठं घर, एक मजली घर असलं किंवा 2 मजली घर असलं तर ते टाकी बसवतात आणि टाकीतनं पाणी घेतात. मग अशा सर्व ठिकाणी मात्र आमचं तंत्रज्ञान उपयोगी पडत.
1: सोलापूरकर सर, तुम्ही याच्या जोडीनं आणखीन काही काही संशोधन करून काही वेगळे प्रॉडक्ट्स आणले आहेत का की ज्याचा उपयोग एनर्जी कॉन्झर्वेशनसाठी झाला?
0: गॅस बर्नर जे आपले असतात, ती जी ब्राशी तबकडी असते, ती ब्राशी तबकडी काळी पडते, त्याच्यावर कार्बन साठतो. कार्बन साठला की ब्ल्यू फ्लेमची रेड फ्लेम होते, रेड फ्लेमची येलो फ्लेम होते. येलो फ्लेमचं टेम्परेचर हे 800 डिग्री असतं, रेड फ्लेमचं टेम्परेचर 1600 डिग्री असतं आणि ग्रीनिश ब्ल्यू फ्लेमचं टेम्परेचर 2400 डिग्री असतं. तर महिन्यात नाही घेतात ती ब्राशी तबकडी सायट्रिक ॲसिडच्या पाण्यात 2 तास भिजत ठेवली आणि स्कॉच ब्राईटनी ती घासून काढली तर नव्यासारखी ती पितळी तबकडी होते. त्याच्यात सगळा कार्बन निघून जातो आणि तो गॅसवरती ठेवला की ग्रीनिश ब्ल्यू फ्लेम येते. ह्याच्यात 10-15% गॅसचं सेव्हिंग होतं. दुसरी गोष्ट, आपल्या ह्याच्यात 2 बर्नर असतात, एक छोटा बर्नर, एक मोठा बर्नर. मोठ्या बर्नरमध्ये 80 नंबरचं 78 नंबरचं गॅसजेट बसवलं जातं, छोट्या बर्नरमध्ये 60 नंबरचं गॅसजेट बसवलं जातं. छोट्या बर्नरवरती जर तुम्ही स्वयंपाक केलात आणि तो व्हेजिटेरियन स्वयंपाक असेल तर गॅसमध्ये 25-30% सेव्हिंग होतं. मोठा गॅस वापरावाच लागत नाही. आणि जे नॉनव्हेज वगैरे स्वयंपाक करतात त्यांच्याकडे मोठा बर्नर वापरावा लागतो, पण त्याचं सुद्धा गॅसजेट 75 केल्याने तिथेही 10% सेव्हिंग होतं. आणि

0: आणि गॅस बर्नरचा स्वच्छ करण्यामागचा जो पेपर आहे त्यात असं दिलं की लेडीज जेव्हा पोळ्या करतात त्यावेळेस गॅसच्या तिथेच अगदी ते उभे असतात आणि ती पोळी टाकायची प्रत्येक वेळेस आणि भाजली की परत दुसरी पोळी लावून टाकायची तर त्यावेळेस तिथे जो कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होतो गॅस बर्नरमध्ये तो लेडीजच्या नाका तोडण्यावरती फुफ्फुसात जातो आणि लेडीजला फुफ्फुसाचे आजार होतात. जनरली 50 वर्षांनंतर लेडीज जास्त थकत जातात. त्याच्यामागचं मेन कारण आहे सतत कार्बन मोनॉक्साईड घेण्यामुळे लेडीजच्या तब्येती वीक होत जातात. 1960 दशकातल्या ज्या लेडीज आहेत त्या वाकून चालायच्या कारण त्या फुकणीने शेगडीत फुंकत बसायच्या त्यामुळे सगळं प्राणवायू कार्बन सगळंच त्या बाहेर टाकायच्या आणि त्यामुळे त्यांच्या तब्येती वीक झाल्या होत्या. आत्ताच्या लेडीजला ते करावं लागत नाही पण कार्बन मोनॉक्साईड वायू सहन करावंच लागतो. म्हणून बायकांनी दर महिन्याला बर्नर साफ केलेच पाहिजेत. तीच गोष्ट आपण दिवा बसवतो, 10 वॅटचा बसवतो, 20 वॅटचा बसवतो, 30 वॅटचा बसवतो, तर त्याच्यातही तंत्रज्ञान आहे. फिलिप्स कंपनीचं कॅटलॉग आहे, त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे कुठला दिवा कुठे बसवावं काय बसवा, पण आपण ते कधी कोणी वाचत नाही. तर तिथे जर रिफ्लेक्टर बसवला तर जो वर जाणारा उजेड आहे तो सगळा खाली येतो आणि 10 वॅटचा दिवा बसवला तर 20 वॅटचा दिवा जेवढा उजेड खाली देतो तेवढाच उजेड 10 वॅटमध्ये येतो. रिफ्लेक्टर, ब्रासची तबकडी, पाण्याचं संशोधन, विजेवरचे प्रॉडक्ट्स त्याच्यातलं संशोधन असं मी सगळ्या प्रकारचं करत आलेलो आहे कारण माझा तो बिझनेसच होता. थोडक्यात आता असं सांगतो की 2-व्हीलर गाडी आहेत, 2-व्हीलर गाडीमध्ये कार्बोरेटर असतो, त्याच्यात एअरचा स्क्रू असतो, फिल्टर असतो. तर एअरचा स्क्रू जर ऍडजस्ट केला तर त्यांनी एअर आणि पेट्रोलचं मिक्सचर होऊन आपल्याला 50% पेट्रोल त्याच्यात वाचतं. पण कोणाला तो स्क्रू कुठे माहीत नाही, कार्बोरेटर कुठे माहीत नाही, त्याचा पॉइंट कुठे माहीत नाही, बॅटरी बदलत नाहीत, ते किक मारून स्टार्ट करत राहतात, अशा सगळ्या दोषांमुळे आपल्याला पेट्रोल जास्त लागतं.
1: पाण्याचा विषय आज आपण मुख्यत्वे बोलतो आहोत. अनेक ठिकाणी आता बोअरचं पाणी आहे आणि ते क्षारयुक्त पाणी असतं की अनेकदा पाणी वाळलं की तिथे पांढरा थर जमा होतो. अशा वेळेला वॉटर फ्लो रेग्युलेटरवर त्याचा काही परिणाम होतो किंवा काय?
2: क्षार साठल्यानंतर वॉटर फ्लो रेग्युलेटर चोक होणं हे अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये नळाच्या मागच्या बाजूला बसवता येतील असे जे फ्लो रेग्युलेटर आम्ही तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे ते वापरणं जास्त योग्य राहील. पाणी वाळलं की क्षार तयार होतात, पाणी वाळलंच नाही की हा प्रश्न तितकासा येत नाही. म्हणून नळाच्या मागे जर बसवलं तर त्या भागामध्ये कायम पाणी असतंच, टाकीतलं पाणी संपलं तरच तिथे पाणी नाही असं होतं, नाही तर ते सगळं पाण्यानं भरलेलंच असतं. मग अशा वेळेस मात्र तिथे क्षार साठणं किंवा त्याच्यामुळे ते चोक होणं अशी गोष्ट काही घडत नाही. त्यामुळे बहुतेक सगळ्या ठिकाणी नळाच्या मागे फ्लो रेग्युलेटर बसवणं हे जास्त समजदारीचं काम असतं.
1: बरोबर.
0: आता सर्व एरिएटर आहेत तेही सायट्रिक ऍसिडच्या पाण्यात जर तुम्ही धुतलेत तर त्याच्यावरचं सगळे क्षार निघून जातात. पण ही गोष्ट दर 2 महिन्यांनी करावी लागते, मग तुमचे एरिएटर सुद्धा अप्रतिमपणे चालतात.
1: एरिएटर स्वच्छ करायचे असतात हेच कदाचित नव्याने कळलं असेल, तुमच्याकडनंच कळलं असं म्हणूया. पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज तुम्ही दोघंही जण आमंत्रित केलं होत. पुण्यातल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तुम्हा दोघांना आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं होतं आणि वॉटर फ्लो रेग्युलेटरबद्दल तुम्ही जी माहिती दिलीत त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
3: सप्ताह विशेष चर्चा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यामध्ये पाणी बचतीसाठी याविषयीची माहिती आपण ऐकलीत. सहभाग होता नारायण सोलापूरकर आणि सुधीर केंजळे यांचा, सूत्रसंचालन होतं गौरी लागू यांचं आणि निर्मिती सहाय्य होतं मोनिका मेहकिरे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या चॅनल

0: वरून
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
2: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
0: रसिक हो दुपारचे 3 वाजले आहेत. सखी सहेली हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. तत्पूर्वी ही छोटीशी विश्रांती.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती
6: भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आपले विश्वासू लोकमान्य.
8: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड विजिल अँड बिल्डिंग पुणे.

0: सखी सहेली
1: कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।

0: AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या आपण ऐकतो आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. ऐकूया याच कादंबरीचा पुढचा भाग.

कालच्या भागात आपण ऐकलं. नर्स होती तिची आई तिथे, तमिळियन हो, ख्रिश्चन होती ना. डॉक्टर हुद्दारांशी लग्न करताना त्यांनी धर्म बदलला होता? नाही. अत्यास्वस्थ, आत ओट्याशी मैथिली सुन्न, हे सगळं तिच्याच संबंधी सुरू होतं. मैथिलीवर कुठले संस्कार झाले आहेत म्हणजे धर्माबद्दल विचारते. आमचं घर जुनं आहे, मिलिंची आजी आहे, त्यांना चाललं पाहिजे. मिलिंद आमचा एकुलता एक मुलगा, कीर्तीचं लग्न जमलंय, त्यांच्याकडेही पटलं पाहिजे. मिलिंदच्या आईचा स्वर आता बदलला होता. तशी मुलगी आम्हाला आवडली आहे. मुलगी पाचवीपासनं माझ्याजवळच मुंबईत आहे. बालपण गेलं आईजवळ, पण तिथले कुठलेही संस्कार नाहीत तिच्यावर. माझा भाऊ तर मैथिलीला ऐकवेना. अम्माचे कुठले संस्कार नाहीत आपल्यावर? हे लोक धर्माबद्दल बोलतात की माणसाबद्दल? आणि मुलगी मुलगी काय चाललंय? आपलं नाव मैथिली आहे नेहमीच तर म्हणतात. आता लग्नाचा संदर्भ आहे म्हणून मुलगी. तो समुद्र किनारा, ती वाळू, होड्या, नारळाची झाडं, समुद्राच्या वाटेवरलं ते देऊळ, चर्च, शाळा, प्रार्थना, अम्माचं हॉस्पिटल, तिची खोली, खिडकी, रेलगाडी, गवताचा उग्र ओला वास, शाळेत बोलवायला आलेला वेणुगोपाळ, यात कुठला धर्म होता? ही तर फक्त माणसाची गोष्ट होती. आता पुढे कीर्तीचा साखरपुडा हॉल घेऊन थाटात झाला, जसं काही लग्नच, फक्त माळाच तेवढ्या घालायच्या राहिलेल्या. मैथिलीला जाणवलं, आता कीर्तीच्या साखरपुड्याला तिचं असणं एकदम वेगळं होऊन गेलंय. पत्त्याच्या खेळातले राजा राणी खेळ बदलला की आपलं उंचावरचं स्थान उतरून खाली यावेत तसं. एरवी या साखरपुड्याला बीना, रोहिणी, आत्या सगळी आली असती. आता ती एकटीच आली. डॉक्टर मित्रांच्या बरोबरच सगळा वेळ राहिली. साखरपुड्याच्या आधीपासून त्या बडोद्याच्या मुलात गुंतत चाललेली कीर्ती मैथिली पाहत होती. आपल्याला कदाचित असं नसतंच जमलं, तिला वाटलं. तसा घरातला प्रत्येकच जण तिच्याशी बोलला, अगदी मिलिंदच्या वडिलांपासून सगळे, तेही सौजन्यानेच. पण तसं वागणं हे इतर कुणाही करता, कदाचित तिथं असलेल्या प्रत्येकाकरताही असू शकत होतंच ना. मिलिंद तिला म्हणाला, तू थांबतीस ना मी देईन सोडून? मी डॉक्टर मित्रांबरोबर जाते मिलिंद, तू आज बिझी आहेस, ती म्हणाली.

चेतनही मिलिंदच्या बरोबरीने खपत होता घरच्यासारखा. आपणच तेवढे घरचे उरलो नाही तिला वाटलं. मग मात्र ती एका कोपऱ्यात एकटी डॉक्टर मित्रांचं खाऊन होण्याची वाट पाहू लागली. चेतनकडे पुन्हा दोघे आले. चेतननीच मुद्दाम बोलवलं होतं. अशा या येण्याचा संदर्भ पूर्णपणे बदलून गेलेला होता. मिलिंद वेळेच्या आधीच येऊन बसला. मैथिली मात्र बरीच उशिरानं आली. किती उशीर ग, मला वाटलं नाहीच येत तू आता, चेतन म्हणाला. मलाही वाटलं होतं चेतन, जाऊच नाही. मैथिली मिलिंदची नजर टाळून म्हणाली तरी तिने ओझरतं मिलिंदकडे पाहून घेतलं. तोही तिच्या नजरेला नजर देत नव्हता. का का म्हणून एवढं काय घडलं? मिलिंदची आई काही म्हणाली एवढंच ना. कुणी काही म्हणेल म्हणून सगळं संपत नसतं मैथिली, चेतन म्हणाला. मैथिलीला वाटलं हेच मिलिंदनं म्हणायला हवं ठासून. चेतन तिथून जायला लागला तेव्हा मिलिंद म्हणाला, तू जायची गरज नाही. तरी पण तो थांबला नाही. मैथिली मिलिंदजवळ बसली होती. ती उठून खिडकीशी उभी राहिली. थोडा वेळ दोघात अस्वस्थ शांतता. मिलिंदनं तिला पुन्हा हात धरून बसवलं. मैथिली, हे पहा जरा कलाकलानी घे, मिलिंद म्हणाला. कुणाच्या? तिला विचारावंसं वाटलं. हे पहा, मी अमेरिकेला जाऊन येतो वर्षभर, तोवर सगळी धूळ खाली बसेल, मग एवढा विरोधही होणार नाही. तू एम ए कर. विरोध? मिलिंद, तुझ्या आईचा विरोध मुळात माझ्यावरच्या संस्कारांना, माझ्या धर्माला आहे. माझ्या बाबांशी लग्न करताना आईनं स्वतःचा धर्म बदलला नव्हता, हेच त्यांना नको आहे. मैथिली, असं म्हणाली आई? शब्द असतील वेगळे पण अर्थ हाच. थोडा वेळ मिलिंद बोलला नाही. मग हातून सगळं निसटतंय अशासारखा त्याचा चेहरा पडला. पण मैथिली, थोडी वाट पाहिली आपण तर. एक वर्ष काही खूप मोठी गोष्ट नाही, मिलिंद म्हणाला. प्रश्न तो नाहीच आहे मिलिंद. तू अमेरिकेला जाऊन आलास, वर्ष दोन वर्ष लागली तरी काय? वाट पाहायची तर कितीही पाहता येते, पण पाहायचीच नसेल तर? खरं तर तिला म्हणायचं होतं की या वाट पाहण्यात माझ्या बाजूनी तूच ठामपणे उभा नसलास तर काय अर्थ? मिलिंदनी तिचा हात धरला. तो तिने सोडवून घेतला नाही. दोघं स्तब्ध. हीच ती चेतनची खोली जिथे सुरुवात झाली. इथूनच सारा खेळ रंगला, विस्तारत गेला. इथेच सिनेमा, नाटकं पाहिली. एखादा आवडलेला संवाद, प्रसंग, दृश्य रिमोटनं धरून ठेवून तशी दोघं या खोलीत. एकटी तरी एकटी नसलेली. कधी कधी एकांतही फक्त दोघांचाच नसतो तशी. या सगळ्या नाटकाच्या दिवसात भिनून गेलेली. किती वेळ गेला कळलं नाही. प्रथम मैथिलीच उठली. सोडून देतो, मिलिंद म्हणाला. नको, ती म्हणाली. हट्टी आहेस. आणि त्यानं पाठमोऱ्या मैथिलीला त्याच्याकडे वळवलं. तिला आवेगानी जवळ घेतलं. मैथिली त्याच्या मिठीत थरथरत होती. मिलिंदबरोबरचे दिवस सगळे असे संपून गेले हे समजून घेणं मैथिलीला फार कठीण जात होतं. त्यात अपमानाचा एक डंखही होता. तो अपमानही इतर कोणाकडून नाही तर मिलिंदकडूनच. अभ्यासात मन लागेना. पुस्तक हातात धरून ती नुसती त्याच पानावर थांबायची. जिना उतरून साधं कोपऱ्यापर्यंतही जात नव्हती. गॅलरीत बसून लोकलचं येणं जाणं पाहत बसलेल्या मैथिलीकडे पाहून आत्याचा जीव कळवळत होता. मग केव्हा तरी मैथिलीलाच वाटलं की ही पुस्तकं हेच आपले सोबती आहेत. यापूर्वीही त्यांनी रस्ता दाखवलाय. मग मात्र तिने प्रयत्नपूर्वक अभ्यासात मन गुंतवलं. कीर्ती यायची. ती आली की मग दोघी जरा बोलत बसायच्या, पुस्तकं जरा बाजूला ठेवायची, थोडं भटकून यायच्या.

0: मिलिंदचा विषय दोघेही काढत नव्हत्या, पण कीर्ती येऊन गेली की पुन्हा मन स्थिर व्हायला वेळ लागायचाच. शेवटचा पेपर देऊन मैथिली बाहेर आली तो मिलिंद तिची वाट पाहत होता. ती प्रथम एकदम पुढे झाली पण मग मात्र थबकली. कसे गेले पेपर्स? त्यांनी हसत विचारलं. बरे तर गेलेत, मैथिली म्हणाली. कीर्तीची कालच संपली परीक्षा, तो म्हणाला. मग चालताना तिच्या हातात बोटं गुंफून तो म्हणाला, कशी आहेस? ठीकच तर, असं म्हणताना ती अडखळली. घशात आवंढा आला. तुझा अभ्यास होता, परीक्षा, डिस्टर्ब होईल म्हणून मग आलो नाही. हो, तू कसा आहेस? तसा बिझीच आहे. कीर्तीचं लग्न आहे ना, कुठे जायचं? घरी जायची घाई नाही ना? त्यांनी विचारलं. मैथिली बोलली नाही. गाडी सुरू केल्यावर तो म्हणाला, घरी आईशी बरीच वादावादी झाली माझी. भांडणच म्हणेनास? भांडण हो ना, तशी आई सोपी आहे ग, तिच्याशी भांडता तरी येतं. पण बाबा म्हणजे एकदम अडामंटच आहेत. बघ ना, कीर्तीचं लग्न आहे, लग्नानंतर मलाही जायचं आहे, आणि घरात हे असलं टेन्शन. मैथिली काही बोलली नाही. कुठे जायचं? मिलिंदनी पुन्हा विचारलं. मग तोच म्हणाला की आज तो न जेवताच निघालाय. एका साधारण हॉटेलमध्ये एका कोपऱ्यातलं टेबल घेऊन दोघंही बसली. मिलिंद व्यग्र होता, स्वस्थ होता. त्याचं धड खाण्याकडेही लक्ष नव्हतं. उगीचंच इकडचं तिकडचं बोलून वेळ काढावा असं दोघांनाही वाटलं नाही. मैथिलीनी पाहिलं, मिलिंदची नजर खाली होती. त्याचे कुरळे दाट केस, त्यातून हलकेच बोटं फिरवावी असं तिला वाटलं. आतापर्यंत सतत सलत असलेला स्वतःचा अपमान मिलिंदच्या घरानं, अगदी मिलिंदनंही केलेला, तोही थोडा बाजूला झाला. तिनं त्याच्या हातावर हात ठेवला. मग ती हळूहळू म्हणाली, मिलिंद, असला अट्टाहास कशाला? त्याची ही वेळही नाही. तू पुन्हा इतक्या लांब जातोयस. खरंच असले ताण नको तस आता. कीर्तीला आपण चांगला आनंदाने निरोप देऊया. मिलिंदनी तिचा हात उचलून त्यावर ओठ टेकले आणि म्हणाला, कधी कधी वाटतं मैथिली, लग्न विघ्न असू द्यावं, तसंच तुला घेऊन अमेरिकेला निघून जावं आणि कधीच परत येऊ नये. मैथिलीला घरात आता वेड्यासारखं होऊन गेलं. मोठाच्या मोठा दिवस अंगावर धावून आल्यासारखं झालं. अभ्यासही नव्हता. त्यात गुंतवून ठेवलेलं चित्त आता सैरभैर व्हायला लागलं. पुस्तक वाचवेना, बाहेर जावंसं वाटेना, काही सांगावं बोलावं अशी कीर्तीही जवळ नव्हती. मुंबईचा उकाडा असंही होत होता. घरात काय बसतेस असं म्हणून आत्याने हकललं तर ती बळेच जिना उतरली. कुठे जायचं ठरलं नव्हतं. मग ते हॉटेल आठवलं, मिलिंदचं, नीतीचं, नेहमीचं. साधासा चहा डोसा खाऊन तासभर दोघं घालवत ते हॉटेल. मैथिलीला सोडायला मिलिंद येई आणि मग त्या हॉटेलातच दोघं पुन्हा वेळ काढत. आज मिलिंद नव्हता. फॅमिली रूममध्ये मैथिली गेली नाही. कोपऱ्यातलं एक टेबल घेऊन बसली. वेटर आला, रिंगाळला, कॉफी? वेटरनी माहीत असल्यासारखं विचारलं. मग मैथिलीनं नाही म्हणून मान हलवली तेव्हा तो म्हणाला, साहेब आल्यावर. बर, कॉफी एक, मैथिली म्हणाली. बस. त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. कॉफी येऊनही ती तशीच बसून राहिली. लोक येत जात होते, मधून थपकून तिच्याकडे पाहत होते. जरा वेळाने तीच उठली, पैसे दिले, कॉफीवर साय धरली होती. वेटर तो भरलेला कप उचलून घेऊन गेला. श्रोतेह आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन या जाहिरातीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही.

0: जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
0: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: सकाळी मिलिंदाला तेव्हा मैथिली नाहत होती. आत्याने आवाज दिला तेव्हा उरलेलं पाणी डोक्यावर ओतून ती बाहेर आली. टॉवेलात केस पुरते बांधलेही नाहीत, ते तसेच ओले ठिपकत होते. ती बाहेर आली तेव्हा मिलिंदही अवघडल्यासारखा बसून होता. आत्याच काहीतरी बोलू पाहत होती. जरा बाहेर चालतेस? मैथिली एकदम हो म्हणाली नाही, मग तो नेहमीसारखं म्हणाला की आणून सोडीन. मग तो उठलाच एकदम, चल म्हणाला. अशीच तयार होते ना थोडी? तयारच तर आहेस, तो म्हणाला. एरवी तो तिच्या नीट तयार होऊन येण्याबद्दल किती जागरूक असायचा. आता तिच्याकडे त्याचं लक्षही नव्हतं. केस बांधून ती 5 मिनिटात त्याच्याबरोबर बाहेर पडली, साध्या शाबिना इस्त्रीच्या ड्रेसमध्ये. तेव्हाही तो काही बोलला नाही. आत्याला सांग वेळ होईल म्हणून. कुठे जायचं ठरवलं नाही, पण मी आजचा दिवस तुझ्याबरोबर घालवणार आहे. बाहेरच जेऊ, एखादं नाटक पाहू, नाहीतर एखादा चांगला इंग्रजी सिनेमाही लागलाय. चेतन म्हणत होता भटकू नुसतं. मला जरा खरेदी करायची आहे जायच्या दृष्टीने. मी तुला संध्याकाळी वेळेवर घरी आणून सोडीन. आणि मैथिली फार उशीरही नाही होणार, चालेल ना? तिने आपला हात पुढे केला, त्याच्या बोटात बोटं गुंफली. चेतन तिच्या बिल्डिंगमध्ये शिरताना तिला वरूनच दिसला तर इतकं बरं वाटलं तिला. तिनं दारही उघडून ठेवलं. ये, ती म्हणाली, वरून दिसलास तू मला. तिने आपला आनंद मुळीच लपवला नाही. कशी आहेस? कशी दिसतेय तुला? तिने विचारलं तर तो गोंधळला. घरी एकटीच आहेस? तर रे उभी होते गॅलरीत. तू नसता आलास तर वेळ लागायची पाळी होती. पेपर चांगले गेले? क्लास मिळेल मला. काय पुढे मग? माझ्यासारखीचं सगळं अनिश्चित असतं चेतन. माझ्यासमोर तरी तू असं म्हणू नयेस. बेघर आहे मी सध्या. खोली सोडलीस? सोडावी लागली. मग आता? सध्या मित्राकडे. चेतन, पण ती खोली म्हणजे? सगळे जुने दिवस समोर आले. हो, खोली काय मिळेल, पण पुन्हा तेच सगळं म्हणजे. मग एकदम तो म्हणाला, मुद्दाम आलो आहे. मिलिंद महिना अखेर जातोय. मैथिलीने श्वास आवरून धरला. तिला सगळं माहीत होतं. तुला भेटायचंय त्याला. या रविवारी 4:30 म्हणत होता स्टेशनवर. मैथिलीला माहीत आहे, म्हणाला. कठीण जाईल रे चेतन. प्रयत्नांनी मी स्वतःला स्थिर करतीये. पुन्हा भेटायचं ते कुठल्या नात्यानं असं मनात येतंय? कीर्ती नाही आता. का? मित्र नाही आपण? ते नातं संपलंय का? मी हा निरोप द्यायला आलो ते कुठल्या नात्यानं? तू जाशील याची मला खात्री आहे. मग जाशील ना? मैथिली बोलली नाही. हो नाही, काहीच नाही. शनिवार सकाळपासून पाऊस सुरू झाला. हवा असणारा, हवेतला कोरडेपणा शोषून घेणारा पाऊस. तो एकदम कोसळायलाच लागला काहीशा आकांतानच. रविवारीही तो मंदावला नाही, सगळ्या वाटा अडवून बसला. मैथिली 3 वाजता जाण्यासाठी तयार व्हायला लागली. वेणीचे पेड उकलले आणि पुन्हा केस बांधून टाकले. कुठे जायचंय? तिच्या अस्वस्थ हालचाली पाहून आत्या म्हणाली. नाही नाही, तर एवढ्या पावसात कुठे जाणार? थोडा वेळ गेला, पाऊस काहीसा मंदावला. तो कदाचित

असेल तर, घरून निघत असेल तर, तिथे त्या स्टेशनवर जिन्याच्या वरच्या पायरीवर रेनकोट घालून उभा. नाही, तू निघणारच नाही, पाऊस आहे. तिलाही निघायचं नाही एवढ्या पावसात. कसं? पाऊस आपला बरा, सोयीचा, जायलाही मदत करतो आणि न जायलाही, तिला वाटलं. मैथिलीचा रिझल्ट लागला. नुसता क्लासच मिळाला नाही तर इंग्रजी लिटरेचरमध्ये विद्यापीठात सर्वात जास्त मार्क. संस्कृतमध्ये DT मार्कलिस्ट घेऊन ती क्षणभर उभीच राहिली. खूप आनंद होता होता सांडून जावा, एकदमच कमी व्हावा तसं झालं. कीर्ती, मिलिंद, चेतन हे सगळे दिवस आठवले. हे यश आता यश वाटेना, त्याची झळाळी जणू ओसरली होती. ती डॉक्टर मित्रांकडे गेली, त्यांना मार्कलिस्ट दाखवली आणि नुसती बसून राहिली. काय घेतेस? प्रणिता बाहेर गेली आहे, अंजुई मला वाटतं, मित्रा सर म्हणाले. मला काही नको, ती म्हणाली. प्रणिता, बायकोचं त्यांनी घेतलेलं नाव, उच्चाराच्या त्याच विशिष्ट लकबीनं. तिला एकदम मिलिंची आठवण झाली. तो म्हणाला होता की बायकोला हाक मारण्याची सरांची स्टाईल शिकली पाहिजे म्हणून. डॉक्टर मित्रा उठले, त्यांनी अंबासमोर केला, म्हणाले, कापून घे. खरंच नको काही, मैथिली म्हणाली. मग त्यांच्या काहीतरी लक्षात आलं. एकटीच आलीस? त्यांनी विचारलं. हां, हो. मग दोघं जेवायला या एकदा, सेलिब्रेशन. मिलिंद अमेरिकेला गेलाय. अरे, माहीत नव्हतं मला. मग त्यांच्यापासून लपवायचं नाही म्हणून तिने सांगून टाकलं. ते सगळं संपलं सर. संपलं? ते गोंधळले. पण ते अजूनही काही म्हणत होते, पण मैथिलीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि ते थांबले. मग तिच्याजवळ गेले, तिला थोपटत म्हणाले, त्यांनी काय गमावलंय हे त्याला कधी कळणारच नाही. रविवारी सकाळी 10:30-11 मैथिली चेतनकडे गेली, त्याच्या मित्राच्या खोलीवर. ये, तो म्हणाला, नुकताच झोपेतनं उठला असावा. इतके उशिरा उठलास? तिने विचारलं. हो, रविवार मनवतोय. तुझा मित्र? तो डोंबिवलीला गेला, येईल रात्रीपर्यंत. मग ती ऐसपैस बसली. चहा करतो, तिनं नाही म्हटलं. नाही, मिलिंद पोचल्याचं कळलं ना? मैथिलीनी विचारलं. हो, ऑफिसमध्ये फोन होता त्याचा. त्याचं गाव सॉल्ट लेक सिटी फार सुंदर आहे म्हणे. अजून थंडी सुरू झाली नाही. ते ऑफिसचे 3-4 जण मिळूनच गेलेत, त्यांना एक अकोमोडेशनही मिळालंय. सगळ्यांनी मिळून एक कारही घेतलीय. तुला पत्र पाठवणार आहे, म्हणाला. बोलता बोलता तो थांबला. उंजळीत चेहरा लपवून मैथिली गदगदत होती. मैथिली, चेतन उठला, तिच्याजवळ गेला, तिच्या चेहऱ्यावरचे हात काढले. तो ओला चेहरा आपल्या हाताने पुसला, तिला जवळ घेऊन थोपटलं. मैथिली देवस्थळी बाईंकडे गेली. यावेळी दार बंद नव्हतं. ये, त्या म्हणाल्या. मी चांगली पास झाले हे सांगायला आले. ये, ये. अगं, मला वाटलं की परीक्षा झाली की तू येशीलच. खरं म्हणजे मी वाटच पाहिली थोडी. अरे, मग निरोप द्यायचा, म्हणता म्हणता ती थांबली. त्यावेळी निरोप मिळूनही आपण आलो असतो. गोड कर काही, मग शिरा साजूक तुपातला, त्या म्हणाल्या. नको नको, गोडबीड नको. अगं, मलाच हवा आहे. आजकाल गोड फार खावं असं वाटतं. आहे डायबिटीस, पण म्हणून काय खायचंच नाही काय आम्ही? तिनं शिरा केला, त्यांना दिला, स्वतःही थोडा घेतला. शिरा संपल्यावर ती म्हणाली, मी एका कंपनीत अप्लाय करतेय. तिथल्या मॅनेजिंग बॉडीवर दांडेकर आहेत, तुम्ही सांगाल का त्यांना? तसा मला एक्सपिरियन्स नाही, पण मी प्रयत्न करीन मनापासनं. करशील, करशील, नक्कीच प्रयत्न करशील. तू फार चांगली मुलगी आहेस, तुझ्या हाताला यशही आहे. यश? तिच्या हाताला. मला शिकायचं आहे, MA करायचं आहे.

पण आता आत्यावर भार नको वाटतो. मग नोकरी कशाला करतेस? माझ्याकडे ये तासभर पूर्वीसारखी, मी देईन पैसे. मैथिली हसली. नाही आलीस तरी देईन. किती हवेत? त्या वेगळंच वागत बोलत होत्या. तुम्ही दांडेकर साहेबांना फोन कराल प्लीज? हे डिटेल्स आहेत सगळे. इंटरव्ह्यूच्या आधीच फोन केलात तर? करीन ग, फोन तर करीनच मी. पण मैथिली

आधीच फोन केला तर? करीन ग, फोन तर करीनच मी, पण मैथिली, हा माणूस भरोसा करावा असा नाही बरं. नाही, खूप काही आउट ऑफ द वे जायचं नाही. माझी क्वालिफिकेशन्स आहेतच, फक्त तुमचा शब्द दांडेकरांना महत्वाचा म्हणून. नाही ग बाई, त्या माणसाच्या बाबतीत माझ्याच काय, कुणाच्याच शब्दाला किंमत नाही. पण मी फोन करीन, आजच करीन. थँक्स. तुला एक सांगते, शंतनूच्या पाठीवर पुष्कळ दिवसांनी मला दिवस राहिले. शंतनू 12 वर्षाचा होता, मला खूप आनंद झाला. आणि दांडेकरांनी आमच्या घरात पसरवलं की ते मूल त्यांचंच आहे. आमचे संबंध होते, पण मला माहीत होतं की ते मूल त्यांचं नाही. मला माहीत असणार नाही तर कुणाला? आम्ही तिघं एकमेकांपासून दूर झालो ते यांच्यामुळे. मैथिली उठली, ते दारापर्यंत आल्या आणि एकदम म्हणाल्या, मैथिली, एकदा तू सर्व पुस्तकं घेऊन गेली होतीस ना? हो, मी विसरले नाहीये ते. तशा आता माझ्या सगळ्या साड्या घेऊन जा बरं, भारी भारी साड्या खूप आहेत, मी फारशा नेसत नाहीच. नको नको, मी तरी कुठे साड्या नेसते. आणि तशाही साड्या नकोतच बाई. का नको? मी होऊन देते ना. साड्या आणि पुस्तकं एक नाहीत बाई. पुस्तकं घेताना मला शर्मिंदे वाटलं नाही, साड्या घेताना मात्र वाटेल.

श्रोते हो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ता आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. आजच्या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
4: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
3: FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल विविध भारती पुणे. संध्याकाळचे 5:30 आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम पुना आय केअर सांजधारा.
2: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत

0: पुना आय केअर मिशन हेल्दी आईज।
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आज्ञा तुपलोंढे आणि आसावरी खांडेकर यांच्या स्वरातील सुमती पवार यांचं गीत, संगीत आहे धनंजय गीते यांचं।

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स.

0: नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सर सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज। अहो, पण बरोबर एक वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती। त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं। घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं। कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, ऍम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले। पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल। आणि खरंच तसं झालं। पावणे 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली। माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी तिची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात। मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले। खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली। चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते।
2: सौजन्य न्यू विमेन्स हॉस्पिटल, अपटे रोड, पुणे। संपर्क 8888576666।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: कार्यक्रमात आता ऐकूया हरिहरन यांच्या स्वरातील गजेंद्र अहिरे यांचं गीत। चित्रपट आहे पोस्टकार्ड, संगीत गंधार यांचं।

शब्द, शब्दांचं काय? शब्द कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालतात, पण शब्दांची ओळख सोपी आहे.

0: इंद्रधनुषी हसू लागले, इंद्रधनुषी हसू लागले, इंद्रधनुषी हसू लागले।
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधू, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: पुन्हा आय केअर सांजधारा या कार्यक्रमात आता ऐकूया बाभ बोरकर यांची रचना। संगीत आणि स्वर आहे सलील कुलकर्णी यांचा।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला स्वादिष्टतेच्या पायघड्या

0: करून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: एपील्स नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपील्स.
2: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपील्स होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपील्स.
1: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमात आता ऐकूया अजय गोगावले, प्रियंका बर्वे आणि दीपिका जोगदातार यांच्या स्वरातील गीत. संगीत आहे ऋषिकेश, सौरभ, जसराज आणि चित्रपटाचं नाव आहे डबल सीट.
5: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

कार्यक्रमात आता ऐकूया ऋषिकेश कामेरकर आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील गीत. गुरु ठाकूर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे ऋषिकेश कामेरकर यांनी.

0: क्षणभर विश्रांती या चित्रपटातील या गीताबरोबरच पुन्हा ऐकेर सांजधारा हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आम्ही आता इथंच समाप्त करीत आहोत.
1: पुन्हा ऐकेर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजता आहेत, ऐकूया पुणे वृत्तांत.
2: विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीम

0: राव कांबळे याला विशेष न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे अशा शब्दात पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. तसंच न्यायालयाचे आभारही मानले आहेत. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयानं 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी पुण्याजवळील लोहगडावरून ढकलून देऊन केतनची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत केली. त्यांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणी सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस कोठडीत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. टीईटी फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीचा मुद्दा लावून धरला होता. वटपौर्णिमेचा सण आज पुण्यात पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं देहूच्या वृक्षदायी प्रतिष्ठानच्या वतीनं श्री क्षेत्र देहू इथं वडाचं रोप लावण्यात आलं तसंच वटवृक्ष पूजनही करण्यात आलं. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रत्येक नागरिकानं वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन नागपुरे यांनी यावेळी केलं. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच SSRP बसवण्यासाठी उद्याची म्हणजे 30 जून ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर 1 जुलैपासून नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट तातडीनं बसवून घ्याव्यात असं आवाहन परिवहन विभागाचे सहआयुक्त शैलेश कामत यांनी केलं आहे. पुणे आणि परिसरात आज ढगाळ हवामान होतं. उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
2: न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल विविध भारती पुणे. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत

0: कार्यक्रम कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, हे गाणं ऐकलं की आपल्याला आठवते पांढरी साडी परिधान केलेली साधना आणि लता दिदींचा मनमोहक स्वर. 1964 मध्ये प्रदर्शित झालेला क्लासिक बॉलिवूड रहस्यपट म्हणजे वो कौन थी आणि त्याच चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं. गीतकार राजा मेहदी अली खान, संगीतकार मदन मोहन आणि गायिका लता मंगेशकर. मंडळी, या चित्रपटाची कथा विल्की कॉलिन्स यांच्या द वुमन इन व्हाईट या 5व्या कादंबरीवरून घेतलेली आहे. खरं तर गुरुदत्त यांची ही मूळ संकल्पना. द वुमन इन व्हाईट या कादंबरीपासून प्रेरणा घेऊन त्यांना हा चित्रपट त्यांना स्वतःला आणि वहिदा रहिमान यांना घेऊन बनवायचा होता. पण जेव्हा हा प्रकल्प सोडून दिला तेव्हा त्यांचे माजी सहाय्यक राज खोसला यांनी तो हाती घेतला. मग या चित्रपटात साधना, मनोज कुमार आणि प्रेम चोप्रा यांना मुख्य भूमिकेमध्ये घेऊन हा चित्रपट सुरू झाला. चित्रपटाची कथा जरी ध्रुव चॅटर्जींनी लिहिली असली तरी नंतर काही भाग पुन्हा लिहिण्यात आला ज्यात मनोज कुमार यांचाही सहभाग होता. चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं राज खोसला यांनी आणि या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अभूतपूर्व यशानंतर राज खोसला यांनी साधना यांना घेऊन आणखीन 2 सस्पेन्स थ्रिलर दिग्दर्शित केले बरं का. 1966 मध्ये मेरा साया आणि 1967 मध्ये अनिता. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे गाणं आपण ऐकलं ना, नैना बरसे रिमझिम रिमझिम, त्याची पण एक गोष्ट आहे बरं का. हे गाणं मदन मोहन यांनी खरं तर 1952 मध्ये संगीतबद्ध केलेलं होतं आणि या गाण्याला कुठल्याही चित्रपट निर्मात्यांकडून संधी मिळाली नाही. 12 वर्षांनंतर जेव्हा हे गाणं राज खोसला यांनी ऐकलं तेव्हा त्यांना खात्री पटली की वो कौन थी या चित्रपटासाठी हे सर्वोत्तम गाणं राहणार आहे. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजून अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या वो कौन थी या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय. या चित्रपटात राज खोसला यांना एका अशा स्त्री पात्राची गरज होती की जिला बघून त्या प्रसंगातली अस्वस्थता खूप वाढेल. त्यावेळी अभिनेते मनोज कुमार यांनी ताजमहालच्या आसपास वारंवार भीक मागताना दिसणाऱ्या आणि त्यांना स्वतःला भीती वाटणाऱ्या एका स्त्रीचं नाव सुचवलं. दिग्दर्शक आणि निर्माते तिला भेटायला देखील गेले. आणि तुम्हाला माहितीये मंडळी, तिला खरंच चित्रपटात घेतलं सुद्धा. आणि अहो, तिच्या उपस्थितीने चित्रपटामध्ये खरी खुरी दहशत सुद्धा अनुभवायला मिळाली. काय गंमत आहे ना. याशिवाय अभिनेते मनोज कुमार यांनी सुद्धा काही भीतीदायक प्रसंग कसे डिझाईन करावे याबद्दल सूचना देखील दिल्या आणि चित्रपटाचं पोस्टर डिझाईन करण्यात सुद्धा मदत केली. बरं का, चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये अजून एक गोष्ट घडली. क्लायमॅक्स मध्ये जिथे साधना मृतावस्थेत दाखवली होती तिथे तिचे डोळे मिचकवतानाचे दृश्य तसेच राहिले. म्हणजे एडिटिंग करताना हा भाग काढायचाच राहून गेला. आणि शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच आणीबाणी जाहीर करण्यात आली. प्रोडक्शन असिस्टंटना बोलवून त्यांना घेऊन प्रिंट मधून हा भाग तात्काळ एडिट करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. आणि मग सर्व ठिकाणाहून जेव्हा हे रील्स एडिट करण्यात आले, पुन्हा जॉइनिंग करण्यात आलं, त्यानंतर तो चित्रपट रिलीज करण्यात आला. मंडळी, याच चित्रपटातलं अजून एक गाजलेलं गाणं जे आजही प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या ओठावर आपल्याला ऐकायला मिळतं ते म्हणजे लग जा गले की फिर ये हसी रात हो ना हो. पण तुम्हाला माहितीये मंडळी, दिग्दर्शक राज खोसला यांची या गाण्याला अजिबात पसंती नव्हती. त्यांनी ते गाणं नाकारलंच होतं. पण संगीतकार मदन मोहन यांनी सातत्याने समजवून सांगितल्यानंतर कसं बसं परवानगी देऊन ते गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. आणि आज बघा, तेच गाणं सगळ्यात सुपरहिट झालं. मग आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हेच गाणं. आणि चित्रपटांबद्दलच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात.

0: हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि ललिता डावजेकर यांच्या स्वरातील गीत। गदी माडगुळकर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे दत्ता डावजेकर यांनी।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
4: अलो मम्मा,
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
4: सांग मावशी.
2: अरे, 4 4 आकडी आहे.
4: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि

0: टॉपिंग 4782 सांग बरं.
1: 13111
0: करेक्ट. अरे हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
2: मग
0: हे पण कसं आलं तुला?
2: अगं सक्सेस अबॅकस मुळे.
0: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
3: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 56 00 11.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात आता ऐकूया सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील अनिल भारती यांचं गीत. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

0: बोला बोला ना
1: मिठी माझ्या हाती वाणी बोली वाली ते
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
3: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला मुक्काम पोस्ट शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातील भारा तांबे यांची रचना. संगीतकार आहेत वसंत प्रभू.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055575 9921057575 आंबेकर लॉन्स। शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स। या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील विठ्ठल वाघ यांचं गीत। संगीतकार आहेत अनिल अरुण।

0: नायक क्लिनिक गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले, अमर शेख आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: सरीती बोल मज पुढे घडा घडा
1: अगं तूच सांग ग को

0: पिवळ्या परी हार जीतीची हौसच खोटी तुझी न माझी बरोबरी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: लाईन आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील कुसुमाग्रज यांचं गीत. संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

0: कुसुमाग्रज यांच्या या शौर्य गीताबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: शुभमंगल, सावधान,
3: समर्पण,
2: आदर,
3: विश्वास,
2: स्वीकार,
3: समानता,
2: कर्तव्य
3: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्त वचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
3: आणि एकमेकांचे हात धरून चालते.

0: आलेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
1: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
0: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे.
1: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
0: संपर्क आंबेकर लॉन्स 99 21 05 75 75.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
4: जितेंद्र घोडके सराफ.
5: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
4: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 30वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा तिसावा श्लोक। या श्लोकाचा अर्थ याप्रमाणे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृढ चित्तवृत्ती ठेवून माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी कर्तृत्वासह सर्व कर्म समर्पण कर आणि विषयाविषयीची असलेली ममता अहंकार सोडून विषय सुखाची वासना निशेष सोडून शोक न करता युद्ध कर। इथे भगवंत सर्व अज्ञानी पण जिज्ञासू साधकांना उपदेश करतात, कोणीही कर्माचा त्याग करू नये, कर्मात टाळाटाळ निष्काळजीपणा करू नये। कर्म जरी संसार चक्रात बद्ध करत असलं, राग द्वेष सुख दुःख यांना कारणीभूत होत असेल, तरी त्याचा त्याग करू नये, तू निमित्त मात्र हो, असं अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेलं आहेच। लेकी बोले सुने लागे या न्यायाने अर्जुनाला उपदेश करताना भगवंत साऱ्या अज्ञानी जीवांना साधकांना उपदेश देतात की प्रत्येकाने आपल्या अधिकाराप्रमाणे आपलं कर्तव्य कर्म करत राहावं, कर्म त्याग करू नये, उलट श्रद्धायुक्त अंतःकरणाने प्रामाणिकपणे आणि मनापासून हे कर्म करण्याचा प्रयत्न करावा, हीच साधना होय। माऊली ज्ञानेश्वरही हाच उपदेश या ओव्यांमधून व्यक्त करतात। ते म्हणतात, तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज आरपावी, परी चित्तवृत्ती विन्यसावी आत्मरूपी, आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमान झणे चित्ता रिघो देसी, आता पार्था निशंक होई या संग्रामा चित्त देई, एथ हे वाचूनी काही बोलो नये। जी कोणती कर्म करशील ती मला निष्ठेनी कर आणि ती मला अर्पण कर, बाकी कोणताही विचार तू करू नकोस। निष्कामता आणि निरहंकारता हेच कर्म रहस्य आहे हे ध्यानात ठेव। या श्लोकात भगवंत निष्काम कर्मयोगाची लक्षणं सांगतात। इथे अध्यात्मचेताः म्हणजे आत्म्यावर लक्ष देणारा, आत्म्याचं चिंतन करणारा, आत्म्याच्या कल्याणाचा विचार करणारा, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य म्हणजे सर्व कर्म ईश्वरार्पण करणं, निराशी म्हणजे उदासीन असणं अलिप्त होणं आणि निर्मम म्हणजे ममत्व न ठेवणं, विगतज्वर म्हणजे भीती आणि संतापाचा त्याग। भगवंत या पाचही लक्षणांना अनुसरून वागलेले होते, म्हणूनच अर्जुनाला असा उपदेश ते करत आहेत। माजलेल्या यादवांना निर्ममपणे त्यांनी मारून टाकलं। गोंदवलेकर महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारला होता, निर्मम राहायचं कसं, व्हायचं कसं, संतांनी पण प्रपंच केला आणि आम्हीही करतो। महाराज यावर हसून म्हणाले, संत प्रपंचात दिसतात आणि सामान्य माणसं प्रपंचात असतात, दिसणं आणि असणं यात केवढा फरक आहे।

चिक्कू फोडला की त्याची बी निर्लेप बाहेर पडते आणि आंबा घ्या त्याची कोय कितीही पिळून घ्या तरी थोडा गर शिल्लक राहणारच. सामान्य मनुष्य आंब्यातल्या कोई सारखा असतो आणि संत चिकूतल्या बी सारखे असतात असं निर्मम होता आलं पाहिजे. माणसाला कर्म हे बंधनकारक आहे. प्रत्येक साधकांनी कर्म करताना याप्रमाणे दृष्टी ठेवावी किंवा असा संकल्प करावा, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्याध्यात्म चेतसा. कर्म भगवंताला देण्यामागे श्रद्धा भक्ती जिव्हाळा प्रेम असेल तर ते प्रत्येक कर्म भगवंताला पोहोचतं. काय देतो यापेक्षा कोणत्या भावनेनी देतो, किती श्रद्धेनी देतो हे महत्वाचं. भगवंतांनी सांगितलंच आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपरोतम अश्नामी प्रयतात्मनः. म्हणून प्रत्येक कर्मात मी कर्म करतो असा भाव न ठेवता माझ्या परमेश्वराची आज्ञा म्हणून मी त्याच्यासाठी कर्म करत आहे असा भाव ठेवावा. असं सेवाभावानी केलेलं कर्म परमेश्वराला अर्पण होतं. सर्व काही परमेश्वरच माझ्याकडून करून घेतो आहे असं त्याचं स्वरूप जेव्हा बुद्धीला पटतं तेव्हा अध्यात्म बुद्धीचा विवेकाचा उदय होतो आणि अहंकार रहित झालेल्या पुरुषाच्या मनात ईश्वर अर्पण बुद्धी निर्माण होते. तेव्हा माणूस निर्मम होतो. सात्विक भावानी कर्म करूनही कधी कधी मन शांत प्रसन्न होत नाही तेव्हा निराशी व्हावं असं भगवंत सांगतात. जे फळ मिळेल तो भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारावा. फलाची आशा न धरता चित्तशुद्धीसाठी कर्म करावं. सतत काय होईल आणि कसं होईल याचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमान काळात जे समोर आहे ते कर्म करावं. ते अघोर कर्म असलं तरी चित्तशुद्धीला ते कारण होतं. म्हणून चित्त परमात्म्यात गुंतलेलं ठेवून कर्म करावं. म्हणजे कर्मे इशु भजावा या भावनेत कर्म करावं. असं कर्म भगवंताला अर्पण करणं सोपं असतं. या कर्माच्या समर्पणाने आशा ममता संताप हे हद्दपार होतात. हे आणखीन थोडंसं समजून घ्यायचं तर परमात्मा कृपेनीच हा देह मिळालेला असतो. देहाकडून त्याच्या कृपेनीच कर्म होतं आणि ज्याच्यासाठी ते करतो तो पण ईश्वररूप मानून ते कर्म करावं. जन्म अगोदर मी तुला विसरणार नाही असं म्हणणारा जीव नंतर मात्र त्या भगवंताला विसरतो आणि म्हणून आशा ममता या बंधनात अडकतो. यासाठी चित्त माझ्यापाशी स्थिर करून कर्म कर असा भगवंतांचा आग्रह आहे. अशा कर्मानी बुद्धी व्यापक आणि स्थिर होते. इंद्रिय संयम वाढतो. चित्त शुद्धी होऊन संकुचित मन विश्वमनाशी समरस होत. कर्मातली कुशलता वाढते, कार्यक्षमता वाढते. कर्तेपण भोक्तेपण या मर्यादा संपतात. अशा कर्मातून आनंद तर मिळतोच पण ईश्वराचं अस्तित्व पण जाणवतं. जगताचं कल्याण कर्मातून होतं आणि म्हणून कर्म करणं अपरिहार्य असतं. जेव्हा युद्धासारखं घोर कर्म शुद्ध समभावानी केलं जाऊ शकतं तर मग असं दुसरं कोणतं कर्म आहे जे समभावानी केलं जाऊ शकणार नाही. जेव्हा शरीर मी नाही, माझं नाही आणि माझ्यासाठी नाही असा भाव होतो तेव्हाच समभाव होतो. जेव्हा साधकाचा उद्देश संसाराविषयी न राहता केवळ परमात्म प्राप्तीचा होतो तेव्हाच कर्तव्य कर्माचं पालन होणं शक्य आहे. परमात्म प्राप्तीच्या उद्देशाने साधक जसजसा कर्तव्यपरायण होत जातो तसतसं त्याच्या ठिकाणी असलेली कामना ममता आसक्ती इत्यादी दोष आपोआप नाहीसे होत जातात आणि त्याला समतेत आपल्या स्वाभाविक स्थितीचा पूर्ण अनुभव झाल्यास कर्तेपणा संपूर्णपणे नष्ट होतो आणि उद्देशाशी एकता होते. आपल्यासाठी काहीही मिळवायची इच्छा न राहिल्याने अहम आपोआप नष्ट होतो. इथे अर्जुन युद्धरूपी कर्तव्य कर्माला टाळून कल्याणाची इच्छा करत होता आणि त्याविषयी त्यांनी भगवंताला विचारला असता युद्धरूपी कर्तव्य कर्म तू कर अशी भगवंत त्याला आज्ञा देतात. कारण भगवंत सांगतात कर्मयोगानी सुद्धा कल्याणाची प्राप्ती होते. माणसानी परमेश्वराचं साधन होऊन काम केलं पाहिजे. भगवंतावर आपलं प्रेम नाही म्हणून आपण भगवंताला फळ अर्पण करत नाही. त्याच्याविषयी प्रेम वाटू लागलं की सर्व कर्म आणि त्याचं फळ देखील त्यालाच अर्पण करणं जमू लागेल. मनाची तशी तयारी होईल. म्हणूनच भगवंत सांगतात मयी सर्वाणी कर्मणी संन्यस्य. आपण जे काम करतो त्यासाठी शारीरिक मानसिक आणि आर्थिक कष्ट सहन करतो. साधनं भगवंत देतो. चांगली बुद्धी देतो, काम करण्याची शक्ती देतो आणि कृतीही तोच करून घेतो. असं निष्काम कर्म फलार्पण अशा पायरी पायरीनी मनुष्य उन्नत होत जातो आणि शेवटी संकल्पापर्यंत पोहोचतो. मग तो संकल्प सुद्धा माझा न राहता भगवंताचा होतो. कर्मासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जेव्हा मी

तुझ्या ठरवीन तेव्हा मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य ही स्थिती येते. भगवंत ही स्थिती आणायला सांगत आहेत. आजच्या संदर्भात हा श्लोक तणावमुक्त जगण्यासाठी पाच पायऱ्यांचं ऍक्शन मॉडेल सांगतो. अर्जुनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण संपूर्ण मानव जातीला पंचसूत्री सांगत आहेत. उद्या कसा असेल, लोक काय म्हणतील, माझी स्वप्न कधी पूर्ण होतील, असे अनेक प्रश्न मनात ठेवून आपण तणावात जगत असतो. भगवान म्हणतात, सगळ्या तणावांचा भार उतरवून ठेवा, मी माझ या मोहातून बाहेर पडा. हातून घडणारं कार्य उदात्त असेल असाच प्रयत्न करा. निकालाची फळाची चिंता डोक्यातून काढून टाका आणि शांत चित्ताने समोर आलेल्या आव्हानाचा सामना करा. मन शांत ठेवून आणि चेहऱ्यावर हसू ठेवून जीवन जगत राहिलो तर तो परमानंद आपल्यापासून लांब नाही.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 30वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
2: तुम्ही वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
3: जितेंद्र घोडके सराफ।
4: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।
3: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ। प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
6: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 7 वाजले आहेत। आता जयमाला हा सैनिक बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: विविध भारती पर आ रहे हैं साहित्य जगत के जाने माने लेखक हरिशंकर राठी, आपसे साझा करेंगे अपनी लेखन यात्रा।
1: किशोरावस्था से ही मैं कहीं न कहीं अपनी भाषा में व्यंग का प्रयोग करता था। हास्य भी मेरे अंदर था और मैं बहुत विनोद किया करता था। जो स्वाभाविक रूप से मेरे व्यंग निकलते थे किसी मुद्दे पर, वो कुछ लोगों ने कहा कि आप तो बड़ा अच्छा व्यंग बोल लेते हैं। ये बड़े मजे की बात है कि बाद में चल करके व्यंग मेरी प्रमुख विधा हो गई।
0: तो सुनना न भूले कार्यक्रम आज के मेहमान 1 जुलाई शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर।
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत, ऐकूया कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा।
3: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
4: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत चोखामेळा यांची रचना अजित कडकडे यांच्या स्वरात, संगीत पांडुरंग दीक्षित यांचं।

कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांची रचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार आहेत अण्णा जोशी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात आता ऐकूया समर्थ रामदास यांची रचना. स्वर आहे मुकुंदराज गोडबोले आणि संगीत आहे नलिनी.

कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर यांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोला

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा या भक्तिमय गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया संत जनाबाई यांची रचना वीणा सहस्रबुद्धे यांच्या स्वरात। संगीत आहे राम कदम यांचे।

0: संत नामदेव यांच्या या रचनेबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: रात्रीचे 8 वाजतात. हवा महल हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: श्रोताओं, हवा महल में आज आपको सुनवाते हैं महावीर सिंघल की लिखी झलकी ब्लैक एंड व्हाइट. निर्देशक आनंद किशोर.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
6: विविध भारती से आप सुन रहे हैं कार्यक्रम

0: सितारो।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।

छाया गीत का आज का सफर आपने तय किया जयंत के साथ, अब इजाजत दीजिए।

0: श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रद.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वक्त या चित्रपटातील गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा. साहिर लुधियानवी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे रवी यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: देगा।
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: कार्यक्रमात आता ऐकूया बहारों के सपने या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले गीत। मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता ऐकूया गाईड या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शैलेंद्र यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे एस डी बर्मन यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: सांधे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: कार्यक्रमात आता ऐकूया राम और श्याम या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत। गीतकार आहेत शकील बदायुनी आणि संगीतकार आहेत नौशाद।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेलाके फूल.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता ऐकूया ममता या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे रोशन यांनी.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
5: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
7: कार्यक्रमात आता ऐकूया भरोसा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत। गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार रवी।

0: भरोसा या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगभरात सर्वत्र. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. उद्या आपली भेट 5:50 तोपर्यंत मी तेजश्री अरुण बाभुळगावकर आपला निरोप घेते. शुभरात्री. जय हिंद.